0: तोपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध.
1: अगं गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 21 मे.
2: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय.
1: अट्टहासानं नामस्मरण करावं. नामाइतकं सूक्ष्म आणि स्थूल असं साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीनं सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे नामसुद्धा बेंबीच्या देठापासून घ्यावं. कारण सर्व वासनांचा उगम तिथंच आहे. आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल. उगीच वरवर नामस्मरण करू नये, ते अट्टहासानं आणि अंतःकरणपूर्वक घ्यावं. यातच खरं हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगायचे याची काळजी करू नका. भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येतं. जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत. आपण खेड्यात गेलो की तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित लोक कोण आहेत याची चौकशी करतो. पाटील आम्हाला दिसतो, लोक सांगतात, म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो. पण परमात्मा हा निर्गुण निराकार, त्याची ओळख कशी करून घ्यावी कळत नाही. आम्हाला कळत नाहीत त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का? आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो. तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी ते मात्र चुकतं. ती तळमळ विषयाकडे गेल्यामुळं जीवाला खरं समाधान मिळत नाही. आपला जन्म वासनेत होतो म्हणून वासनातृप्तीची तळमळ स्वाभाविकच लागते. तिकडून काढून ती भगवंताकडे लावणं यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. काय केलं तर मी भगवंताचं होईन अशी तळमळ लागावी. ती न लागली तर आपलं चुकलं. वासनेच्या मागं जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधनं आहेत. तळमळ निर्माण झाली की भगवंत नक्की हात देतो. जगामध्ये असं कोणतंही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालेल. प्रत्येकाला आनंद पाहिजे. आनंद हेच भगवंताचं स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचं काय प्रयोजन आहे असं तुम्ही म्हणाल. तर त्याचं कारण हेच आहे की आपल्याला भगवंताची विस्मृती झालेली आहे. भगवंत हा प्रेममूर्ती आहे म्हणून मंदिरात जिकडं तिकडं प्रेम भरून टाकावं. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार व्हावा. भगवंताचं नाम घेणं हे ज्ञान होण्याचंच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागलं की आत्मज्ञान आपोआप होतं.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 141 दशक 90 समाजचा होवा स्थिती निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मस्थितीचं निरूपण करताना समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत, आपण स्वतःच ब्रह्मरूप झाल्यावर करणं न करणं याच्यामध्ये वावगं असं काहीच राहत नाही। राजाज्ञेला भिणारा भिकारी राजा झाला की त्याचं भये पण सरतं आणि रंक पणही जातं। वेदांनी वेदाज्ञेचे पालन करावे, तत्शास्त्रांनी शास्त्र अभ्यासावे, तीर्थाने तीर्थाला कशाप्रकारे जायचं, अमृताने अमृत प्राशन करावे, अनंताने अनंत पाहावा, भगवंताने भगवंताची भक्ती कशी करावी, संताने असंत पण त्यागावे, निर्गुणाने निर्गुणाला फोडावे, स्वरूपाने स्वरूपामध्ये कशा प्रकारे रंगावे, अंजनाने अंजन लावावे, धनाने धन साधावे, निरंजनाने निरंजनपण कसे अनुभवावे, साधनाला साध्य करावे, ध्यानाला ध्येय करावे, उन्मनाने मनाला कोणत्या प्रकारे आवरावे, असा प्रश्न समर्थ रामदास विचारत आहेत। ज्याला पूर्णत्व प्राप्त झालं त्यांना अन्य काही करण्याची गरज राहत नाही असा त्याचा अर्थ। इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समर्थदशम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। जगत ज्योति नाम दशक दशम 10वा दशक। श्रीराम। सगळ्यांचं अंतःकरण एक आहे किंवा एक नसून अनेक आहे, नेमके काय ते मला सांगावे असा प्रश्न श्रोत्याने विचारला आहे। अंतःकरण एक आहे की वेगळे आहे याचं उत्तर श्रोत्यांनी ऐकायला हवं। सगळ्यांचा अंतःकरण हा एक अनुभव निश्चित आहे, श्रोता म्हणाला। सगळ्यांना एकच अंतःकरण असेल तर मग एकमेकांसारखे सगळे का होत नाहीत? एकाने जेवण केलं तर सगळेजण तृप्त का होत नाहीत? एक निवांत असेल तर इतरही निवांत का होत नाहीत? एक मरण पावला तर दुसरे सगळे मरायला हवेत ना? एक सुखी आणि एक दुःखी असं लौकिक जीवनामध्ये दिसतं, मग अंतःकरण एक आहे हे कसं जाणायचं? लोकांमध्ये वेगवेगळी भावना असते, एकाची भावना दुसऱ्यासारखी नसते, म्हणून हे अनुमान करता येत नाही। अंतःकरण एक असतं तर एकाचं दुसऱ्याला समजलं असतं आणि गुप्त गोष्टी काही राहिल्या नसत्या, काही चोरून ठेवता आलं नसतं, त्यामुळे अंतःकरण एक हे घडत नाही। लोकांमध्ये विरोधाभास दिसतो तो कशामुळे? साप जर चावायला आला तर प्राणी भिऊन पळतो, मग एक अंतःकरण असेल तर मग तो विरोध नसायला पाहिजे, अशा प्रकारची शंका श्रोत्याने विचारलेली आहे। वक्ता म्हणाला, भाव चळवू नका, सावध होऊन निरूपण ऐका। अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे जाणता स्वभाव। देहरक्षणाचा उपाय हा प्रत्येक जण करीत असतो। सर्पाला जाणीव होऊन तो चावायला आला तर प्राण्याला देहरक्षणाची जाणीव होते आणि तो पळतो। दोन्हीकडे जाणीव आहे, दोन्हीकडे जाणीव एक असल्याचं पाहिलं म्हणजे अंतःकरण एकच आहे। विचार केला तर दोघांचं अंतःकरण सारखं आहे हे प्रत्ययाला आलं। जाणीव रूपाने हे अंतःकरण एक आहे। सगळ्याच जीवमात्रांचं जीवन ही सारखे असतं। डोळ्यांनी दिसतं, जिभेने चव समजते, कानांनी ऐकू येतं, स्पर्श वास हे सगळ्यांना सारखं आहे। पशुपक्षी किडा मुंगी जीवमात्र असतील त्या सगळ्यांना या जाणीवा सारख्या आहेत. सर्वांना पाणी हे शीतल आहे, सर्वांना अग्नी हा दाहक आहे, सगळ्यांचं अंतःकरण या गोष्टी जाणतं. आवड निवड असली तरी देह स्वभाव वेगळा असू शकतो, अंतःकरण मात्र सारखं असतं. अशा तऱ्हेनं सर्वांचं अंतःकरण एक असतं हे निश्चित झालं. आता तुमची शंका फिटली आहे, तुम्ही अनुमान करू नका. जाणीवेमुळे जीव चारा घेतात, जाणीवेमुळे घाबरून लपतात, जाणीवेमुळे पळून जातात. किडामुंगीपासून ब्रह्मादिका अशा सगळ्यांना अंतःकरण एक आहे या गोष्टीचं कौतुक प्रत्ययाने अनुभवाने जाणावं. लहान मोठा असला तरी, अग्नी थोडं जास्त असलं तरी, पाणी कमी अधिक असलं तरी, प्राणी हे सगळं अंतःकरण आणतात, कुठे जास्त कुठे अधिक. परंतु मूळ जिन्नस नमुना एक आहे. हालचाल करणारा कोणताही प्राणी जाणीवेशिवाय नाही असं समर्थांनी सांगितलं आणि हा भाग इथे समाप्त झाला. पुढील कथा ऐकूया पुढील भागात.

सुजन हो 53 नारद भक्ति सूत्र आहे, प्रकाशते क्वापि पात्रे, याचा अर्थ असा असं अनिर्वचनीय जरी प्रेम आहे तरी देखील एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या ठिकाणी हे प्रेम प्रकाशित होतं।

सुजन हो, 53 नारद भक्ति सूत्र आहे, प्रकाशते एक पापी पात्रे, या संदर्भातला अधिक विवरण अस सामान्यत्वानं भगवत इच्छा निर्माण होणं कठीण आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुन उपदेश प्रसंगी म्हटलं आहे, हजारो मानवात एखादाच सिद्धी प्राप्ती करता यत्न करणारा असतो आणि अशा हजारो यत्नवानातून एखादाच मला तत्वतः जाणतो, हे ज्ञानमार्गाविषयी झालं. यापेक्षाही भक्तिरहस्य गुह्य आहे. ज्ञान सांगता अतिसुगम, भक्तिरहस्य गुह्य परम, अकृत्रिम उपजे प्रेम, ऐसे हे वर्म लाविल्यान लगे, असं भगवान श्री कृष्ण उद्धवाजवळ बोलतात असा उल्लेख एकनाथी भागवतामध्ये आहे. प्रेम शब्दाच्या द्वारे प्रकट होऊ शकत नाही हे सिद्धच आहे. तथापि एखादा प्रेमभरानं युक्त असणारा पुरुष प्रेमोन्मादात काही अलौकिक व्यवहार करीत असलेला दिसतो. त्यावरून काही काही प्रेमाचा प्रकाश प्रकटपणे दिसणं शक्य असतं. त्यावेळी अशा प्रेमी पुरुषाच्या केवळ वाणी आणि नेत्रातूनच नाही तर त्याच्या रोमारोमातून प्रेमाचे किरण बाहेर पडत असलेले दिसून येतात. असा प्रेमाचा प्रकाश एखाद्याच प्रेमी पुरुषाच्या ठिकाणी प्रेमे छंदे नाते डोले हरबले देह भाव अशा रूपानं दिसत असतो. अहो, सूर्यकिरण सुद्धा एखाद्या स्वच्छ पारदर्शक काच आदी पदार्थामधूनच पलीकडे जाऊ शकतात. अस्वच्छ मलिन पदार्थातून सूर्यकिरण पलीकडे जाऊ शकत नाहीत. तसंच अनेक वैषयिक वासनेनं युक्त अंतःकरणामध्ये प्रेमकिरण प्रवेश करू शकत नाहीत. या 53 नारद भक्ती सूत्रामध्ये प्रकाशते हा शब्द वापरला आहे, तो खूप महत्वाचा आहे. भक्ती ही प्रकाशच स्वरूप आहे असं श्री ज्ञानेश्वर महाराज देखील

असं ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. अहो, एखाद्याच हृदयात हा प्रकाश पडणं शक्य आहे म्हणून प्रकाशते एक वापी पात्रे असं देवर्षी नारद मुनी आवर्जून सांगतात.

सुजन हो त्रेपन्नाव नारद भक्ती सूत्र प्रकाशते क्वापि पात्रे या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वृत्रासुर आख्यानामध्ये श्री शुकाचार्यांनी भक्तीची दुर्लभता सांगितली आहे. ते म्हणतात, देवानाम शुद्ध सत्वानाम ऋषीणाम जामलात्मनाम भक्तीर मुकुंद चरणे न प्रायेणोपजायते मुक्तानामपि सिद्धानाम नारायण परायणः सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटिष्वपि महामुने. असं श्रीमद भागवत स्कंध 6वा 14वा अध्याय त्यातल्या 4 आणि 5 क्रमांकाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ शुकाचार्य सांगतात, हे परीक्षिते, श्री मुकुंद चरणाच्या ठिकाणी भक्ती शुद्ध सात्विक देव पवित्र आत्मे ऋषी यांच्या ठिकाणी प्रायः उत्पन्न होणं कठीण आहे. अधिक काय सांगावं, सिद्ध अशा मुक्त माणसामध्ये देखील कोटीतून एखादा शांती संपन्न नारायण परायण प्रेमी भक्त अति दुर्लभ.

सुजन हो, श्रीमद भगवत गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये चतुर्विध भक्ताचे प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये ज्ञानी भक्त हा श्रेष्ठ आहे आणि मला प्रिय आहे असं भगवान श्री कृष्णांनी म्हटलं आहे. भगवान म्हणतात.

मम प्रियः असं श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामधील 17व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि असा ज्ञानी भक्त अतिशय दुर्लभ आहे असंही श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामधल्या 17व्या श्लोकामध्ये स्पष्ट म्हटलं आहे. तर 19व्या श्लोकामध्ये वासुदेव सर्वमिति समहात्मा स दुर्लभः तो महात्मा धनुर्धरा दुर्लभूवाधे असं संत ज्ञानेश्वर महाराज देखील सांगतात. इथं प्रकाशते असं क्रियापद स हेतुक वापरलं आहे असं वाटतं. यावरून प्रेम हा विकार नाही. विकार परप्रकाश्य असतात, जड असतात आणि कार्य असतात. प्रेम हे चैतन्य स्वरूप अतएव स्वयंप्रकाश असं आहे. म्हणूनच प्रेमसूर्य प्रेमज्योती असं प्रेमाचं वर्णन आढळतं. प्रकाश हा अंधाराचा निवर्तक असतो, तसंच प्रेम हे सर्व विकार नाशक आहे. मात्र हे दुर्मिळ प्रेम कुणा एखाद्या अधिकारी पुरुषाच्या ठिकाणीच प्रकाशित होत. या सूत्रामध्ये पात्रे असाही शब्द आहे. पात्र हा शब्द योग्य या अर्थी घेतला जातो. प्रेमाला योग्य कोण आहे? अहो अहिक पारत्रिक भोगल काय, पण सलोकतादी मोक्ष चतुष्टयाला देखील तुच्छ समजणारा तोच योग्य आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे म्हणतात, जया भक्ती जी येतुली प्राप्ती जे कैवल्या ते परते सरमणती. असा प्रेमळ भक्त दुर्मिळ आहे. पै प्रेमळा ते साकडे आमुले घरी असं भगवान श्री कृष्ण म्हणतात. क्वापि पात्रे, इथं त्या पात्राचा नाम निर्देश किंवा लक्षण सांगितलं नाही. यावरून ते पात्र देखील अनिर्वचनीयच आहे असं मानावं लागतं. मात्र ते प्रेमाला योग्य पाहिजे. असं म्हणतात की सिंहिणीचं दूध सोन्याच्या पात्रातच टिकतं, इतर धातूंच्या पात्रामध्ये ठेवलं तर ते भांड फुटून जाईल. यावरून सिंहिणीच्या दुधाचं मोल ध्यानी घ्यावं. सुजन हो, हा कल्पनाविलास वाटत असला तरी देखील गाई म्हशी शेळ्या मेंढ्या आणि अन्य प्राण्यांचंही दूध एक वेळ काढता येतं, पण वाघीण सिंहीण यांचं दूध काढणं दुरापास्त आहे, अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. नव्हे नव्हे कठीण आहे हे ध्यानी घ्यावं, हाच यातला उद्देश आहे. अगदी याच प्रकारे हे रसद स्वरूप प्रेम देखील कुणा एखाद्या अधिकारी पुरुषाच्या हृदयामध्येच प्रकाशित होतं. अहो म्हणून तर श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे असं आवर्जून सांगतात. मात्र कुठं ना कुठं अधिकारी व्यक्तीमध्ये हा प्रेमाचा प्रकाश पडलेला आपल्याला दिसून येतो. अहो ज्या हृदयामध्ये त्या भगवत विस्मरणानं परमव्याकुलता आलेली नाही, अनन्यता पूर्ण जे हृदय तेच प्रेम प्रकाशित होण्याला योग्य असं पात्र आहे असं समजावं.

तर असं आहे हे 53 नारद भक्ती सूत्र प्रकाश देख बाबी पात्रे तेव्हा सुजन हो असा अनिर्वचनीय प्रेम भक्ती भाव आपल्याही मनामध्ये नित्य नांदावा हीच प्रभुचरणी प्रार्थना।

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरेदर श्रोते हो आज इथे थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज गुरुवार. श्रोतेहो, रूपरेषांत सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सकाळी 11:05 चिरंतन गाणी हा कार्यक्रम. सादर करते श्रीकृष्णा कुलकर्णी. 1:00 दुपारी आपण ऐकणार आहात विनोबा भणे हा कार्यक्रम. सादर करत्या श्रद्धा कराळे. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात गुंजन मनातले. सादर करत्या ज्योती चौधरी. दुपारी 3:00 चला जाऊया हा कार्यक्रम. संवाद साधलाय मोहना कारखानीस यांनी. दुपारी 3:30 सावित्री अभ्याकसच्या या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊ.

शकाल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आज 21 मे, आज जागतिक दहशतवाद विरोधी दिवस पाळण्यात येतो। आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा देखील स्मृती दिवस आहे। आजच्याच दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊयात। श्रोते हो, आजच्याच दिवशी 1881 साली वॉशिंग्टन इथं अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना झाली। 1904 साली आजच्याच दिवशी पॅरिसमध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनची म्हणजेच फिफाची स्थापना झाली। 1932 साली आजच्याच दिवशी अमेलिया एअरहार्ट या अटलांटिक महासागर एकट्यानं पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या। 1994 साली आजच्याच दिवशी 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुष्मिता सेननं मिस युनिवर्स हा किताब पटकवला। हा किताब मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे। 1916 साली आजच्याच दिवशी अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म झाला। 1928 साली आजच्याच दिवशी कला समीक्षक आणि लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म झाला। आजच्याच दिवशी म्हणजे 21 मे 1931 साली हिंदी कवी, लेखक आणि उपहासकार शरद जोशी यांचा जन्म झाला। सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र मंकणी यांचा 1956 साली आजच्याच दिवशी जन्म झाला। 1960 साली आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध दाक्षिणात्य भारतीय अभिनेते मोहनलाल यांचा जन्म झाला। श्रोते हो, आजच्याच दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया। 1979 साली आजच्याच दिवशी स्वातंत्र्य वीरांगना जानकी देवी बजाज यांचं निधन झालं। तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5327-2426।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नाम का फकीर और ये ठाट बाट, ये झंडे, इससे तो हम अकेले में निपटेंगे।
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर।
3: राज, आपण लग्न कधी करायचं?
4: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
3: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
4: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
4: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर।
3: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
4: चला, म्हणजे माझी सुटका झाली।

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरात उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणू संवर्धन लावा.

0: बियाणा 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये सामू 8 पेक्षा जास्त आहे, सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी. पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळे पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं उत्पादन अधिक मिळण्याकरता आपल्याला फायदा मिळतो. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प यांनी सुद्धा काही सोयाबीनकरता शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाढीव उत्पादकता मिळण्याकरता सायकोसिल 500 ppmची फवारणी फुलर अवस्थेच्या सुरुवातीला जर केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरता हेक्टरी 20 किलो सल्फर व 1 किलो बोरान जर आपण दिला तर त्याच्यासुद्धा आपल्याला अधिक उत्पादनाकरता फायदा होऊ शकतो. तर ही काही पायाभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या सूचना. यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडे येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत आईचा पदर. आई, ए आई, असं नाही ना ग, असं धर, मग मी क्लिक करते. नीट पकडना यार आई, किती कमाल करते ग, इतकं साधं तुला पकडता येत नाही आहे का? कशा करता एवढे फोटो वगैरे काढायचे? हं, कशा करता? अरे यार, मला ना ते स्टेटसला ठेवायचे आहेत, स्टोरी ठेवायची आहे यार, अपलोड करायचे आहेत. मदर्स डे आहे ना, त्यामुळे. ओ अगं, मग नीट सांग ना बेटा. थांब थांब बरं, मी नीट व्यवस्थित तयार होते, जरा ड्रेस बदलवते, म्हणजे तुला जास्त लाईक आणि शेअर करता येईल. ओके ओके, कर पटकन. अगं बिट्टू, ओढणीला काय पुसते माझ्या? मला काही सापडत नाही ना यार पटकन पुसायला, म्हणून पुसलं. पुस पुस बाई पुस. आम्ही आमच्या आईच्या पदराला हात पुसतो, तुम्ही आमच्या ओढण्यांना पुसा. आईचा गेटअप बदलला, ड्रेस कोड बदलला, आईच्या पदराचे स्वरूप बदलले, पण आतली आई आहे तशीच आहे, अगदी फणसासारखी, आतून गोड आणि वरून कडक शिस्तीची. आता करणार काय, सगळी मुलं बाबांचे राजकुमार आणि राजकुमारी, मग आईलाच कडक रिंगमास्टर होणे गरजेचे ठरते, कारण परंपरागत आईने शिकवले नाही का, समजत नाही का? हे पालूपत जग एवढं पुढे गेलंय, पण हे वाक्य ते मात्र बदलवू शकलेलं नाही. आईचं हळव्या मनाची, आपल्या बाळाला कुणी नावं ठेवू नये ही हळवी भावना जग नाही बदलवू शकलं. अजूनही हसरं बाळ सगळ्यांचं असते आणि रडकं बाळ आईचंच असते. आई होण्याच्या चाहुलीपासून आईपणाचा गोड त्रास प्रत्येक स्त्री अगदी आनंदाने उत्साहाने सहन करत असते. तिच्या येणाऱ्या बाळाची ती अगदी आतुरतेने वाट बघते आणि सोसलेल्या 9 महिन्याचा शारीरिक मानसिक बदल एका क्षणात विसरून जाते बाळाच्या स्पर्शाने. हीच तर किमया असते निसर्गाची, आईपणाची. हा सुरू झालेला आईचा प्रवास तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पोटच्या गोळ्याकरता कायमच दुवा देणारा, काळजी करणारा असतो, न थकता न थांबता. आपल्या बाळाच्या सुखातच आपले सुख मानणारी आई मग कधी कधी मुलाच्या संसारात लुडबुड नको म्हणून घराचा एक कोपरा पकडते किंवा आपली मतं न मांडता शांत राहते. तर कधी कधी लेकीला काही कमी नको पडायला माहेरपणाला आलेली 4 दिवसांची पाहुणी म्हणून शारीरिक वेदना बाजूला ठेवून आनंदाने काम करते आई. कधीच सेवानिवृत्त होत नसते की ती कधी थकतही नसते. ती कायमच मुलांच्या दृष्टीने आहे तशीच असते. मग तिचे वय हे सुद्धा वाढत नसते, कारण ती आई असते. आई या शब्दातच सगळे जग सामावलेले असते. आईचे आणि तिच्या पिलांचे मिठासारख्या नितांत खारट शब्दालाही आईरूपी शब्दाने जवळ केलं की त्याचे बदलून मिठाईत रूपांतर होते. हीच तर महिमा आहे आईची. आणखीन काय, पृथ्वीवरचा देव म्हणजे आई, निस्वार्थ प्रेमाचा अखंड सागर म्हणजे आई. आई म्हणजे आई, आणखीन काहीच नाही. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया एम जी हसमत यांचं गीत जीवन संग्राम या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात नरेंद्र चंचल यांच्या आवाजात.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5326-2746-2626।
2: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास। मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा, अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन, शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा, शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन। या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी। तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे। कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे। तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या। शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब, विश्वास गार्डन समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीतकार आनंद मिलिंद।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. जीवनधारा या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: टायगर, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: ऐकूया लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं लव्ह स्टोरी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल द वर्मन.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत एक चिठ्ठी प्यार भरी या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे वर्मा मलिक यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत। चित्रपट आहे बात एक रात की। संगीतकार सचिन देव बर्मन।

0: मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC च्या इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपंय. यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गंगा मेरी माँ. या चित्रपटामधलं गीत गुलशन बावरा यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव परमार.

कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात बहार आने तक या चित्रपटामधलं. ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. इंदिवर यांची ही गीतरचना. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात हिरासत या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. विश्वेश्वर शर्मा यांची गीतरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: गीत आपण ऐकणार आहोत हाथी मेरे साथी या चित्रपटामधलं. ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेली. गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.

0: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद अजीज आणि शोभा जोशी यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं हम या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
3: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत। हे गीत ऐकूया मैं सुंदर हूँ या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी।
4: तुझे दिल के बात बता दूं, नहीं नहीं नहीं नहीं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं अजीज कश्मीरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकूयात इंटरनॅशनल क्रुप या चित्रपटामधलं.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा, अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन, शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचा समूह तबला वादन सुद्धा, शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. नाशिककरांसाठी बहावा आणि मधुमती फ्लॉवर फॅब्रिक पेंटिंग कार्यशाळा 2 आणि 3 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संपर्क साधा 98-230-45-627 किंवा 98-232-23-367.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत मदन मोहन यांचं आहे आणि चित्रपट आहे चिराग.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मैं सुंदर हूँ, या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कालिया या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे राहुलदेव बर्मन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ज्योती या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहेरी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल आणि

0: 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनडा. रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता ऐकूयात, खोटे सिक्के या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोममोशी 8800 10 876 आणि कल्पेश आचट 8800 16 406.
2: या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं मर्यादा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.
3: सुनो सुनो, मैं तुम्हें कहानी सुनाता हूँ. कहानी? हाँ, मगर कौन सी कहानी सुनाऊं? हाँ हाँ, तुम्हारी कहानी, मेरी कहानी, प्रेम कहानी. ओ लड़की दीवानी, सुनो एक कहानी. जवां है नजारे, हंसी है सितारे. हाँ, 1 2 3 4 5 6 7 8

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. वर्मा मलिक यांचं, किशोर कुमार यांनी गायलेलं. ह्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत आहे हम तुम और वो या चित्रपटामधलं.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात। हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी। आणि हे गीत ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत. संगीतकार यशवंत देव यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूर विश्वास. मंडळी, सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा, अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन, शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा, शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब, विश्वास गार्डन समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
2: आणि आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. वरदक्षिणा या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आजचं, म्हणजेच 21 मे 2026 गुरुवारचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठळक बातम्या. देशातील पहिल्या अंडरवॉटर म्युझियमचा श्रीगणेशा, नौदलाची ऐतिहासिक युद्धनौका INS गुलदार सिंधुदुर्गच्या समुद्र तळाशी विसावली. मंदिरांकडे असलेल्या सोन्याचं मौद्रीकरण नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाचं स्पष्टीकरण. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर कुमुद गोसावी यांचं निधन. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना जीवनगौरव जाहीर. आणि त्र्यंबकेश्वर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय नौदलात तब्बल 36 वर्ष शत्रूंना धडकी भरवणारी INS गुलदार ही ऐतिहासिक युद्धनौका आता एका नव्या आणि अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निवती रॉक्सजवळ ही नौका समुद्र तळाशी 22 मीटर खोलीवर कायमची विसावली आहे. यातून देशातल्या पहिल्या अंडरवॉटर म्युझियम आणि सबमरीन टुरिझमची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. केवळ युद्धाचा इतिहास जपणारी ही नौका आता समुद्रात कृत्रिम प्रवाळ म्हणजेच कोरल तयार करून दुर्मिळ सागरी जीवांचं नवीन घर होणार आहे. हा या प्रकल्पातील सगळ्यात नाविन्यपूर्ण असा भाग आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या आणि विशेषतः कोकणच्या पर्यटनाला जागतिक महत्व प्राप्त होणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. युद्धनौका किंवा मोठी जहाजं निवृत्त झाल्यानंतर ती समुद्रात बुडवून त्यांचा कृत्रिम प्रवाळ बनवण्याची संकल्पना जगात वेगानं लोकप्रिय होत आहे. यामुळे समुद्रातील माशांना सुरक्षित अधिवास मिळतो. अमेरिकेतील US ओरिस्कनी हे महाकाय विमानवाहू जहाज अशाच प्रकारे बुडवून जगातील सगळ्यात मोठे कृत्रिम प्रवाळ बनवण्यात आलं होतं. आता भारतातही हा अनोखा आणि पर्यावरण पूरक प्रयोग होत आहे. या प्रयोगामुळे समुद्र तळाशी नौकेभोवती कृत्रिम प्रवाळ विकसित होतील, त्यामुळे दुर्मिळ मासे आणि इतर सागरी जीवांना हक्काचा निवारा मिळणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नौकेच्या ठिकाणाहून 500 मीटर परिसरात मासेमारी आणि इतर व्यावसायिक जहाजांना नांगर टाकण्यास मनाई आहे. पर्यटकांना या युद्धनौकेचं पाण्याखालून दर्शन घेण्यासाठी एका विशेष पाणबुडीची निर्मिती सुरू आहे. देशभरातील मंदिरांकडे किंवा कोणत्याही धार्मिक संस्थांकडे असलेल्या सोन्याचं मौद्रीकरण करण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं मंगळवारी स्पष्ट केलं. अशा अफवा पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत, असंही मंत्रालयानं स्पष्टीकरणात म्हटलं. मंदिरांच्या शिखरांवर, दरवाजांवर किंवा इतर मंदिर संरचनावरील सोन्याच्या पत्र्यांना भारताचे सामरिक सुवर्णासाठी म्हणून गणले जाईल असे दावेही खोटे, दिशाभूल करणारे आणि पूर्णपणे निराधार आहेत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. संत साहित्यातल्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर कुमुद दिगंबर गोसावी यांचं मंगळवारी पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या पश्चात सून, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉक्टर गोसावी या मूळ छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी होत्या. मागील 8 ते 10 वर्षांपासून पुण्यातल्या सिंहगड रोड भागात त्यांचं वास्तव्य होतं. त्यांनी अनेक भारतीय संतांची चरित्र लिहिली असून पैठणच्या संत एकनाथ महाराजांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. डॉक्टर कुमुद गोसावी यांनी आजवर तब्बल 30 ग्रंथ लिहिले. संत एकनाथ महाराजांवरील एकोबा ही कादंबरी मराठीसह इंग्रजीत प्रकाशित झाल्यानं ते जगभर गाजत आहे. याशिवाय संत एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरिजा यांच्या जीवनप्रवासावर आधारित आणि त्या काळातील गृहिणींच्या भावविश्वावर आधारित त्यांनी गिरिजा ही कादंबरी सुद्धा लिहिली आहे. आपल्या साहित्याद्वारे त्यांनी संतांचे विचार, भक्ती आणि समाज प्रबोधनाचं कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त माटुंग्यातल्या यशवंत नाट्य मंदिर इथं 14 जून रोजी संध्याकाळी 4 वाजता आयोजित सोहळ्यात या मान्यवरांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. अधिक मासाच्या पर्वकाळाला सुरुवात होताच त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची

देवीची मोठी गर्दी उसळली आहे. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर, गोदावरी उगमस्थान आणि संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधीमुळे शहराचं धार्मिक महत्व वाढलेलं असतानाच मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचं चित्र सगळीकडे दिसून येत आहे. शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा दिवसेंदिवस गंभीर झाली आहे. सध्या शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय, तोही कमी दाबानं आणि अवघ्या अर्ध्या तासासाठी होत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वीज पुरवठा खंडित होणं, जलवाहिन्या फुटणं आणि अनियमित वेळापत्रक यामुळे नळाचं पाणी नेमक्या वेळी मिळेल याची खात्री आता उरलेली नाही. यामुळे नागरिकांना दिवसभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागतीय. भौगोलिक परिस्थितीचा पुरेसा विचार न करता पाईपलाईन टाकली जात असल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी तुटलेल्या नळ जोडण्या प्लास्टिक पाईपनं केल्याचंही दिसून येतंय. शिवाय दुसरीकडे खोदलेले रस्ते, उशिरा सुरू झालेली कॉरिडॉरची कामं, बेशिस्त पार्किंग आणि अरुंद रस्त्यावर उभी वाहनं यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. स्थानिक नागरिकांसह बाहेरून आलेल्या नागरिकांमध्ये सुद्धा यामुळे नाराजी वाढत आहे. प्रशासनानं पूर्व नियोजन करून पाणी, रस्ते आणि वाहतूक यांच्या व्यवस्थेकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येते, तरच भाविकांचा ओघ कायम राहील असं स्थानिकांचं म्हणणं आहे. एकीकडे जिल्ह्यात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली असतानाच दुसरीकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कांदा पत जुडीला 97 रुपये प्रतिजुडी असा विक्रमी दर सोमवारी सायंकाळच्या लिलावात मिळाला. उन्हाच्या झळा अधिकच तीव्र झाल्यानं त्याचा फटका शेतातील उभ्या पिकांना बसला आहे. एकीकडे पाणी कमी पडले तर दुसरीकडे उन्हामुळे पिके करपल्यानं आवक घटली आहे. सोमवारी संध्याकाळी गिरणारे गिनसगाव इथल्या शेतकऱ्याने 800 कांदापत जुड्या विक्रीसाठी आणल्या होत्या. लिलावात त्यासाठी प्रतिजोडी 97 रुपये इतका यावर्षीच्या हंगामातला उच्चांक दर मिळाल्याची माहिती व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली आहे. याशिवाय कोथिंबीर 95 रुपये, मेथी 40 आणि शेपूलाही प्रतिजोडी 50 रुपये दर मिळाला. कांदापातीला चांगला दर मिळाल्यानं उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत पाहुणी या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा।
2: कार्यक्रमात ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत आहे पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रम
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत सलामी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर.
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर, प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवरती. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सोबती या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे गंगाधर महांबरे यांची. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात टी मीना यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत रंजना जोगळेकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: कार्यक्रमातले हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत ललिता फडके यांनी गायलेलं चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं गीत.
1: दिवस आज चांगला भांगला ग भांगला गंगूबाई गंगूबाई हात जरा चालू द्या हात जरा.

0: ಭರುನ ಮುಖಿತ ಮೂಳತ ಚಟಿತ ಪ್ರೇಕತ ಅಜಿತ ಉನಾ ಮಂದಿ
1: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 34। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील एक मस्त गीत। मधुचंद्र या चित्रपटाचे एक दिग्दर्शक होते राज दत्त। प्रमुख भूमिकेत होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, उमा भेंडे, श्रीकांत मोघे, राजा परांजपे, मास्टर सचिन। मधुचंद्र या चित्रपटाची दोन वैशिष्ट्ये सांगता येतील। एक, दिग्दर्शक राजदत्त यांचा तो पहिलाच चित्रपट होता, आणि दुसरं, आधी केवळ नाट्यकलावंत असलेले काशीनाथ घाणेकर या सिनेमामुळे नायक म्हणून चमकले आणि मोठे चित्रपट अभिनेते म्हणून उदयाला आले। ग. दि. माडगुळकर यांनी मधुचंद्र या चित्रपटासाठी एकापेक्षा एक सुंदर गाणी लिहिली। हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी, हे गाणं गदिमांच्या कल्पनाशक्तीचा, उपमा अलंकावरील त्यांच्या हुकुमतीचा अवघ्या थोडक्या शब्दात श्रोत्यांना रोमॅन्टिक मूडमध्ये नेणाऱ्या जादुई लेखणीचा पुरावाच आहे। महेंद्र कपूर, मातृभाषा मराठी नसूनही अनेक मराठी गाणी स्वतःच्या आवाजाने मेहनतीने अजरामर करणारा हा कलावंत। या गाण्यातील चिंचेचे झाड या शब्दांच्या उच्चारावर खूप मेहनत घेऊन त्यांनी हे गाणं किती सहजतेनं गायलं आहे बघा। मधुचंद्रासाठी एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळी जायला न मिळाल्याबद्दल चित्रपटाची नायिका उमा नायकाकडे म्हणजे काशीनाथ घाणेकर यांच्याकडे तक्रार करत असते। हे गाणं आहे त्यावर तिची समजूत काढतानाचे। या गाण्यात गदिमांनी दिलेल्या उपमा फारच सुंदर होत्या। ते समोरच्या चिंचेच्या झाडाला काश्मीरमधील चिनार वृक्षासम भासवतात आणि नायिकेला जणू काश्मीरी नवतरुणी असल्याचे सांगतात। समोरच्या ओढ्याला पाहून ते म्हणतात, बघ निळसर पाणी झेलमचे झुळ झुळे, अहो इतकंच नाही तर वाळलेल्या गवताचाही उद्धार करून ते म्हणतात, हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे। रसिक हो, गदिमांच्या या शब्दांनी सह्याद्रीच्या डोंगरावरील वाळलेलं गवत सुद्धा मनस्वी खुश झालं असेल। ऐकूया मधुचंद्र या चित्रपटातील हे गीत। गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, आवाज महेंद्र कपूर यांचा आणि संगीत एन दत्ता यांचे।

संगीतकार एन दत्ता, दत्ता बाबूराव नाईक हे त्यांचं खरं नाव. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1927 रोजी गोव्याच्या आरोबा या गावी झाला. ते खरं तर मराठीपेक्षा हिंदीमध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात खूप छान छान गाणी दिली आहेत. ते बी आर चोप्रांच्या चित्रपटांचे संगीतकार होते. बी आर चोप्रांकडचा एन दत्ता यांचा उल्लेखनीय चित्रपट म्हणजे धूल का फूल. त्या काळी पहिल्या 10 संगीतकारांमध्ये एन दत्ता यांचं नाव घेतलं जायचं. दत्ता नाईक हे वयाच्या 12व्या वर्षी संगीत शिकण्यासाठी आणि संगीतात कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईला आले. देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रितसर शिक्षण त्यांनी घेतलं. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर आणि संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. रस्त्यावरच्या ऑर्केस्ट्रामध्ये ते भाग घेत असत. एकदा प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांनी त्यांना तिथे परफॉर्म करताना पाहिलं आणि बर्मन दादांनी प्रभावित होऊन एन दत्ता यांना आपला सहाय्यक संगीत दिग्दर्शक केलं. त्यांनी सचिन देव बर्मन यांचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून समर्थपणे काम केलं. एन दत्ता यांनी त्या काळी मराठीत देखील काही थोड्याच चित्रपटांना संगीत दिले, पण त्यांनी जी गाणी दिली ती खूप चांगली होती आणि खूप लोकप्रिय देखील झाली. श्रोते हो, आता ऐकूया 1979 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मामा भाच्चे या चित्रपटातील विक्रम गोखले आणि कानन कौशल उर्फ इंदुमती पैंगणकर यांच्यावर चित्रित झालेलं, संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक हळुवार प्रेमगीत.

मंडळी आता ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक सुंदर द्वंद्वगीत. बाळा गाऊ कशी अंगाई हा 1977 या वर्षी प्रदर्शित झालेला एक सामाजिक चित्रपट. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद होते मधुसूदन कालेलकर यांचे, तर दिग्दर्शक होते कमलाकर तोरणे. प्रमुख भूमिकेत होते आशा काळे, नयनतारा आणि विक्रम गोखले. या चित्रपटातील सगळी गाणी खूप छान होती आणि ती सर्व लोकप्रिय देखील झाली. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटाच्या संगीतासाठी 1977 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते. श्रोते हो, हे गाणं भारताचं भूनंदनवन काश्मीरच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालं आहे नायक विक्रम गोखले आणि नयनतारा यांच्यावर, आवाज आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा, गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीत अर्थात एन दत्ता यांचं. मंडळी या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी. अशी हिरवळीची शाल पांघरावी, लाली फळांची गाली चढावी, हळूहळू वारा झंकारी तारा, आळवीत प्रीतीचे संगीत साजणा, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, छेडीत जाऊ आज प्रीत साजणा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, यानंतर ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं परिस्थितीने गांजलेल्या दुबळं झालेल्या मनाला प्रेरणा देणारं एक दिलखुलास गीत. कवी गीतकार ग दी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेलं हे गीत आहे 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील. माणसाचं मन कधी कधी एखाद्या छोट्या तात्कालिक अडचणींनी सुद्धा उदास होऊन जातं. मनाला नैराश्य येतं. जगण्याचा सगळा व्यवहार व्यर्थ वाटू लागतो. जगात सगळीकडे अर्थशून्यताच दिसू लागते. अशा वेळी एखाद्या कलंदर मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास हळूहळू पुन्हा परतू लागावा तसं काहीसं हे गाणं ऐकल्यावर वाटतं. गीतकाराचे जीवनाकडे बघण्याचे सकारात्मक आशावादी उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे पहिल्याच ओळीतील आवाहन श्रोत्यांच्या मनाला थेट भिडतं. सर्व संकटांना आव्हानांना सामोरं जात जीवन समरसून जगावं हा संदेश आहे या गीतात. गदिमा या गीतात सांगतात, फूल हे उन्हाने सुकून जाणार असतं, त्याचं आयुष्य फक्त एक दिवसाचंच असतं, तरीही ते ऊन पावसाचं भय न बाळगता जगावर सुगंधाचा वर्षाव हसत हसत करतं. तसं चिंता सोडून देऊन येणाऱ्या प्रत्येक क्षणात नवनवे सुख शोधून आनंदाने त्याचा स्वीकार करून निराशेमुळे वाटणारा मनाचा दुबळेपणा झटकून टाकावा. कालचा दिवस वाईट गेला म्हणून उद्याचा वाईटच जाईल असं का समजावं? उगाच मनात निराशेला थारा न देता जीवनाचा आनंद घ्यावा. इतरांसाठी जीवाला जीव द्यायला शिकावं. या गाण्यात ग दी माडगुळकर यांच्या लेखणीतून शब्द नाही तर अवघ्या जीवनातला आशावाद उतरला आहे आणि एन दत्ता यांनी तो तितक्याच उत्कटतेने स्वरबद्ध करून महेंद्र कपूर यांच्या गळ्यातून सर्व दूर रसिकांपर्यंत पोहोचवला आहे. दमदार, कसदार आणि आश्वासक सूर म्हणजे महेंद्र कपूर. या गाण्यासाठी महेंद्र कपूर यांची निवड किती सार्थ आहे बघा. ज्याच्या मनात जगण्याविषयीची आशा संपत चालली आहे, जगण्यातला आनंद मावळत चालला आहे, अशा सर्वांच्या मनाला आशेचा किरण दाखवणारं गदिमांनी लिहिलेलं आहे हे गीत. सुमधूर स्वरांचं तोरण बांधणाऱ्या, जगण्याची आनंदवाट दाखवणाऱ्या या गीताच्या सूर तालावर डोलूया आणि ऐकूया मनात उत्साहाच्या कलंदरपणाच्या लहरी उमटवणारं चेतनामय असं हे सुंदर गीत. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा.

मित्रांनो, आता यानंतर ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक क्लासिक गीत. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अभिनेत्री आशा काळे यांच्यावर. या गाण्यामध्ये संगीतकार एन दत्ता यांनी सतार या वाद्याचा इतका सुंदर आणि परिणामकारक वापर केला आहे की हे गाणं आशा भोसले आणि सतार यांचं द्वंद्वगीत असल्यासारखं वाटतं. ऐकूया जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आशा भोसले यांच्या आवाजानं आणि सतारीच्या अप्रतिम साथीनं सजलेलं हे गीत. माझ्या मनी प्रियाची मी तार छेडीते संसार मांडते.

1969 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट अपराध। रसिक हो, या चित्रपटाची कथा आणि निर्मिती होती शरद पिळगावकर यांची। दिग्दर्शक होते राजदत्त आणि पटकथा संवाद गीते होती मधुसूदन कालेलकर यांची। हे आहे त्या काळातील प्रेमात वेडे झालेल्या प्रियकर प्रेयसीचं संयत प्रेम व्यक्त करणारं गीत। पहिल्या नजरेतलं प्रेम ज्याला म्हणतात ते या गाण्यात दाखवलं आहे। अपराध या चित्रपटाच्या संगीतासाठी 1969 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे गीत आहे भैरवी या रागावर आधारित असलेलं एक सुंदर प्रेमगीत। आवाज आहे संगीतकार एन दत्ता यांचे आवडते गायक। हळूवार आणि बुलंद अशी सर्व प्रकारची गाणी तितक्याच ताकदीनं सहजपणे गाणारे गायक महेंद्र कपूर आणि गोड गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर यांचा। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे रमेश देव आणि सीमा यांच्यावर। मंडळी, या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी। जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली, जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली, खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात।

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर नॅशनल।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, देवा तुझे सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

ಮನಸ್ಸುಂಟಾ

0: बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद, अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
4: कॅनरी हे गीत आहे राम उगावकर यांचं, नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: विश्वास
1: टाइम चेक
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोत्यांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमात आम्ही सर्व श्रोत्यांचे इथे स्वागत करत आहोत. श्रोत्यो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीसाठी आलेले आहेत डॉक्टर श्री विजयराव काळबांडे, सहयोगी अधिष्ठाता PGIVAS अकोला. श्रोत्यो, आज आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. तेव्हा डॉक्टर विजय काळबांडे सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आज आपण आपल्या चर्चेमध्ये जनावरांच्या चाऱ्याविषयी बोलणार आहोत. तर जनावरांकरिता चाऱ्याचे महत्व काय आहे, हा माझा सुरुवातीचा प्रश्न आहे आपल्याला.
1: मित्रांनो नमस्कार. जनावरांच्या जीवनामध्ये चाऱ्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे हे आपल्याला माहिती आहे. जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा लागतो. वाळलेला चारा असतो, ओला हिरवा चारा असतो, आणि जनावरांना त्या व्यतिरिक्त पशु खाद्य सुद्धा लागते. जनावरांना पोट भरण्याकरता, शरीर पोषणाकरता आणि उत्पादनाकरता चाऱ्याचे अत्यंत महत्व आहे. त्याशिवाय जनावरे शरीर पोषण आणि उत्पादन देऊ शकत नाही हे आपणास माहीत असेलच. जनावरांना जर चारा दिला नाही तर जनावरे हडकुळी होतात आणि जनावरांना विविध प्रकारचे रोग होतात. त्यामुळे जनावरांना चारा देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय जनावरे जगू शकत नाही.
0: हे झालं चाऱ्यांचं महत्त्व. यामध्ये चाऱ्यांचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: चाऱ्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वाळलेला चारा, दुसरा म्हणजे हिरवा चारा. आता हिरव्या चाऱ्यामध्ये त्या अनेक प्रकार आहेत. एकदल वर्गीय चारा जसा मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, तसेच द्विदल वर्गीय चारा जसं चवळी आहे, लुसर्न आहे, बरसीम आहे, स्टायलो आहे, सुबाबूळ आहे. तर यामध्ये फरक हा आहे का एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण बऱ्यापैकी असतं, चांगल्यापैकी असतं. त्यामुळं आपल्याकडे जर द्विदल वर्गीय चारा उपलब्ध असेल तर जनावरांचं पालन पोषण, शरीर पोषण आणि जनावरांचं उत्पादन यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो. आणि जर द्विदल वर्गीय चारा, हिरवा चारा उपलब्ध असेल तर आपल्याला पशुखाद्य देण्याची आवश्यकता भासत नाही.
0: सर, आता तुम्ही बोलता बोलता पशुखाद्य म्हटलं.
1: बरोबर.
0: तर पशुखाद्य म्हणजे नेमकं काय सर?
1: पशुखाद्य म्हणजे हे एक मिश्रण आहे ज्यामध्ये सगळ्या अन्न घटकांचा समतोल साधलेला आहे, ज्यामध्ये कर्बोदके असतात, प्रथिने असतात, तैलयुक्त पदार्थ असतात, तसेच तंतुमय पदार्थ असतात, खनिजे असतात आणि व्हिटॅमिन, ज्याला आपण म्हणतो व्हिटॅमिन सुद्धा त्यामध्ये असतात. हा समतोल आहार असतो. कारण आपल्या शरीराला समतोल आणि संतुलन हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे जनावरांना पाहिजे तो अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात पुरविला जातो. म्हणून शरीराची झीज होत नाही, त्याचं बऱ्यापैकी पोषण होतं, तसेच त्या जनावरापासून दूध उत्पादन सुद्धा भरपूर मिळतं.
0: सर, दूध उत्पादनाचा आता मुद्दा आलाय तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न उठला असा सर.
1: बरोबर.
0: की चाऱ्याचे दुग्ध उत्पादनातील महत्व काय आहे?
1: चारा हा जनावरांना मुख्य घटक आहे जो त्या जनावरांना पाहिजे आहे. त्यामुळे त्याचं पालन पोषण होईल, शरीर पोषण होईल, त्याचप्रमाणे त्यांना दूध उत्पादनाकरता पाहिजे असलेले अन्न घटक याचा नियमित पुरवठा शरीराला चाऱ्याद्वारेच होतो. चारा हा अन्न घटकांचा सगळ्यात स्वस्त आणि उपयुक्त असा पर्याय शेतकरी बांधवांसमोर आहे, पशुपालकां बांधवांसमोर आहे. कारण पशुखाद्य हे महाग समीकरण आहे. पशुखाद्य हे कारखान्यामध्ये तयार होते आणि आज जर आपण एक किलो चाऱ्याचा भाव आणि एक किलो पशुखाद्याचा भाव याचं जर दोघांचं समीकरण पाहिलं तर पशुखाद्य हे महागडं समीकरण आहे. त्यामुळं चारा उत्पादन प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावं, पशुपालना अगोदर चारा उत्पादन करावं, म्हणजे आपल्याला स्वस्त दूध उत्पादन मिळेल आणि त्या दुधापासून जास्तीत जास्त फायदा मिळेल.
0: यानंतरचा माझा प्रश्न आहे की पशुखाद्य नेमके कसं असायला पाहिजे?
1: पशुखाद्याच्या काही कॅरेक्टर्स आहेत, काही त्याच्या पशुखाद्य कसा असावं, ते समतोल असावं, ते रुचकर असावं, ते पाचक असावं, जनावरांनी ते खावं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू याच्यापासून ते मुक्त असावं, त्याला कुठल्याही प्रकारचा वास नसावा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये असलेले अन्न घटक हे शरीराला खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावे. ही झाली पशुखाद्याची सर्वसाधारण व्याख्या.
0: सर, यानंतरचा प्रश्न असा आहे की जनावरांमध्ये संतुलित आहार म्हणजे काय आहे?
1: संतुलित आहाराची साधी आणि सोपी व्याख्या अशी आहे का जनावरांना पाहिजे असलेले अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात जेव्हा आपण देतो किंवा ते मिळतात चाऱ्यामधून आणि पशुखाद्यामधून त्याला आपण संतुलित आहार असे म्हणतो. जनावरांना म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं की जनावरांना जशी चाऱ्याची आवश्यकता आहे तशीच जनावरांना पशुखाद्याची आवश्यकता असते. कारण जनावरांना मिळणारे अन्न घटक हे पाहिजे त्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे हे महत्त्वाचे आहे. अन्यथा शरीर पोषण आणि उत्पादन दुग्ध उत्पादन हे होणे नाही. त्यामुळेच आपल्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा जनावरांना जर संतुलित आहार दिला नाही तर जनावरे वेळीस मांस दाखवत नाहीत, वेळीस गाभण राहत नाहीत, वेळीस आपल्याला वासरू मिळत नाही आणि मिळणारं दूध उत्पादन सुद्धा अतिशय कमी प्रमाणात असतं.
0: सर, एकंदरीत जसं आपल्याला संतुलित आहाराची गरज असते तशी जनावरांना सुद्धा संतुलित आहाराची गरज असते. सर, यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की हिरव्या चाऱ्यापासून मूळ घास तयार करणे म्हणजे नेमकं काय आहे?
1: मित्र, आपल्याकडे तीन सीझन आहेत, तीन ऋतू आहेत, पावसाळा आहे, उन्हाळा आहे आणि हिवाळा आहे. आपल्या असं लक्षात आलं असेल की पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पुरेशा प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो आणि तो सगळ्याचा सगळा हिरवा चारा जनावरांना आपण देत नाही. अशा वेळी जेव्हा आपल्याकडे अधिकचा हिरवा चारा उपलब्ध असेल, जास्तीचा हिरवा चारा उपलब्ध असेल, तर तो साठवून ठेवणे आणि त्याच्यापासून मुरघास तयार करणे हे आपल्याला केव्हाही फायदेशीर पडतं. कारण उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा मिळत नाही म्हणून दुग्धोत्पादनावर त्याचा परिणाम झालेला आहे, शरीर पोषणावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात दुग्धोत्पादन कमी झालेलं आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जनावरांना न मिळणारा हिरवा चारा. ह्याकरिता जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर स्वस्त आणि मस्त उपाययोजना म्हणजे जेव्हा आपल्याकडे हिरवा चारा पावसाळ्यामध्ये जास्तीचा हिरवा चारा असेल त्याचं मूरघासामध्ये रूपांतर करणे. मूरघास तयार करणं ही अत्यंत साधी, सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. एका खड्ड्यामध्ये प्लॅस्टिक अंथरावे, त्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेला हिरवा चारा बारीक तुकडे करून टाकावा, प्लॅस्टिक झाकून द्यावे आणि त्याला हवाबंद करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यामध्ये कुठलीही हवा राहणार नाही. एकदा ते हवाबंद झाले की 90 दिवसामध्ये मुरघास तयार होतो. तयार झालेला मुरघास आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा हिरव्या चाऱ्याची टंचाई असेल किंवा हिरवा चारा उपलब्ध नसेल तेव्हा आपण तो जनावरांना देऊ शकतो. आणि हिरवा चारा आणि मुरघास यामध्ये कुठलाही फरक नाही, दोन्हीमध्ये सारखे अन्न घटक आहेत, दोन्हीची पाचनशक्ती सारखी आहे, दोन्ही पचनीय आहेत आणि त्यामुळे जनावरांचं स्वास्थ्य टिकून राहतं, त्यांचं पालन पोषण होतं आणि दुग्धोत्पादनामध्ये काहीही फरक पडत नाही.
0: हिरवा चारा नाही जरी मिळाला त्या हिरव्या चाऱ्याचे जे गुण आहेत ते आपल्याला मूरघासापासून जनावरांपर्यंत पोहोचवता येते. सर, या अगोदर आपण संतुलित आहाराविषयी बोललो होतो तर त्याचं थोडक्यात महत्व सांगा.
1: संतुलित आहार देणं याकरता आवश्यक आहे कारण बरेचदा आपण बघतो की जनावरांमध्ये खनिज आणि व्हिटॅमिन्स याची कमतरता आपल्याला नेहमी भासलेली आहे. याचा हे जरी कमी प्रमाणात लागणारे अन्न घटक असले तरी याचा विपरीत परिणाम त्याच्या प्रजननावर झालेला आहे. उदाहरणार्थ गाय नेहमी मांस न दाखवणे, आपल्याला दरवर्षी वासरू मिळायला पाहिजे तर आपल्याला 4 वर्षातून एकदा वासरू मिळते, त्यामुळे दूध नाही वासरू नाही, मग गाय शेणासाठी ठेवायची का याचा विचार करायची आता वेळ आलेली आहे. गाय पालन पोषण जर करायचं असेल गायीचं आणि दरवर्षी वासरू मिळणं आवश्यक आहे, त्याशिवाय दूध उत्पादन हा धंदा फायद्यात येणार नाही. आणि यामध्ये संतुलित आहाराचं अतिशय महत्त्व आहे. जोपर्यंत आपण संतुलित आहार जनावरांना देणार नाही तोपर्यंत जनावरांची दूध देण्याची क्षमता आपण तपासून पाहू शकत नाही. जनावरांमध्ये क्षमता असते बरेचदा पण केवळ संतुलित आहार न दिल्यामुळे ती क्षमता उपयोगात आणल्या जात नाही, त्यामुळे आपलं पशुपालकांचं नुकसान होते.
0: बरोबर आहे. कधी कधी असं होते की दूध देता देताच एकदम गाय किंवा म्हैस दूध एकदम कमी
1: करते, बंद करते.
0: आणि तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की याच्या मागे
1: कशामुळे झालेलं आहे आणि ते त्याचं मुख्य कारण आहे संतुलित आहार न देणे.
0: बिलकुल सर, आज आपल्या मुलाखतीतून आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच महत्वाचं मार्गदर्शन होत आहे. सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देसान?
1: शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती हीच राहील की जास्तीत जास्त चाऱ्याचं उत्पादन करा. मी असं म्हणणार नाही का पिकाखालील क्षेत्रामध्ये चाऱ्याचं उत्पादन घ्या, पण धुरे बंधारे असतील, नाले असतील आणि आपल्याकडे जे जी जमीन पडीत जमीन आहे ती जमीन उठीत करून त्यामध्ये चांगल्या प्रकारचा हिरवा चारा घ्या आणि आपल्या जनावरांना 12 महिने हिरवा चारा कसा उपलब्ध करून देता येईल, आपल्या जनावरांचं शरीर पोषण कसं होईल, त्यांचं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल, त्यापासून जास्तीत जास्त काम कसं मिळेल बैलांपासून, गाईपासून जास्त दुग्धोत्पादन कसं मिळेल, वर्षाला एक वासरू आपल्याला कसं मिळेल, याकरिता चाऱ्याचं उत्पादन जरूर घ्या. आपल्याकडे हिरवा चारा उत्पादन होत नसल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे.
0: आपण इथे आलात, आमच्या शेतकरी बांधवांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल स्वरानंद एफ एम रेडिओ केंद्र आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे तसंच आमच्या शेतकरी बांधवांतर्फे आम्ही आपले आभार मानतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वसंत कानेटकर यांचं, या मराठीच्या नगरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचा समूह तबला वादन सुद्धा शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत जगदीश खेळबुडकर यांचं गीत ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी
2: कसं करू

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत रवींद्र भट यांचं, आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात नसते उठा ठेव या चित्रपटामधलं।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. हे गीत आहे सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नाशिक करांसाठी बहावा आणि मधुमती फ्लॉवर फेब्रिक पेंटिंग कार्यशाळा 2 आणि 3 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संपर्क साधा 98-203-45-627 किंवा 98-232-23-367. नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणेच आणखीन काही वेगळ्या प्रश्नांना घेऊन, ज्याच्यामध्ये हल्ली आपले श्रोतेसुद्धा सामील होत आहेत, अशा प्रश्नांना घेऊन आपल्या कार्यक्रमात आज आपण सुरुवात करूया. आज नेहमीप्रमाणेच आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. मॅडम, डॉक्टर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर, जसं मी सांगितलं की अनेक श्रोते सध्या छान भाग घेऊन त्यांचे प्रश्न व्हॉट्सअपच्या मार्फत आपल्याला पाठवत आहेत, तर तेच वेगवेगळे प्रश्न आपल्याला सध्या येत आहेत. बऱ्यापैकी श्रोते प्रश्न पाठवण्यात आता सक्रिय झालेले आहेत, म्हणजे आपला कार्यक्रम उत्तम लोकांपर्यंत पोहोचतोय हे सुद्धा आपल्याला आता जाणवत आहे. तर असाच एक प्रश्न व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळालाय आणि तो असा आहे, म्हणजे हा प्रश्न एका आईनं आपल्या मुलीसाठी विचारलेला आहे आणि ह्यामध्ये त्या आई म्हणत आहेत की डॉक्टर, माझी मुलगी मॉडेलिंग करते, ती दिसायला खूप छान आहे आणि 1 महिन्यापूर्वी तिची डिलिव्हरी झाली. त्यावेळी तिने बाळाला स्तनपान देण्याचा निर्णय घेतला होता, पण ते बाळ तिला आता सोडतच नाही आहे आणि आम्हाला भीती आहे की तिच्या करिअरवर याचा परिणाम होईल का. आणि हल्ली ती खूप रडते, कंटिन्यू तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं आणि मला असं वाटतं, म्हणजे आईला त्या मुलीबद्दल असं वाटतं की तिला तिच्या करिअरची काळजी वाटते आणि ती काळजी पाहून मी बाळ तिच्याकडून काढून घेते आणि फॉर्म्युला वाचते, पण मग ती अजूनच रडायला सुरुवात करते. त्याच्यामुळे आता आम्हाला सध्या खूप गोंधळ आहे, कळत नाहीये की काय करावं. पूर्ण आईचं दूध बंद करून फॉर्म्युला चालू करू का, म्हणजे बाळाच्या आईचं रडणं थांबेल, ह्याच्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल. डॉक्टर, खूप वेगळ्या प्रकारचा प्रश्न आलेला आहे पण हल्ली अशा गोष्टी घडतात, याच्यावर आपण काय मार्गदर्शन कराल.
1: तुम्ही विचारता आहात तो प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच मातांना असं वाटू शकतं की त्यांचं सौंदर्य कमी होत आहे का, किंवा त्यांच्या करिअरवर काही परिणाम होतो आहे का, आणि हे नॅचरल आहे वाटणं. पण ज्या बाळाला आईचं दूध पाजलं जातं त्या आईलासुद्धा बाळाला पाजण्याचे, स्तनपानाचे खूप सारे फायदे आहेत. काय होतं, एका स्त्रीची वाढ ही ती वयात यायला लागल्यापासून होत असते. मग पाळी चालू झाल्यानंतर तिची वाढ अजून छान होते, लग्न झाल्यानंतर ती अजून खूप खुलून येते, गरोदरपणामध्ये तिचं सौंदर्य अजून खुलतं, आणि जेव्हा ती स्तनपान करते त्या मातृत्वाने तिच्या सौंदर्याला एक पूर्णत्व येतं, तिचं सौंदर्य वाढतं. जे काही प्रेग्नन्सीमध्ये फॅट डिपॉझिट झालेले असतात, वजन वाढलेलं असतं, ते तिने जर स्तनपान केलं तर कमी व्हायला मदत होते, त्यामुळं ती नंतर ओबेज राहत नाही, तिचा बांधा अजून जास्त सुडौल होतो. जेव्हा ती बाळाला पाजते, स्तनपान देते, त्यावेळेला जी मातृत्वाची भावना असते, जे ऑक्सिटोसिन असतं, ऑक्सिटोसिनला हॉर्मोन ऑफ लव म्हणतात, आणि त्याच्यामुळं ती आनंदी राहते आणि आनंदाने सौंदर्य खुलून येतं. आता तुम्ही जे सांगितलं आहे की आई रडायला लागली की तुम्ही बाळ काढून घेता तिच्याकडून आणि बाळाला फॉर्म्युला देता आणि मग ती अजूनच रडते, तर याचा अर्थ मे बी तिला अजून पाजण्याची इच्छा आहे, हा पहिला भाग. दुसरा भाग असा की पोस्टनेटल डिप्रेशन हा जो एक प्रकार असतो की बऱ्याच मातांना डिलिव्हरीनंतर थोडंसं लो फील व्हायला लागतं, त्यांना एन्झायटी वाटायला लागते,

0: करायचं, बाळ झोपलं नाही तर काय करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही इतकी नैसर्गिक प्रोसेस आहे की 6 महिने जर बाळाने निव्वळ स्तनपान केलं तर 6 महिन्यानंतर आपोआपच तिचं वाढलेलं वजन नॉर्मलला येतं आणि मग ती दिसायला छान राहतेच ना. त्यामुळं तो प्रश्नच राहत नाही, तिचे सौंदर्य अजूनच अधिकाधिक खुलून येतं. आणि हे इतकं सोपं आहे, इकॉनॉमिक आहे की त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली पैसे वाचतात. फॉर्म्युला द्यायचा म्हटलं तर आठवड्याला एक डबा म्हणजे साधारणतः 800-1000 रुपयाचा डबा असतो. अशा पद्धतीनं समजा तुम्ही वर्षभर दिलं तर तुम्हीच बघा, 48,000 रुपये तर असेच डब्यामध्ये जातील, प्लस फॉर्म्युल्यामुळं काही इन्फेक्शन झालं, ॲडमिट करायला लागलं, मे बी 50,000 पासून 1,00,000 रुपयापर्यंत त्या गॅस्ट्रोच्या ट्रीटमेंटमध्ये पैसे जातील, मे बी बाळाचं वजन फटक्यात 1 किलो कमी होईल. त्यामुळं असे सगळे धोके राहत नाहीत ना. आईचं स्तनपान जर दिलं तर कोणताच धोका बाळाला पण राहत नाही, आईला पण राहत नाही, बाळाची ग्रोथ छान होते, बाळाला अगदी 1 रुपयाचं मेडिसिन लागत नाही. आणि जर बाळ हेल्दी असेल तर तिचं करिअर उत्तम होईल असं नाही का, की ती लवकर कामाला जॉईन होऊ शकते. 6 महिन्याच्या बाळाला जेव्हा आपण अन्नप्राशन चालू करतो, पूरक आहार चालू करतो, त्यावेळेला ती बाळाला कोणाजवळ तरी सांभाळायला देऊन आणि शिवाय तिचं मिल्क एक्सप्रेस करून काढून ठेवून ती तिचं काम करू शकते. त्यामुळं ही काळजी न करता तिला सपोर्ट करा, गरज लागली तर डॉक्टरांची मदत घ्या. आणि अशा कंडिशनमध्ये स्तनपान करणं हे केव्हाही चांगलं असा माझा सल्ला राहील.
1: नक्कीच डॉक्टर, खूप वेगळा प्रश्न होता जसं मी सुरुवातीला सांगितलं की हल्ली तरुण स्त्रियांना, तरुण मातांना आपलं करिअरसुद्धा तितकंच प्रिय असतं आणि त्याच्यासाठी ते बरेचसे सॅक्रिफायसेस करायलासुद्धा तयार असतात. पण मग ती गोष्ट जेव्हा अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींबरोबर काय म्हणूया ना, ती एक वेगळी लढाई सुरू होते, तेव्हा तिथे कन्फ्युजन क्रिएट होतं आणि मग काय करावं, काय करू नये, योग्य मार्गदर्शक जर नाही मिळाला तर आणखीनच ही गुंतागुंत वाढत जाते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा स्ट्रेस आणखीन वेगळ्या स्वरूपाचा निर्माण होतो ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. पण मला असं वाटतं तुम्ही दिलेल्या उत्तरातनं ह्या प्रश्नाचं, ह्या शंकेचं निरसन त्या तरुण मातेला मिळालेलं असेल आणि तिच्या आईलाही कुठेतरी याच्यामुळे आश्वस्त झाल्यासारखं वाटत असेल. नक्कीच खूप वेगवेगळे प्रश्न आपल्याला श्रोत्यांच्या अनुभवातनं मिळत आहेत. ज्या श्रोत्यांकडे सध्या अशी वेगवेगळ्या स्वरूपाची परिस्थिती आहे तशाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत आहेत. आणि मला वाटतं ही एक खरोखर समाधानकारक बाब आहे की श्रोते आपला कार्यक्रम नीट ऐकतायत, आवर्जून ऐकतायत आणि त्यायोगे त्यांना काहीतरी प्रश्न विचारायची इच्छा होती. मला वाटतं हे श्रेय सर्वस्वी तुमचं आहे आणि तुम्ही करत असलेल्या उत्तम मार्गदर्शनातूनच श्रोत्यांची ही जी एक काय म्हणूया ना, शंका निरसनाची सवय सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरते. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, हा एक महत्त्वाचा मुद्दा या प्रश्नाच्या माध्यमातून सॉल्व्ह केला, नक्कीच श्रोत्यांना आजचा भाग आवडलेला असेल. असेच प्रश्न जास्तीत जास्त श्रोत्यांना आमच्यापर्यंत आपण पोहोचवत राहा, जेणेकरून आम्हालाही त्याची उकल करता येईल आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वतोपरी सगळ्यांना घेता येईल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, भेटूया पुन्हा पुढच्या भागात अशाच काही वेगळ्या प्रश्नांना घेऊन. त्यासाठी जरूर ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं कलावंतीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम

0: मध्यानरातीला एकाएकी उचकी लागली बाई
1: कोणाची
0: पाणी प्याले साखर खाली तरी ती थांबली नाही
1: असं
0: अशा येळेला आठवण काढून

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ईर्षा या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा पार्लर.
2: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, आज गुरुवार अर्थातच आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे. गेले काही दिवस आपण विनोबा म्हणेच्या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या गावातून आलेल्या शिक्षकांना भेटतो आहोत. अर्थातच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गेली अनेक वर्ष सक्रियरित्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आपण इथे बोलवतो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत आणि त्यांच्या आतापर्यंतच्या अतिशय स्तुत्य अशा कार्यक्रमांचा आढावा घेतो आहोत. आणि शिक्षक हे सर्वतोपरी किती कष्ट करत असतात हे त्यानिमित्ताने आपल्या लक्षात सुद्धा येत आहे. अर्थातच हा स्तुत्य असा कार्यक्रम आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत, ते म्हणजे आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने विनोबा नावाचा जो ऍप चालवतात त्याचे फाउंडर श्री संजय दालमिया सर, जे स्वतः IITian आहेत. त्याचबरोबर ह्या ऍपला विशेष सहकार्य लाभलं आहे ते म्हणजे ओपन लिंक्स फाउंडेशन यांचं. तर शिक्षक सहाय्यक कार्यक्रम म्हणून ओळखला जाणारा हा विनोबा ऍप, ज्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांना या कार्यक्रमाची मदत होत आहे. शिक्षकांनी केलेले अतिशय चांगले उपक्रम हे प्रत्येक वेगवेगळ्या गावातल्या शिक्षकांपर्यंत पोहोचतात. महाराष्ट्रामध्ये 9 ते 10 जिल्ह्यांमध्ये या विनोबा ऍपचं काम चालतं. त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये सुद्धा 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये आपल्या विनोबा ऍपचं काम अतिशय उत्कृष्टपणे गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे. तर आपण गेल्या काही भागांमध्ये पोस्ट ऑफ द मंथ मिळालेल्या शिक्षकांना भेटलो आहोत. आज जरा वेगळी कन्सेप्ट आपण घेऊन आलेलो आहोत की फक्त पोस्ट ऑफ द मंथ मिळालेले शिक्षकच नाही, तर इतरही शिक्षक ज्यांनी अतिशय वेगवेगळे उपक्रम राबवले आणि त्यांना त्यांचा गौरव करण्यात आला, त्यांच्या कन्सेप्टला अप्रिशिएट करण्यात आलं, अशा शिक्षकांशी सुद्धा आता आपण पुढच्या काही भागांमध्ये गप्पा मारणार आहोत. तर त्यातलेच आज एक शिक्षक आपल्या सोबत आहेत, जे आपल्याशी जोडले गेले आहेत येवला मधून. तर त्यांचं नाव आहे श्री प्रवीण वाल्मिक विंचू, जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळ खुटे तिसरे ह्या ठिकाणाहून आलेले आहेत आणि नाशिक मधलं येवल्या तालुक्यातलं हे त्यांची शाळा आहे. तर त्यांच्याशी आपण आज आपण गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. सर, खूप खूप मनापासून स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या आपल्या स्टुडिओमध्ये. गेली 14 वर्ष आपण शिक्षक म्हणून कार्यरत आहात जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये. 5 जुलै 2010 रोजी आपण धुळे येथे प्रथम नियुक्त झालात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक म्हणून. तर कसा आहे प्रवास आतापर्यंतचा? पहिलं पोस्टिंग आपलं धुळे जिल्ह्यात कुठे झालं आणि सगळ्या ह्या प्रवासाविषयी काय सांगाल?
1: नमस्कार मॅडम, माझी प्रथम नियुक्ती धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुळ येथे झाली. तालुक्यापासून अवघी 4 किलोमीटर अंतरावर असणारी आमची शाळा पट संख्या 15 पेक्षा कमी होती. अशा सुरुवातीला एकच शिक्षक असणाऱ्या शाळेत दुसरा शिक्षक म्हणून मला तिथं एका नियुक्ती मिळाली. बंद पडत चाललेली आमची शाळा आम्ही दोन्ही शिक्षकांनी 5 वर्षाच्या प्रवासामध्ये 70 पेक्षा जास्त पटसंख्या करून तिथे ज्या ठिकाणी एक शिक्षक कार्यरत होता त्या ठिकाणी आम्ही 3 शिक्षकांना येण्याची संधी मिळवून दिली.
2: बर, मग पहिली तुमची पोस्टिंग धुळ्याला होती बरोबर? तिथे किती वर्ष होतात सर तुम्ही?
1: मॅम, धुळ्याला 2010 ते 2015 पर्यंत काम केले.
2: बर बर, त्याच्यानंतर तुमची बदली कुठे झाली?
1: मॅम, 2015 मध्ये आंतरजिल्हा बदलीने मी धुळे जिल्ह्यातून येवला तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळ कुठे तिसरे आजही तिथंच कार्यरत आहे.
2: बर, म्हणजे आता ही तुमची दुसरी शाळा आहे?
1: हो मॅडम.
2: आणि कशी आहे संख्या, पटसंख्या वगैरे कसा आहे अनुभव या शाळेतला?
1: मॅडम, या शाळेत मी October 2015 कार्यरत आहे. या शाळेतील आजचा आमचा पट 51 असून आम्ही या शाळेलाही धुळे जिल्ह्यात मला काम करण्याची खूप संधी मिळाली, कारण 15 पटावरून 70 पट नेणे हे इतकं सोपं नसतं, पण त्यासाठी आम्ही जे इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी राबवलं त्याचप्रमाणे इथंही काम करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी तालुक्यातील पहिली इंटरॅक्टिव्ह शाळा बनवण्याचा सन्मानही आम्हाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळ कुटेला मिळाला.
2: अरे वा, छान. आणि किती पर्यंतची मुलं आहेत आपल्याकडे?
1: आमच्याकडे आता पहिली ते 4वी पर्यंतची मुले आहेत, 49 आहेत.
2: बरोबर. आणि विनोबा ऍपची आणि तुमची ओळख कशी झाली?
1: इनोबा सुरुवातीपासून जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम करत होते, परंतु आमच्या येवल्यामध्ये June 2023 इनोबा ऍप कडून जिल्हा समन्वयक श्री कृष्णा खायसर यांनी एक दिवसीय कार्यशाळा घेतली जून महिन्यामध्ये. सुरुवातीला त्यांनी सगळ्या शिक्षकांना इनोबा ऍप मध्ये लॉग इन कसं करावं, स्वतःचं खातं कसं खोलावं हे समजलं, आणि त्यांनी आमच्याकडून एक पोस्ट ही इनोव्हा ऍपला अपलोड करून घेतली. परंतु विशिष्ट कालावधीमध्ये शाळेच्या दैनंदिन कामामध्ये आम्ही इनोव्हा ऍपकडे खरोखर दुर्लक्ष केलं. इनोव्हा ऍप कसं चालतं, काय चालतं, याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती घेतली नाही. परंतु इनोव्हा ऍपकडे वळण्यासाठी एक इन्सिडंट कारणीभूत ठरला. एकदा ऑक्टोबर महिन्यामध्ये पोस्ट ऑफ मंचे तालुका स्तरीय विनर यांना तालुक्यातील सन्माननीय अधिकाऱ्यांमार्फत काही पुरस्कार मिळाले. त्यानंतर मी कृष्णा गायसरांची चर्चा केली, सर नेमकं काय चालू आहे, एकच काय मिळतात, तालुक्याला कोणत्या प्रकारची स्पर्धा होत नाही, काही नाही, तरी शिक्षकांना पुरस्कार मिळतात कसे. मग त्यांनी सांगितलं, सर हा तालुक्याचा संबंध नाही, या ठिकाणी शिक्षक स्वतः जे प्रयत्न करतात, ऍक्टिव्हिटी राबवतात, त्या ऍक्टिव्हिटी फक्त इनोव्हा ऍपवर जाऊन अपलोड करायच्या असतात, त्यासाठी तुम्हाला तालुक्याची प्रशासकीय यंत्रणेची गरज नसते. मग त्यानंतर मी ठरवलं की आपण इनोव्हा ऍपवर आता ऍक्टिव्ह असायला पाहिजे.
2: अरे वा छान. मग कधीपासून तुम्ही ह्या सगळ्या वेगवेगळ्या उपक्रम,
1: ऑक्टोबर 2023 मध्ये काही शिक्षकांना पोस्ट ऑफ मंचचे पुरस्कार मिळाले. त्यानंतर ही पहिलीच पोस्ट माझी इनोव्हा ऍपला टाकली नोव्हेंबर 2023 मध्ये. सुरुवातीला तर मला खूपच प्रॉब्लेम आला. सुरुवातीला फक्त ते माझ्याकडून फक्त इमेजेस घ्यायचं, पीडीएफ सॉफ्ट कॉपी मला अपलोड करण्यासाठी माझ्या लॉग इनला समस्या होत, तसंच व्हिडिओ तर अपलोडच होत नव्हते. नंतर कृष्णा सरांची याबाबत मी सविस्तर चर्चा केली, त्यांनी मला वैयक्तिक गायडन्स करून व्हिडिओ कसे अपलोड करायचे, माझ्या येणाऱ्या समस्या त्यावेळेस सोडवल्या. आणि पहिल्यांदा मी माझ्या इयत्ता पहिली दुसरीचे जे गरजे विद्यार्थी होते ना, त्यांनी सेल्फ इंट्रोडक्शन विषयी जे मत मांडलं त्याचे व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले होते. आणि तेच व्हिडिओ मी पहिल्यांदा इनोव्हा ऍपवर अपलोड केले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्हिडिओला मला स्पोकन इंग्लिश क्लब ऍक्टिव्हिटी पहिली दिवसीसाठी मी जिल्हास्तरीय विनर ठरलो.
2: अरे वा.
1: हो
2: बर, त्याबद्दल थोडं सविस्तर सांगाल का सर?
1: मॅम, मी जिल्हास्तरीय विनर ठरल्यानंतर इनोव्हा टीम कडून शिक्षकांचा जो गौरव केला होता तालुका स्तरावर, सन्माननीय शिक्षण अधिकारी यांच्या हस्ते कृष्णा गायकरही त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. तालुक्याचे सर्व केंद्र प्रमुख आणि सर्व अधिकारी वर्ग यांच्या हस्ते आमच्या शाळेला भेटवस्तू मिळाली. आणि त्या भेटवस्तूमध्ये शैक्षणिक किट असते, त्या शैक्षणिक किटचं वाटप आम्ही शाळेतील मुलांना केलं. आणि कशामुळे मिळालं हे जेव्हा समजून सांगितलं, त्यात सुरुवातीला आमची शाळा ज्या गोष्टीकडे आकर्षित झालेली होती, स्पोकन इंग्लिश प्रोग्रामवर आम्ही यापूर्वी खूप काम करायचो, परंतु ते काम फक्त वर्गापुरतं मर्यादित होतं. आपलं काम आपल्याला जर जिल्ह्यावरच्या राज्यावर राहायचं असेल तर स्पोकन इंग्लिश प्रोग्राम हा खूपच चांगला आहे, मला सर्वप्रथम कृष्णा गायल सरांनी समजावून सांगितलं. आणि आम्ही ही सकारात्मक दृष्टिकोनातून त्या कार्यक्रमाकडे बघितलं आणि मग इनोव्हाकडे आम्ही आकर्षित होण्यास सुरुवात झाली.
2: वा छान सर, खूपच छान. आणि मग त्यामध्ये तुम्ही काय काय मुलांकडून उपक्रम राबवून घेतला, म्हणजे इंग्रजी शब्दांची वोकॅबलरी वाढवली काय केलं त्यामध्ये?
1: मॅम, आता स्पोकन इंग्लिश प्रोग्राम हा थोडासा इनोव्हा ऍप कडून डिझाईन केलेला प्रोग्राम होता, त्यासाठी त्यांनी शिक्षकांना 6 चॅलेंजेस दिलेले होते. 6 चॅलेंजेस म्हणजे प्रत्येक घटकाचा त्यांनी समावेश केला. शिक्षकांना सांगितलं की त्यासाठी तुम्ही एकच विद्यार्थी निवडू शकत नव्हते. स्पोकन इंग्लिश प्रोग्राम मध्ये जे 6 चॅलेंजेस होते त्यासाठी आपल्याला वर्गातील कमीत कमी 5 विद्यार्थ्यांचा एक गट बनवायचा आणि एका चॅलेंज 5 विद्यार्थ्यांचे व्हिडिओ अपलोड करायचे, अशा पद्धतीची 8 पैनी ठेवली होती. त्यानुसार सर्वप्रथम आम्ही इयत्ता तिसरीतील, माझ्याकडे इयत्ता तिसरी आणि चौथी 2023-24 मध्ये जी 2 वर्ग माझ्याकडे होते. परंतु मी काय ठरवलं असतं, आपल्याला जर हा प्रोग्राम जर सक्सेस करायचं असेल, या प्रोग्राम मध्ये जर आपल्याला मनापासून उतरायचं असेल तर आपण रिस्क घेतली पाहिजे, कारण त्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकत नाही. यावेळेस मी माझ्या बॉटमचा वर्ग म्हणजे तिसरीच्या वर्गातील 5 विद्यार्थ्यांची निवड सुरुवातीला केली. त्यामध्ये 2 मुलांचा समावेश होता आणि 3 मुलींचा समावेश, असे एकूण 5 विद्यार्थ्यांचा मी समावेश करून स्पोकन इंग्लिश प्रोग्राम मध्ये सहभाग घेतला. आता स्पोकन इंग्लिश प्रोग्राम मध्ये जे 6 चॅलेंज होते ते मी आपल्याला एकदा सांगतो.
2: बरोबर.
1: पहिलं चॅलेंज जे होतं ते होतं सेल्फ इंट्रोडक्शन अँड माय स्कूल. सेकंड चॅलेंज जे होतं ते माय फॅमिली. तिसरं चॅलेंज जे होतं डायलॉग होता, त्यामध्ये आम्ही जो डायलॉग निवडला तो सांगतो, व्हेजिटेबल सेलर अँड बायर. चौथं जे चॅलेंज होतं ते होतं कम्पॅरिझन बिटवीन 2 व्हेकल. आणि 5वं चॅलेंज होतं स्टोरी टेलिंग. आणि शेवटचं चॅलेंज जे होतं ज्यासाठी आम्ही पहिलीपासून विद्यार्थ्यांवर नाही का प्रयोग करतो, पहिलीपासून विद्यार्थ्यांना संधी देतो, ते होतं सेल्फ इंट्रोडक्शन. या 6 चॅलेंजेसवर आम्हाला काम करायला इनोव्हा टीमकडून सांगितलं, त्यासाठी त्यांच्याकडून आम्हाला पीडीएफही प्रोव्हाइड झाली. त्या पीडीएफनुसार आम्हाला काम करायचं. विशेष म्हणजे हा प्रोग्राम कालबद्ध रचनेत होता, यासाठी तुम्हाला विशिष्ट पिरियड मध्ये विशिष्ट चॅलेंजचे व्हिडिओ अपलोड करायचेच होते. त्यासाठी सुरुवातीला आलेला अनुभव सांगतो ना, डिसेंबर मध्ये जेव्हा हा प्रोग्राम सुरू झाला त्याच कालावधीमध्ये राज्यातील सर्व शिक्षकांना अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन अंतर्गत 5 दिवसीय प्रशिक्षण तालुका स्तरावर आयोजित केलं होतं. पहिलं चॅलेंज आम्हाला विशिष्ट कालमर्यादेमध्ये इनोव्हा ऍपवर अपलोड करायचं होतं. अशा वेळी हा प्रोग्राम जिल्ह्यात सुरू झाला असतो. जिल्ह्यात अनेक शिक्षकांनी कृष्णा सर जिल्हा समन्वय कृष्णा सरांच्या माध्यमातून इनोव्हा टीमकडे एक विनंती केली तर त्यासाठी आम्हाला पहिल्यांदा मुदतवाढ मिळाली. तर वेळ मिळायला हवा होता कारण मुलांना आपल्याला जर या आव्हानांचा जर सामना करायचा असेल तर सुरुवातीपासूनच जर चांगला परफॉर्मन्स असेल तरच आपल्याला पुढे सतत मिळण्याची संधी असते. त्यानुसार सरांनी आणि इनोव्हा टीमने ऐकले आणि सुरुवातीच्या चॅलेंजला आम्हाला थोडीशी मुदतवाढ मिळाली. त्यानंतर आम्ही ठरवून दिलेल्या कालबद्धतेमध्ये सर्वचे सर्व चॅलेंजेस पूर्ण केले.
2: छान, खूपच छान सर. आणि त्यानंतर तुम्हाला विनोबा ऍपच्या माध्यमातून इतर शिक्षकांनी केलेल्या सुद्धा ऍक्टिव्हिटीज बघायला मिळतात, तर मग त्यातलं तुम्ही काही तुमच्या शाळेत इम्प्लिमेंट केलं का?
1: आपण जर शिक्षणाचा विचार केला, शिक्षणाच्या ऍक्टिव्हिटीचा विचार केला, हा खूप मोठा खजिना आहे. विनोबा ऍप मध्ये सर्व शिक्षकांनी प्रत्येक शिक्षक आपल्या शाळेतील चांगलाच उपक्रम अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. त्याने त्यासाठी घेतलेली मेहनत आपल्याला समोर दिसते. अनेक असे व्हिडिओ मला बघायला मिळाले, अनेक अशा ऍक्टिव्हिटीज मला नवीन करण्याची संधी इनोव्हा ऍपच्या माध्यमातून मिळाली. कोणताही शिक्षक आपण केलेले चांगले उपक्रम आपल्या लॉग इनला जाऊन क्लब ऍक्टिव्हिटी मध्ये शिक्षक स्टोरीज मध्ये जाऊन बघू शकतो. तो मला फायदा इतर शिक्षकाप्रमाणे मलाही खूप फायदा झाला. बघा मॅम, आता इनोव्हा ऍपचं पहिलं चॅलेंज होतं सेल्फ इंट्रोडक्शन प्लस माय स्कूल. आता सुरुवातीला आले अडथळे सांगतो शिक्षकांनी कसे पार केले. सुरुवातीला आम्हाला इनोव्हा टीमकडून माय स्कूल हे चॅलेंज देण्यात आलं होतं. माय स्कूलवर तयारी केली, विद्यार्थ्यांना आता व्हिडिओ अपलोड करायचे. अशा वेळेस आम्हाला अचानक समजलं की आपल्याला सेल्फ इंट्रोडक्शन प्लस माय स्कूल हा एकत्रित व्हिडिओ पाहिजे. अशा वेळेस मॅम साहजिकच आम्ही जिल्हा परिषद शाळेत असताना विद्यार्थ्यांकडून दोन्ही ऍक्टिव्हिटी एकत्र करायच्या नंतर आरंभ उडणार माझीही झाली आहे. अशावेळेस मी ठरवलं आता विद्यार्थ्यांबरोबर आपल्या पालकांची मदत घ्यावी लागणार. अशा वेळेस पालकांनी सहकार्य केलं आणि 2 ते 3 दिवसांमध्ये आम्हाला माय सेल्फ प्लस माय स्कूल एकत्रित ऍक्टिव्हिटी आम्हाला करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दुसरं चॅलेंज जे होतं आपल्याला माय फॅमिली, माय फॅमिलीवर मुलांनी माय सेल्फ इंट्रोडक्शन बरोबर माय फॅमिलीची तयारी आम्ही अगोदरच करून घ्यायचो. त्याची तयारी आम्हाला व्यवस्थित करता आली. तिसरं चॅलेंज होतं डायलॉग. आता डायलॉग मध्ये आम्ही काय ठरवलं तर आपल्याला जेव्हा आपण एखादी कृती करणार, एखादं संभाषण इंग्रजीमध्ये घेणार तर त्यात आपल्याला प्रत्यक्ष डायलॉग जसा घडतोय तशा पद्धतीचा आपला डायलॉग करतो. त्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी माझ्या माध्यमातून भाजीपाला विक्रेत्यासाठी लागणारं भाजीपाला, वजन काठी साहित्य आणून प्रत्यक्ष भाजीपाला विक्रेता कशा पद्धतीनं काम करतो अशा पद्धतीने ग्राहक आणि विक्रेता याचं आम्ही लाईव्ह ठेवून डेमो देण्याचा प्रयत्न केला. चौथं चॅलेंज आपल्याशी मी चर्चा केली की चौथं चॅलेंज होतं कम्पॅरिझन बिटवीन 2 व्हेकल. अशा वेळेस मला काय कळलं, मी जेव्हा इनोव्हा टीमची चर्चा केली, इनोव्हा टीमला त्यावेळेस व्हरायटी अपेक्षित होती. तुम्ही जर 2 व्हेकल कम्पॅरिझन कराल तर त्यामध्ये स्पोर्ट्स स्पोर्ट्स पण येतो. इनोव्हा टीमला ते अपेक्षित नव्हतं. इनोव्हा टीमचं असं म्हणणं होतं का विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी कशी द्याल त्यांच्या जीवनासाठी तुम्हाला संधी मिळेल. मग मी अशा वेळेस 10 व्हेकल निवडले. प्रत्येक विद्यार्थ्याला 2 व्हेकल मी दिले आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्हाला ह्या 2 व्हेकल आपल्याला तयारी करायची. प्रत्येक विद्यार्थ्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवण्याचा प्रयत्न केला. इनोव्हा टीमला हे खूपच आवडलं. पाचवं चॅलेंज मी आपल्याशी बोललो स्टोरी टेलिंग, यासाठी पण आम्ही हेच केलं. 5 चांगल्या प्रकारच्या स्टोरीज निवडल्या पहिल्यांदा. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला स्टोरी समजून स्टोरीविषयी गायडन्स केलं. काही पालकांना खेळत आपल्याला आजही समजतं, ट्रान्सलेशन केल्याशिवाय समजत नाही. मग पालकांची मला अशा पद्धतीनं फोन आले, सर आम्हाला ही स्टोरी इंग्रजी तुम्ही साहजिक आहे मराठी पण आम्हाला कळलं पाहिजे. मग प्रत्येक विद्यार्थ्याला हुशार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती स्टोरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मग विद्यार्थ्यांनी आई वडिलांना समजून सांगितलं की आई वडील नंतर आईच्या मुलांच्या आई वडिलांचे असे अनुभव तुम्हाला मी सांगू इच्छितो. ते पालक मला फोन करायचे, सरजी माझ्या मुलीचे 2 सेंटेन्स बाकी आहे तेवढे आपण नंतर करू. त्यांना सांगायचं खूप वेळ आपल्यापाशी आपण खूप पुढे चाललोय, तुम्ही एक तणाव घेऊ नका, सगळं आपण लोड करणार आहे. जे करते ते खूप चांगले करते. आता इनोव्हा टीम मुळे काय झालं, ह्या 5 विद्यार्थ्यांना त्यांचे व्हिडिओ अपलोड करण्याची संधी तर मिळाली. परंतु यामुळे काय झालं, शाळेतलं वाचन इंग्रजी नाही झालं. शाळेतले विद्यार्थी एकमेकांकडे बघू लागले, तो त्यांचे व्हिडिओ शूट करतात. मॅम जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांचे 5 विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शूट करण्यासाठी वेळ लागायचा, कारण ज्या पद्धतीने आपल्याला माहित असतं व्हिडिओ शूट करताना त्याची क्वालिटी जर चांगली पाहिजे असेल तर 10 ड्रॉप सायलन्स नाही का वर्गात असायलाच पाहिजे. आमच्या शाळेच्याच बाजूला रस्ता आहे, म्हणजे आमच्या शाळेचं ग्राम संपत, आमची शाळा छोटी आहे, शाळेपासून 20-30 किलोमीटर गेला तर गावातील रस्ता सुरू होतो. एक गाडी गेली, व्हिडिओ सुरू झाला तर आम्हाला तो व्हिडिओ त्याच ठिकाणी पॉज करून परत नवीन शिडिओ काढावा लागायचा. मी खूप वेळ आमच्याला वाय आमचा खूप वेळ गेला मुलांनी माझ्यासाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी, स्पोकन इंग्लिश प्रोग्रामसाठी जे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नव्हता त्या विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 तास आम्हाला एकेका चॅलेंजवरचे व्हिडिओ, व्हिडिओंची स्ट्रेंथ कमी होती, 10-15 मिनिटं सर्व मुलांची व्हिडिओ बनायचे, परंतु तो ती व्हिडिओ शूट करण्यासाठी आम्हाला 2-2 तास लागले आहेत. त्यावेळेस 2:30 दुपारपर्यंत आपलं नियोजन करावं लागतं. परंतु फायदा इतका झाला मॅम, माझे तेच 5 विद्यार्थी त्यात भाग घेत नव्हते, प्रत्येक विद्यार्थ्याने आनंद घेतला, प्रत्येक विद्यार्थ्याला शिकायला मिळालं, प्रत्येक विद्यार्थ्याने गटात मित्र बनवले. तर मला या विकल्प कम्पॅरिझन मी करू शकतो का, मी त्यांना संधी दिली बाळांना, आता तुम्हाला सगळ्यांना करायचं, प्रत्येक विद्यार्थ्याने आपला मित्र निवडा आणि तुम्ही मेहनत घ्या. हे फक्त 5 विद्यार्थ्यांचा प्रोग्राम असून आपल्या पूर्ण वर्गाला, पूर्ण शाळेला इंग्रजीमध्ये करायचं आहे.
2: छान. मग मुलांमध्ये कधी हेल्दी कॉम्पिटिशन दिसलं का तुमच्या, तुम्हाला असं की आता माझ्या मित्राचा व्हिडिओ पोस्ट होतोय तर मग माझा का नाही, मग असं म्हटल्यावरती मुलं काही वेळेला असे उत्साहाने अभ्यासाला तयारी करतात अभ्यासाची?
1: हो मॅम, एकदम चांगला प्रश्न आपण विचारला. सुरुवातीला मुलांनी मुलं आमचे ठरवून दिलेला गट काम करतो हे बघितलं, परंतु ज्यावेळेस त्यांचं कौतुक होऊ लागलं अशा एका सिच्युएशन मध्ये आमच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मार्च 2024 मध्ये पुन्हा एकदा नाही का स्पोकन इंग्लिश क्लब मध्ये नाही का आम्ही जिल्हास्तरीय विनर ठरलो. साहजिकच जर शिक्षक विनर ठरतोय तर ते विनर शिक्षक काम नाही करत, त्याचे विद्यार्थी जेव्हा ते प्रेझेंटेशन करतात आणि इनोव्हा टीम त्यांचं नाही का मूल्यांकन करते त्यावेळेस नाही का ते विनर ठरतात. म्हणजे मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना जेव्हा हे कळलं आपले आपल्या वर्गात आपल्या शिक्षकांना पुन्हा एका जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला, प्रत्येक विद्यार्थी सपाटून काम करायला लागला. जी गोष्ट ज्या 5 गोष्टी पुरातील आम्ही निवडल्या त्या फक्त 5 विद्यार्थ्यांना ठरलं, नंतर असं ठरवलं तर आमच्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की माझी गोष्ट पाठ झाली, प्रत्येक विद्यार्थी काम करायला लागला, त्यांची मदत घ्यायला लागला, एक एक पॅराग्राफ तो पाठ करू लागला. त्यामुळे काय झालं, प्रत्येक विद्यार्थी सांगू लागला सर माझं माय स्कूल ऍक्टिव्हिटी पार्ट आहे, आम्ही नाही का ज्यावेळेस मला संधी मिळायची संध्याकाळी 4 वाजेनंतर किंवा सकाळी आल्यानंतर मी काय करायचो, या 5 विद्यार्थ्यांना संधी न देता माझे नवीन जे विद्यार्थी नाही का नवीन काहीतरी करतील आम्ही त्यांना संधी द्यायचो, त्यांना पण त्यांची व्हिडिओ मी शूट केले का तर तुमचे व्हिडिओ मला अपलोड करायची, मर्यादा खूप होतात. परंतु माझ्या विद्यार्थ्यांना ही समजायलाच होत पाहिजे का शिक्षक कोणाचे व्हिडिओ अपलोड करतात, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनंतर समजत नव्हतं सर यांचे व्हिडिओ अपलोड करणार, मी माझ्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी जे जे शिक्षक झालं त्यांचे मी व्हिडिओ अपलोड केले, नंतर ते माझ्याही संग्रह असताना परंतु मुलांच्या समाधानासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं आणि सकारात्मक स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक विद्यार्थी एकमेकाला विचारू लागला माझी माझ्या स्टोरीचे एक पॅराग्राफ पार झाला, दुसरा म्हणाला माझे 2 झाले, एखादा म्हणाला माझी स्टोरी पूर्ण पार झाली. मुलांनी स्वतःहून सांगायला लागले शिक्षक टीचर माझा व्हिडिओ कधी घेणार
2: आहे,
1: स्पर्धा झाली ते सकारात्मक झाले, एकमेकाला शिकवायला लागले.
2: आणि आतापर्यंत विनोबा ऍप मुळे कोणकोणते बदल मुलांमध्ये दिसून आले त्याबद्दल काय सांगाल
1: मॅम? आम्ही शाळेमध्ये स्पोकन इंग्लिश प्रोग्राम राबवण्या अगोदर बघा शाळेत काय काय घ्यायचो, आणि माझ्या शाळेतील विद्यार्थी कोणत्याही ऑब्जेक्टवर इंग्रजी वाक्य तयार करा, एखादं चित्र बघून त्याच्यावर क्वेश्चन फ्रेम करायचे, इंग्रजी रिडिंग करायचे. आता इनोवा ऍपमुळे काय फायदा झाला तर मला जो प्रोग्राम डिझाईन केलेला प्रोग्राम मला इनोवा ऍप कडून मिळाला त्यासाठी एक काल मर्यादा ठरवून जाईल. माझ्या विद्यार्थ्यांना टाइम मॅनेजमेंट हे सगळ्यात मोठं नाही का नियोजनाचं शस्त्र मिळालं. मुलं विशिष्ट कालमर्यादेमध्येच कालमर्यादेतच आपलं सर्व काही गोष्टी पूर्ण करण्याला शिकले. इंग्रजीची ती इंग्रजी असणारी भीती त्यांच्यावाली जी थोडी सुरुवातीला प्रत्येक मुलासाठी आपण पोहोचत नव्हतो, परंतु स्पोकन इंग्लिश प्रोग्राममुळे प्रत्येक मुलगा एक उत्साहाने आनंदाने भीती भयमुक्त वातावरणामध्ये इंग्रजी नाही का शिकण्यासाठी शिकू लागला.
2: वा क्या बात आहे सर, खूप छान. आणि आतापर्यंत काय काय शैक्षणिक साहित्य तुम्हाला मिळालं आणि त्याचं कसं वाटप तुम्ही मुलांना केलं त्याबद्दल काय सांगा
1: मॅम? युनोवा टीम कडून मला 2 शैक्षणिक साहित्य मिळालं. मी सर्वप्रथम विचार काय केला तर माझ्या पहिली जी किट मिळाली मॅम, पहिली जी किट मिळाली त्या पहिल्या किटचं वाटप मी शाळेतील ज्या ज्या मुलांना शक्य झालं, किट खूप मोठी असायची, त्या टीम त्या किटद्वारे खूप मुलांना मिळू शकेल इतकी मोठी किट सुरुवातीला इनोवा ऍपने दिली. नंतर दुसऱ्यांदा जेव्हा मला इनोवा ऍप कडून किट मिळाली मी नंतर मी माझ्या शाळेतील मुख्य आताचा इन्चार्ज केले, सरांना सांगितलं सर ज्या मुलांमुळे आपल्याला काहीतरी मिळतंय आपण काय करतो, प्रत्येक मुलाला दिल्यानंतर या मुलांना त्या मुलांचं महत्व कमी होणार आहे, आपण आता या मुलांबरोबर पालकांनाही काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे, आपल्या मुलांनी काहीतरी वेगळं केलं म्हणून आपल्या मुलांना काहीतरी मिळालं, आम्ही त्याच 5 मुलांना सेकंड किट दिल्यानंतर फायदा असा झाला. मुलांनी विचार करायला सुरुवात केली. त्या मुलांनाच काम मिळालं कारण त्यांनी त्या ऍक्टिव्हिटीजसाठी घेतलेले परिश्रम यासाठी कारणीभूत होते. नंतर आम्ही दुसरी जी किट मिळाली मार्च 2024 ची, ती फक्त 5 मुलांना वाटप केल्यामुळे प्रत्येकाने आनंद घेतला. आम्ही आलेली सर्व किट विद्यार्थ्यांमध्येच शेअर केली, परंतु नंतर दुसरी किट विद्यार्थ्यांना वाटप केली. खूप साहित्य होतं, त्यात कंपास होती, पेन होता, पेन्सिल होता, कोड रबर शार्पनर असं अनेक प्रकारचं साहित्य होतं. परंतु त्या 5 मुलांमुळे नंतर ठरवलं विद्यार्थ्यांना मी सूचना केल्या, तुम्हालाही जर अशा प्रकारचे जर पुरस्कार मिळवायचे असतील तर तुम्हालाही चॅलेंजेस सेव्ह करावे लागतील. काही चॅलेंज पूर्ण करण्यासाठी हार्डवर्क घ्यावं लागतं, म्हणजे मुलांमध्ये नाही का हार्डवर्क घेण्यासाठी काही गोष्टी पॉझिटिव्ह वेव्ह तुमच्या तयार झाल्या पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही नाही का विद्यार्थ्यांचं एक सकारात्मक आणि भयमुक्त वातावरण स्पोकन इंग्लिश प्रोग्राममुळे इनोव्हामुळे आम्हाला मिळालं.
2: वा खूप छान सर. आणि शिक्षक खरंच नेहमीच कायमच मेहनत घेत असतात आणि हे आतापर्यंतच्या सगळ्या वेगवेगळ्या शिक्षकांच्या इंटरव्ह्यूज मधून त्यांच्या मुलाखतीमधून हे लक्षात आलंय. आणि तुम्ही सुद्धा आज जितकं भरभरून बोलताय त्याच्यावरून लक्षात येतंय की तुम्ही सुद्धा किती मेहनत घेताय आणि किती पोटतिडकीने विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करताय. तर खरंच हे सगळं ऐकत असताना खूप छान वाटलं आणि पुन्हा एकदा विनोबा ऍपचे आभार मानावेसे वाटतात की त्यांनी तुमच्या सगळ्या सारख्या सगळ्या हिऱ्यांना शोधून आणलं. आणि शिक्षकांनी किती मोठी जबाबदारी आहे शिक्षकांवरती हे लक्षात आलं. तर जाता जाता मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा वाटतो की ते म्हणजे आपल्या श्रोत्यांना काय सांगाल विनोबा ऍप बद्दल, तुम्ही तुम्हाला कसं वाटलं किंवा ह्या ऍपचा तुम्हाला कसा फायदा झाला याविषयी आपल्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता?
1: मॅम सर्वप्रथम सन्माननीय संजय दालम्या सरांचं आभार मानतो का त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी इनोव्हा ऍपच्या माध्यमातून जे प्रेरणादायी काम सुरू केलं आहे त्याला खरंच ते आमच्या सर्वांसाठी एक आदर्श काम आहेत. आपल्या वर्गातील काम आपल्या इतर शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजपर्यंत मिळालेलं मॅम ही सर्वोत्तम प्रशासकीय ऍप असून सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहेत. कारण आपण केलेलं काम हे पूर्वी फक्त आपल्या शाळेपुरतं, गावापुरतं, केंद्रापुरतं, तालुकापुरतं मर्यादित असायचं, परंतु प्रत्येक शिक्षकाला आपलं काम जिल्हाच नव्हे तर राज्यच नव्हे तर आपल्या राज्याचं बाहेर पोहोचवण्यासाठी इनोव्हा ऍपच्या माध्यमातून खूपच शिक्षकांना मदत झालेली आहे.
2: वा खूप छान सर.
1: माझ्या जीवनातील एक अविस क्षण सांगायला मला तुमच्याशी आवडेल. मॅम 2015 धुळे जिल्ह्यातून नाशिक मध्ये दाखल झालो. 2018 मला तेथील एका पालकांनी आमच्याच गावातील पालकांनी लोकमतला आलेली एक बातमी डिजिटल इमेजच्या स्वरूपाची बातमी मिळत देणार ती मला शेअर केली. बातमीत काय होतं तर माझ्याकडे सुरुवातीला मी आपल्याला बोललो 15 कमी पट होतात पण मुलं कोणती होती ना आदिवासी समाजातील आमची मुलं होती. त्यामुळे एकदा मी तर नाशिक जिल्ह्यातला स्थानिक शिक्षकांमध्ये आम्ही जेव्हा काम करतो धुळे जिल्ह्यातल्या शिक्षकांमध्ये साहजिकच आपल्याला काम करताना त्यांच्या इतकं फ्रीडम मिळत नाही, त्यांच्या इतकं स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे आपण आपल्या आपल्या पद्धतीने चौकटीत काम करतो. त्यावेळेस मॅम तिथं 2012-13 मध्ये सुरुवातीला रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही लोकसहभाग मिळवला आणि वीस बेंचेस सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रथम बेंचेस मिळवण्याचा सन्मानही आम्ही त्या शाळेत मिळवला आणि त्या शाळेतील रोटरी क्लबने एकदा मॅम तिथं शैक्षणिक किट वाटप कार्यक्रम घेऊन होता. अशा वेळेस मग आमच्या वर्गातील मी काय केलं तिथं तिसरी 34 माझी विद्यार्थी होते 2014 प्रसंग असेल त्यावेळेस मी त्यांनी सांगितलं तर असं शिकवलं पाहिजे मग त्यांना म्हटलं तुमचं म्हणणं करे आमची विद्यार्थी बघायचे का तर मी माझ्या वर्गातील दोन इष्ट आदिवासी समाजातील दोन विद्यार्थी त्यांच्या पुढे त्यांना सांगितलं सर बघा यांचं इंग्रजी वाचन बघा स्वतःपाशी इंग्रजी माहिती सांगू शकतात छोटे छोटे सेंटेन्स तयार करू शकतात इथे भारावून गेले आणि त्यांनी मला काय सांगितलं सरजी. नंतर मला 3-4 दिवसांनी त्यांचा फोन आला सर म्हणजे अनेक समाज सेवक आहेत ना इतरांच्या समाजासाठी काम करणार असं त्यांनी मला सांगितलं तर दोन समाजसेवी या दोन मुलांना 2 वर्षासाठी शैक्षणिक पालकत्व इथं घेणार आहेत तुमचं काय मत? मला इतकं आनंद झाला मी पालकांना सांगितलं. नंतर रोटरी क्लबचा त्यावेळेस वार्षिक संमेलन असतं त्यावेळेस त्यांनी पूर्ण मोठ्या मंगल कार्यालयामध्ये माझ्या दोन विद्यार्थ्यांना पालकांसमोर गौरवित केलं आणि सांगितलं 2 वर्ष यांचं सर्व शैक्षणिक कसे उचलणार आहोत. त्यानंतर 2018 प्रसंग सांगतो ती गोष्ट घडली 2014 मी तोपर्यंत धुळे जिल्ह्यातून 3 वर्ष झाले त्यांनी पुन्हा एकदा परंतु त्यांनी एक आमच्याकडून त्या मुलाकडून किंवा माझ्याकडून एक कमिटमेंट घेतली होती सर यांनी जर गुणवत्तेत जर सातत्य ठेवलं तर आम्ही पुढच्या शिक्षणापासून जबाबदारी घेणार. 2018 पुन्हा त्यांनी मोठा प्रोग्राम केला त्या प्रोग्राम मध्ये दोन विद्यार्थ्यांचं परत शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आणि त्या बातमीमध्ये स्पष्टपणे माझ्या नावाचा उल्लेख केला रिंजू सरांनी केलेल्या मेहनतीमुळे मुलांमध्ये गुणवत्ता या स्तरापर्यंत पोहोचली आणि त्यांना आज पुन्हा एकदा एका शिंदखेड्यातील मोठ्या दात्यांनी त्यांना परत शिक्षणासाठी नाही का त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांचा 2023 मध्ये मॅम मला शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला एकदा फोन आला. माझ्या विद्यार्थिनी मला फोन केला आणि सर फक्त एका खात्री केली आपल्या सरांचा फोन चालू आहे त्यावेळी विद्यार्थिनी माझ्याशी बोलली सर मी विजय बोलते नंतर मला तर माझी विजय नावाची फक्त एवढी मुलगी मला माहित होती की माझी विद्यार्थिनी होती. म्हटलं बाबा काय करतात शेवटी तेव्हा शिक्षकांना असं बोलायचं हवं त्यांना म्हटलं काय करते ती म्हणाली सर मी आता नर्सिंगचा कोर्स करते. मला तो विचारलं कारण आमच्याकडे तिची एक बहीण आणि मी जाण्यापूर्वी त्या आदिवासी समाजातलं एक काही विद्यार्थ्याला कधी वाचन करता नाही आलं तरी तो शिक्षणाचा प्रवास नाही आला व्यसनाने ते परिपूर्णाने जखडून गेलेले शैक्षणिक वातावरण होतं त्या वातावरणातून बाहेर काढलं मनाला समाधान वाटलं तर मी गेल्यानंतर यांची पहिली पिढी शिक्षणाच्या प्रवास आली. मी त्या दोन मुलांविषयी विचारलं मॅम दीदीला विचारलं दीदी मुलाचं राज आणि राहुल काय करतो मग तिला सांगितलं तर त्यांची नेरीला गेले. मला साहजिकच माझी अजून उत्सुकता वाढली मी तिला विचारलं मला त्यांची बोलायला मिळेल का हो सर बोलायला मिळेल मग त्यांना विचारलं राजला विचारलं राहुलला विचारलं अरे तुम्ही इंजिनिअरिंग त्यांनी पुण्याला साहजिकच मी विचार केला की आला तो पुन्हा मला त्यांनी सांगितलं सर म्हणे आम्ही मॅम इयत्ता 14 साठी NEMS एक शिष्यवृत्ती परीक्षा असते तिच्यामध्ये पूर्वी वर्ष 4 वर्षामध्ये 12,000 पर वर्षाप्रमाणे 48,000 रुपये मिळतात. त्यांनी 50,000 रुपये शिष्यवृत्ती मार्फत मिळवले ते म्हणाले आई वडिलांनी 25,000 भरून 75,000 रुपये आम्हाला फक्त हॉस्टेलची फीस लागणार सर आणि ती आम्हाला शिष्यवृत्तीच्या मार्फत परत मिळणार आहे. इतका आनंद वाटला मी काही कष्ट केलेले नव्हते परंतु मी त्या मुलांना ज्या स्टेजला नेऊन ठेवलं तिथून पुढे त्यांना जी दिशा मिळाली त्यामुळे त्यांनी ती शिष्यवृत्ती परीक्षा क्रॅक केली आणि ते मुलं आज आहे ना चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतात. मला खूप आनंद वाटला मी जर त्या गावात मस्त गेलो तर यांची ही पिढीही कधी शिक्षणाच्या प्रवास आली नव्हते परंतु भगवंताच्या किंवा कृपेने मला त्या गावात जाण्याची संधी मिळाली सेवा करण्याची संधी मिळाली. आज माझे ते विद्यार्थी काही नर्सिंगला आहेत काही मुलं इंजिनिअरिंगला आहेत या इतकं मोठं पुण्याच्या मोठं काम मी करू शकत नव्हतो कारण मला माझं एक शिक्षक हे माझं पॅशन होतं मला खूप आवड होती. मी काय ठरवलं मला ज्या ठिकाणी समस्या असतात ना त्याच ठिकाणी शिक्षकाला काम करण्याची संधी असते ज्या ठिकाणी सगळं खूप असतं सगळं व्यवस्था असतं त्या ठिकाणी शिक्षकाचं काम कळून येत नाही परंतु ज्या ठिकाणी काहीच नसतं त्या ठिकाणी काम केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाची पावती सहज मिळते कमी परिश्रमामध्ये तुम्हाला तुमचं नाव लौकिक वाढवता येतं.
2: वा खूप छान सर तुमचा हा अविस्मरणीय प्रसंग ऐकून आम्हालाही सगळ्यांना खूप कौतुक वाटलं आणि अभिमान वाटला की आपले मुलं शिकता आहेत आणि कुठल्याही ग्रामीण भागातून त्यांना अडसर येत नाहीये तर ते शिक्षणाच्या प्रवाहात तुमच्यासारख्या शिक्षकांमुळे ते सहज येऊ शकले. खरंच खूप अभिनंदन आणि धन्यवाद तुमचे आज तुम्ही आमच्याशी जोडल्या गेलात आणि इतकी छान माहिती दिलीत तर आत्तापुरती मी तुम्हाला रजा देते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅम आपण मला इनोव्हा म्हणे या कार्यक्रमात बोलून मत मांडण्यास संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त.
2: धन्यवाद सर. श्रोते हो आत्तापुरता आम्ही इथेच थांबतो आहोत पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: कॉर्नर. उपक्रम आहे विवरण आणि मा

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आता ऐकूया संत परमानंद दास यांनी लिहिलेलं आणि राग बैरागी भैरव या रागामध्ये बसवलेलं बालकृष्णाला सकाळी उठवताना गायलेलं गीत ललितलाल श्री गोपाल. हे गीत मी गायलेलं आहे. मला खात्री आहे की बैरागी भैरव ऐकल्यानंतर दैनंदिन काळजा आणि ताणतणाव कमी होतील, त्याचप्रमाणे मनाची प्रसन्नता वाढेल, आनंद उत्साह आणि सक्रियता वाढेल, सकारात्मक वृत्ती आणि एकाग्रता यांचाही अनुभव घेऊ शकाल. ऐकूया.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वर संजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: एव अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: रेडिओ विश्वासवरनं प्रसारित करीत आहोत राघव सोशी यांच्या आवाजात हे खास गाणं. या गाण्याचे ओरिजिनल आर्टिस्ट वेस्ट लाईफ बँड असून कोस्ट टू कोस्ट या अल्बममधनं हे गाणं राघव जोशी यांनी गायलं आहे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
2: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
2: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
2: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
2: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300010876 आणि कल्पेश आचट 8300016406 या
3: कार्यक्रमात. आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांची ही सुमधुर गीतरचना. गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. चित्रपट आपके साथ.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: मॅजिक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातल्या या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते। उंजळ, उंजळ हा शब्द ऐकताच नजरेपुढे फुलांनी भरलेली सुवासिक अशी ती करतलेते, जी देवाच्या चरणावर वाहिली जाते। अशी उंजळते जी सप्तपदी राजा उंजळे लाह्यांनी भरलेली असते। अशी उंजळते जी कुणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रीती होते पुन्हा पुन्हा भरण्यासाठी। तर मंडळी, दोन हातांना एकत्रितरित्या गुंफून त्याची केलेली उंजळ चैतन्य

स्वप्न अशी बघावी जी सोनेरी पहाट उजाडण्यासाठी असावी. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत कुणीही आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नाही. म्हणून सदैव सकारात्मकतेची उंजळ घेऊनच असावं.

या उंजळीतल्या फुलावांना आठवलं। बहुतेक पांढऱ्या रंगाची फुलंच अधिक सुगंधी असतात। रातराणी, मोगरा, पारिजातक, रजनीगंधा, कुंदा, चमेली, जुई, आणखीनही यादी बरीच आहे। या फुलांना रंगाचं देणं लाभलं नसलं तरी सुगंधाचं वैभव मात्र भरभरून यांच्या उंजळीनं समर्पित।

हे सप्तरंगांच्या भावनांचं तोरण आहे, जे आपल्या देहावर चढवले. यात माणसाच्या भावनांचं मूल्य अधोरेखित होतं. जर भावना मधुर असल्या तर मायेचा गुलकंद होतो, नाहीतर कटू भावनांचा परिपाक असला तर मनाच्या उंबरठ्या बाहेरच पानवळ होऊन जाते. नात्यांची पालवी फुलतच नाही. ही भावना

करतच अर्थात दोन हातांची उंजळ हा शब्द श्रीपाद वल्लभ चरितामृतात आपण वाचलाय. या उंजळ भर फुलांच्या सुगंधानं आपलं मन व्याप्त, तसंच प्रियजनांचे हात हातात घेतले तर एक अनुभूती येते. हे दोन्ही करतल एकत्र केले की होतो नमस्कार. तर मंडळी, वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्र हा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

साधना सरगम यांच्या स्वरामध्ये दलाल या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार माया गोविंद आणि प्रकाश मेहरा, संगीतकार बप्पी लहिरी.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512।

0: किंवा 0253-2-47-26-26.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: दिवाने या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे संजीव दर्शन यांनी आणि हे गीत गायलं आहे अजय देवगन, अनुराधा पौडवाल, सुखविंदर सिंग आणि उर्मिला मातोंडकर यांनी.

0: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: कसे कहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. मंडळी, महिलांविषयी आपण अनेक कार्यक्रम रेडिओ विश्वासच्या माध्यमातून घेतलेले आहेत, मग त्यामध्ये महिला दिन असेल, नवरात्र असेल किंवा काही डे स्पेशल असे काही शोज असतील, पण या सगळ्याच मधला एक अतिशय संवेदनशील विषय म्हणजे स्त्रियांचा लैंगिक छळ. आणि त्या संदर्भामध्ये आज विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रोफेसर डॉक्टर लीना गोरहे मॅडम, ज्या अशोका बिझनेस स्कूलमध्ये 17 वर्षापासून कार्यरत आहेत. आणि पॉश म्हणजे काय आणि एकूणच महिलांचा लैंगिक छळ आणि त्याबद्दलचे प्रतिबंध कसे कायदे, या सगळ्याच विषयावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांचा देखील प्रवास आणि महिलांविषयीचा कायदा या सगळ्याच बद्दल गप्पा मारूया. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद. रेडिओ विश्वासचं खूप खूप आभार की मला इथे बोलवलं. आणि जसं तुम्ही सांगितलं की हा अतिशय सेन्सिटिव्ह असा विषय आहे आणि स्त्रियांचं लैंगिक छळ हा आज नवीन नाही, हा खूप जुना आहे. तर ह्याच्या मागे त्याचं भरपूरशे कारण आहेत, जेणेकरून जसे लेडीजवर अत्याचार होणं मूवीजमध्ये पण दाखवलं जातं किंवा सारखं त्याच्यावर बोललं जातं. आणि ऍक्ट ही जी झाली ही 2013 साली झाली, त्याच्या आधी विशाखा गाईडलाईन असं त्याचं होतं. तर त्याच्या मागचे जे रिझन्स होते त्याच्यासाठी रेप केसेस ज्या भारतामध्ये झाल्या, ज्या ज्यांनी पूर्ण भारताला जागून उठवलं, त्या कारणीभूत आहे की ज्याच्यावरनं आज ही पॉश ऍक्ट ही तयार झाली. आणि मुलींना किंवा महिलांना याच्यावरनं थोडंसं एक रिलीफ आहे की आता आम्हाला थोडंसं जर आम्ही कंप्लेंट केली तर आम्हाला थोडंसं सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. तर जसं रेप केसेस जर झालं तर महिला होती ती सोशल वर्क करायची, तिचं काम मेनली असं होतं की जे लहान वयामध्ये मुलींचे लग्न मोठ्या माणसांशी लावायचे, राजस्थानमध्ये एक एक्सटिरियर याच्यामध्ये ते खेडेगावामध्ये ती राहायची, जसे आपण पाडा म्हणतो तशा याच्यामध्ये, तर ती आवाज उठवायची बऱ्यापैकी. आणि 9 महिन्याच्या मुलींचं, 10 महिन्यांच्या मुलींचं, 2 वर्षांच्या मुलींचं, 4 वर्षांच्या मुलींचं, 60-60 वर्षाच्या लोकांशी लग्न लावणं हे ते ती थांबवायची. आणि हे काही समाजाच्या लोकांना ते आवडलं नाही की एक बाई इतकं कार्य करू शकते. आणि तिला दाबण्यासाठी तिच्यावर गँग रेप करण्यात आलं. आणि ते इतकं आउटरेज झालं पूर्ण भारतामध्ये की सगळेच लोक त्याच्यासाठी पुढे आले आणि त्यांनी मग आवाज हे करायला सुरुवात केला की हे खूप चुकीचं आहे की ज्या बायका आहे आपल्या भारतामध्ये सुखी नाही आहे किंवा सेफ नाही आहे सुखी म्हणण्यापेक्षा. तर ते सेफ्टी याच्यासाठी त्यांनी खूपशा केस कोर्टामध्ये त्यांनी केस केली, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांनी त्यांना काय म्हणतात त्याला सपोर्ट केला आणि ती केस थोडीशी बऱ्यापैकी चिघळली गेली. ते होत नाही तर 77 मध्ये एक मुलगी जी मायनर होती आणि ती च्यावर पण असा गँगरेप झाला. तर ती आणि तिचा बॉयफ्रेंड जात होते, त्यांचं अफेअर होतं, घरच्यांना माहिती होतं, मुलाकडच्यांना ते माहिती नव्हतं, मुलीकडच्यांना ते माहिती होतं. दे वेर इन सॉर्ट ऑफ लिव्ह इन रिलेशन आणि त्यांचं अफेअर होतं, ते व्यवस्थित सुखी होते एकमेकांसाठी, पण एका मुलाच्या घरी हे माहिती नसल्यामुळे त्या लोकांना हे पटत नव्हतं की यांनी लग्न करावं किंवा काय. आणि मुलाला नाही, मुलाला खूप मारपीट केली त्या मुलाला आणि रेप केला. तर हा पण एक मोठा आउटरेज झाला त्यावेळेला की अशा केसेस झाल्या. मग विशाखा गाईडलाईन्स ज्या आहेत त्या अनुषंगाने पुढे आल्या. ती ऍक्ट नव्हती, दॅट वॉज ओनली गाईडलाईन्स. आता गाईडलाईन्समध्ये काय आहे की काय करावं काय नाही करावं आणि हे केल्यावर काय होऊ शकतं, फक्त एवढंच होतं. पण मग आला 2012, खूपच लोकांना माहिती आहे जी दिल्लीची रेप केस आहे त्याच्याने पण सगळं पूर्ण भारताला असं झंझारून उठवून ठेवलं होतं त्या केसने, इतकं सगळं हॉरिबल झालं होतं. आता केसमध्ये पण सेम हेच झालं होतं की तिच्यावर गँगरेप करण्यात आला. त्यातून एक मुलगा जो होता तो ज्युएलियन होता, म्हणजे जो मेजर नव्हता, 18 होता. आता ती केस झाल्यानंतर त्याच साली डिसेंबरमध्ये ही केस ऍक्ट जी आहे ही आपल्याला म्हणजे भारतामध्ये त्याचं काय म्हणतात त्याला परमिशन किंवा इम्प्लिमेंटेशनचं झालं आणि ती 2013 भारतामध्ये आली, ज्याचं नाव पॉश असं आपण संक्षिप्त मध्ये म्हणतो, मग त्याचं पूर्ण नाव आहे प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट अगेन्स्ट वुमन ऍट वर्क प्लेस 2013. ही जी ऍक्ट आहे ही स्पेशली बायकांसाठी आहे, आणि जर माणसांना काही त्रास असेल ठीक आहे तर ते HR आणि ग्रीव्हन्स सेल, कारण खूपशा लोकांना असं आहे की पॉश जर असेल तिथे, ती जर IC कमिटी जर असेल कोणत्या इथे, तर त्याच्यात जेंट्स पण करू शकतात. पण जेंट्ससाठी ही ऍक्ट पूर्णपणे वुमन्ससाठी आहे, कारण तिचं नाव मध्येच आहे की वुमन सेफ्टी. पण पॉलिसी ज्या आहे, जे सेफ वर्क कंडिशन असतात, त्या सगळ्यांसाठी सेम असतात. म्हणजे तिथे माणूस असो की बाई असो, एक जे वर्क कल्चर आहे तिथे दोन्हींनी सेफच राहायला पाहिजे. पण जी ऍक्ट आहे ती ऍप्लिकेबल आहे फक्त लेडीजसाठी.
0: बर. हे सगळं तर तुम्ही सांगितलं, अर्थातच त्याचा फुल फॉर्म सुद्धा सांगितला, पण लैंगिक छळाची व्याख्या करायची झाली तर ती कशी होऊ शकते?
1: आता त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात सेक्शुअल हरासमेंटमध्ये. एक असतं कॉड क्योप्रो, दिस फॉर दॅट, ठीक आहे, आणि दुसरं असतं हॉस्टाईल एन्व्हायरमेंट. हे दोन प्रकारमध्ये लैंगिक छळाला असं हे केलेलं गेले असतं. आता लैंगिक म्हणजे जे आपण नॉर्मल याच्यामध्ये म्हणतो की हात लावणं, स्टेअर करणं, आणि स्टेअर करून तुम्हाला कमेंट पास केलं, सो ऑल धिस फॉर्म्स इन टू द सेक्शुअल हॅरासमेंट. तुम्ही अननेसेसरी जोक्स पास केले जे सेक्शुअली कलर्डवर आहे, तुमच्या बॉडीवर आहे, तुमच्या राहणीमानावर आहे, तुमच्या कपड्यांवर आहे, तर हे सगळे त्याच्यामध्ये मोडले जातात. आणि तुम्हाला स्टेअर करणं, तुम्हाला लर करणं, ठीक आहे. आता जी ही मध्यंतरी एक लहान मुलीची रेप केस झाली, त्याच्यामध्ये 65 वर्षाचा माणूस होता, त्यांनी 4 वर्ष, त्यांनी लर म्हणजे काय, एक लालूच दिली की तुला चॉकलेट देतो आणि हे देतो, सो दॅट ऑल्सो इज कन्सिडर्ड इन टू द ऍक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, मेसेजेस पास करणं, जे आपण म्हणतो नॉन व्हेज जोक्स असतात, ठीक आहे, सो ते पास करणं, मुलींना कंटिन्यू असं स्टेअर करत राहणं, किंवा त्यांच्या कामाच्या याच्यामध्ये व्यत्यय आणणं. जर तुम्ही कम्प्युटरवर बसलेले असाल, तुम्हाला अननेसेसरी हात लावणं, टच करून जाणं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या पर्टिक्युलर ऍक्टमध्ये आपण त्याला सेक्शुअल हॅरासमेंट असं म्हणतो. आणि कंटिन्यू मुलींना चुकीच्या नजरेने बघणं काम करत असताना, किंवा त्यांच्यावर भले मग ती जर अनमॅरिड असेल, ती मॅरिड असेल, ती विडोड असेल, कोणत्याही याच्यामध्ये असेल, आणि तिला तो त्रास देणं ते एक चुकीचं असतं. आणि जसं आपण म्हणतो ना की एखाद्या वेळेला मुलींनी जर त्याच्यावर काही प्रतिक्रिया नाही दिली तर ते टेकन फॉर ग्रँटेड धरलं जातं, आणि मग ते जास्त याच्यामध्ये ते चालू होऊन जातं, ज्याला त्यांना असं वाटतं की हे आपल्याला काही कंप्लेंट करू शकत नाही, कारण त्यांना हे नियमच माहिती नाही की एक IC असलं पाहिजे. तुमच्याकडे जर 10 लोकांपेक्षा कमी लोक असतील तर तिथे वेगळं फॉर्मेशन आहे, ठीक आहे, तिथे ते IC जरी नसलं तरी LC असतं,

0: कधी जो आहे कंप्लेंटचा तो 90 दिवसाचा असतो, की तुम्ही जेव्हापासून ती कंप्लेंट टाकाल म्हणजे 3 महिन्याच्या आत हे सगळं झालं पाहिजे. सो हे असे काही नियम आणि हे सगळे असतात ज्याच्यानी ती पॉश ऍक्ट आता एक काय म्हणतात मॅन्डेटरी झालेली आहे, की जे तुम्ही शाळेमध्ये असाल, तुम्ही कॉलेजेसमध्ये असाल, तुम्ही छोट्याशा मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूटमध्ये असाल, इंडस्ट्रीजमध्ये असाल, एंटरप्राईजमध्ये असाल, एनिवेअर जिथे बायका असतील, तुम्हाला हे मॅन्डेटरी फॉर्म करावंच लागतं.
1: बरं, आता समजा कोणा महिलेच्या बाबतीत असं काही घडलंय आणि तिला तक्रार करायची, तर तिने सगळ्यात पहिली स्टेप काय उचलली पाहिजे?
0: आता हे जसं कमी जो तुमची कंपनी आहे, मग ती मॅन्युफॅक्चरिंग असो किंवा एखादं एंटरप्राईज असो, तुमचं कॉलेज असो, त्या महिलेने सगळ्यात आधी आयसी कडे कंप्लेंट करायची रिटर्न. जर ती जी लेडीज आहे त्याची जी चेअरपर्सन असते तिच्याकडे जाऊन तो प्रॉब्लेम काय झालेला आहे एक्झॅक्टली तो आधी तिने ओरली जरी सांगितला, बिकॉज रिटर्न इज व्हॉट, की ते कसं करायचं, काय करायचं, त्याचे फॉर्म्स असतात, कसे तुम्ही कंप्लेंट करता, तर काय कोणत्या फॉर्मची आहे, त्याची सिव्हिरिटी काय आहे, त्याचं किती सिरियसनेस आहे, आणि ती खरंच पॉश कंप्लेंट आहे का हे पण महत्वाचं आहे. कारण काही लेडीज त्याचं पॉश वर आपण अरे हा नुसतं बघितलं म्हणून पण असं हे नाही करतात. देअर शुड बी समथिंग की ते तुम्हाला त्रास होतो आहे त्याचा, लैंगिक छळ ज्याला आपण म्हणतो, जर त्याचा त्रास असेल तर तुम्ही ती कंप्लेंट करू शकता. त्यामुळे ते जे कमिटी आहे जी आपण म्हणतो इंटरनल कमिटी, त्याचं आधी ICC नाव होतं, इंटरनल कंप्लेंट कमिटी, आता सध्या त्याला ICC म्हणजे असं म्हटलं जातं, इंटरनल कमिटी, तर त्याच्यामध्ये ते बघितलं जातं की ही किती सिव्हिरिटीची आहे आणि ही नक्की पॉशच्या अंडर आहे की नाही. जर साधी कंप्लेंट असेल तर ती ग्रिव्हन्स कमिटीच्या अंडर जाते, जी सगळ्या परत कॉलेजेसमध्ये वगैरे असते.
1: आणि मग त्यानंतर याच्याशी पोलीस स्टेशनशी संबंध येतो की काही वेगळं कक्ष असतं?
0: हेच इंटरनल कमिटी इटसेल्फ जे असतं, आता जसं LC आहे ज्याच्या 10 लोकांपेक्षा कमी असेल त्याचं लोकल कमिटीकडे असतं, जिथे डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स जे असतात तिथे त्यांचं नोडल ऑफिसर असतात, ते ती कंप्लेंट तिथे दिली जाते. आणि जे कंपनीच्या आतमध्ये असतं ते इंटरनल कमिटी असते. तर पोलीस असं ऍज सच जर त्या बाईनी इंटरनल कमिटीकडे कंप्लेंट न करता तिने पोलीस स्टेशनकडे गेलेली असेल तर ऑफकोर्स आपल्याला ते जुळवावं लागतं की नक्की तिने तिथे काय बोललेलं आहे, नाहीतर काय होईल की त्यांची कंप्लेंट वेगळी आणि इथे तिने कंप्लेंट वेगळी केली, तर त्याचा असा एक असा वेगळा इश्यू नको बनायला. जर ते इन्वॉल्व्ह असतील तर तेच, अदरवाईज तिथे ऍडव्होकेट्स असतात त्या पर्टिक्युलर कमिटीमध्ये, मग तो जो ऍडव्होकेट असते लेडी ऍडव्होकेट ती याच्यावर सगळं पुढे कामकाज करते आणि ती त्याची केअर घेते की ही केस कशी पुटअप करायची.
1: आणि मग त्यानंतर जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्या शिक्षेची तरतूद कशी केलेली असते?
0: आता शिक्षेची तरतूद तर ते डिपेंड की कसं ती केस जाते. आता याचे जसं आपण म्हटलं की जी प्रोसिजर चालते त्याच्यात इन्क्वायरी ज्याला आपण म्हणतो, तर ती एक फॉर्मल आणि एक इनफॉर्मल असते. खूप वेळेला असं होऊ शकतं की मुलीची पण साथ असते काही काही वेळेला, आणि मग ते ज्यावेळेला एक्स्ट्रीम केस होऊन जाते त्यावेळेला मग ती केस करतात. ठीक आहे, मग इंटरनल कमिटी त्यांना विचारते की तुम्हाला म्युच्युअली एक हे मिटवायचं आहे का की तुम्हाला ती पुढे केस न्यायची आहे. तर म्युच्युअली जर ते झालं तर मग ती केस तिथेच हे होते जसं सगळ्या केसेसमध्ये असतात. आणि खूपशा पॉशमध्ये असं असतं की ह्या केसेस होतच नाही, रजिस्टर्डच होत नाही. जसं आता नासिकची एक खूप मोठी आपल्याला न्यूज मध्यंतरी खूप ऐकायला आली होती, तर ते रजिस्टर्डच नव्हतं झालं. तर अशा खूपशा असतात की त्या रजिस्टर्ड नाही होत, पण ज्या रजिस्टर्ड झाल्या की त्याचं मग 90 दिवस जो तो कालखंड असतो 3 महिने, त्याच्या आतमध्ये ते सगळं प्रूफ्स असतात, त्याच्यात इन्क्वायरीज पडतात, त्याच्यात विक्टिम्स आणि जो सस्पेक्ट असतो ते सगळेजण त्याच्यामध्ये त्यांना बोलून त्यांच्याकडनं सगळं विचारून घेतात आणि मग त्याच्यावर तो निर्णय केला जातो. तर त्याच्यात म्युच्युअलही असतं आणि मग जर म्युच्युअली नसेल, जर खरं खरं तो माणूस गिल्टी असेल तर मग ती लेडी ऐकत नाही. कारण दोन्ही टाईप असतं ना, की माझ्यावर खरं खरं हे झालेलं आहे तर आय विल नॉट डू एनिथिंग म्युच्युअली. ठीक आहे, तो किती जरी सॉरी म्हणत असला तर मी ती केस पुढे नेईल आणि ती एन्क्वायरीकडे जाईल. मग
1: मग याचं रूपांतर पुढे तुरुंगवास आणि ह्या सगळ्यामध्ये होतो.
0: आणि जसं तो जर गिल्टी असेल तर त्या माणसाची जॉब पण जाऊ शकतो.
1: अच्छा,
0: कारण ते सगळे जे पुरावे असतात इव्हिडन्सेस ज्याला आपण म्हणतो, तो कधी झाला, त्याचा टाइम कोणत्या तारखेला झाला, कोणत्या दिवशी झाला, आणि त्याच्यामध्ये ही जी अग्रीव्ड वुमन हे एक महत्वाचं एक असतं, अग्रीव्ड म्हणजे जिच्यावर हे झालेलं असेल, तिने हे सगळे एव्हिडन्सेस कशा पद्धतीने दिलेले आहे. कारण आजकाल आपण म्हणतो की CCTVs पण खूप ठिकाणी मॅन्डेटरी झालेले आहेत, तर ते पुरावे जर असले त्यांच्याकडे तर येस, आणि जर ते

0: सिरियसली इफ द पर्सन इज फाउंड गिल्टी तर त्याचा लगेच इमिडिएट, कारण हा एकदम सिरियस ऑफेन्स असतो, पॉश ऍक्ट किंवा ज्याला आपण लैंगिक छळ जो म्हणतो, आणि जर तो प्रूफ झाला तर जॉब जाऊ शकतो त्याचा.
1: बरं, मग ह्या प्रकारामध्ये घरेलू हिंसाचाराचा पण समावेश होतो?
0: घरेलू हिंसाचार नसतो, आता हे वर्क प्लेसच आहे पॉश ऍक्ट. घरेलू हिंसाचार असेल तर अगेन ते जे आपले कोर्टामधले जे नॉर्मल ते चालू असतात त्या प्रोसेसेस त्यात चालतात. हे पर्टिक्युलर तुम्ही वर्क प्लेस मध्ये काम करतात तर त्याच्याच रिलेटेड हे सगळं आहे, त्यामुळेच त्याचं नाव आहे ऍट वर्क प्लेस, वुमन ऍट वर्क प्लेस आणि त्यांची सेफ्टी.
1: अच्छा, बरं बरं, आता थोडस तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. ह्या सगळ्या कायद्याबद्दल आणि त्याचे सगळे नियम तुम्ही खूप छान सांगितले, पण तुम्ही ह्या विषयात कधी आणि कशा आलात?
0: आता मी एचआर फॅकल्टी आहे 17 वर्षांपासून. एचआर आणि आयआर माझं एक्सपर्टाईज आहे.
1: बरं, म्हणजे काय?
0: एचआर म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि आयआर म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन्स. आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा पण एक म्हणजे काय म्हणतात इम्पॉर्टंट डिपार्टमेंट असतं कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये. ते ज्या वेळेला आपण करत असतो तर त्याच्यामध्ये लीगल कम्प्लायन्सेस येतात, इंडस्ट्रियल रिलेशन्स, त्याच्यामध्ये ऍक्ट्स असतात. तर त्या ऍक्टमध्ये ही ऍक्ट मुलांना शिकायलाच आहे. आणि माझा तसाही लॉ, लेबर लॉ जो आहे तो आवडीचा विषय होता पहिल्यापासून. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात इगरनेस, की जर असं काही झालं तर त्याच्यावर काय, तर हे माझ्यामध्ये पहिल्यापासून होतं की याच्यामध्ये काय केलं पाहिजे. सो स्पेशली ती ऍक्ट, जसं महिलांचं मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हे जे आहे, तर मी ह्या खूप चांगल्या वाचायची आणि मग मुलांना तसं तयार करत गेले की अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो. कारण याच्यामध्ये एकच उद्देश आहे आणि जो माझा पर्पज ऑफ लाईफ आहे की सगळ्या मुलींनी सेफ राहावं वर्किंग प्लेसमध्ये. कारण आपण मोस्टली प्रोडक्टिव्ह टाईम आपला देत असतो आपल्या वर्क प्लेसमध्ये, 8 ते 9 तास आपण बाहेर असतो आणि त्या पर्टिक्युलर टाईममध्ये आपली ती सेफ्टी असणं खूप महत्वाची असते. आणि मी एक बाई असल्यामुळे ते मला पण एक हे असतं की नाही सगळ्या मुली सेफ असल्या पाहिजे. तर त्याच्यावर माझी ती खूप इंटरेस्ट वाढत गेला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत स्टुडंट्स झाले आणि वर्किंग प्रोफेशन्स झाले 1100 लोकांना मी अवेअर केलेलं आहे आजपर्यंत की हे पॉश ऍक्टच्या वरून. मी आधी SMRK पासून माझं करिअर स्टार्ट केलं, तिथे मी 8 वर्ष होते, मग संदीप फाउंडेशनमध्ये होते आणि आता 4 वर्षापासून अशोका बिझनेस स्कूलमध्ये मी ॲज अ HR फॅकल्टी म्हणून आहे.
1: क्या बात आहे. बरं, ह्या सगळ्या विषयाची माहिती पुरवत असताना कधी ह्या केसेस जवळून पाहण्याचा किंवा ते सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा असा कधी प्रसंग आला?
0: असं सोडवण्याचा प्रयत्न नाही, पण त्याच्या पूर्ण लीगल प्रोसेसेस माहिती आहेत. कारण मी टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळे असं काही ते मला ऑफर्स भरपूर आल्या की तुम्ही एक्सटर्नल मेंबर, कारण त्याच्यामध्ये जरी इंटरनल कमिटी असली तरी त्याच्यात एक एक्सटर्नल, जसं NGO मी तुम्हाला बोलले, ऍडव्होकेट म्हटले, आणि ती कम्प्लायन्सेस सॉल्व्ह करणारे ते एक्सटर्नल घेतात. तर तसं भरपूर आलं, बट हे टाइम आणि ते टाइम तसं मला मॅनेज करता नाही आलं, त्यामुळे मी ते घेतलं नाही कधी. बट मला त्या केसेस कशा सॉल्व्ह करायच्या किंवा काय हे सगळं माहिती आहे.
1: जाता जाता सगळ्या मैत्रिणींना काय सल्ला द्यावा असं वाटतो?
0: सल्ला असं मी देण्यासाठी काय खूप मोठी नाही आहे, बट आपली सेफ्टी सगळ्यात पहिली आपल्या हातात असते. सो त्या पॉश ऍक्टचं एक टॅगलाईन आहे की स्पीक अप. जर तुम्हाला थोडासा जरी त्रास, जसं आपण आता तुम्ही एक प्रश्न विचारला घरेलू हिंसा, बायका सहन करतात, ही भारताची एक हेच लागलेली आहे की बाई आहे तर तिने सगळं सहन केलं पाहिजे. तर सहन कितपत करायचं ह्याची एक लिमिट पहिली ठरवली पाहिजे. आणि जर ते तुमच्या शरीरावर येत आहे, लैंगिक छळावर येत आहे, तर मला असं सांगायचं आहे की ते कोणीही सहन करू नये. कारण प्रत्येकाला डिग्निटीनी जगण्याचा एक अधिकार आहे, त्या बायकांनी तसं जगावं. आणि कोणीही कोणावर डिपेंड नसतं. मी कोणाच्या घरी जाऊन खात नाही, कुठली मुलगी कोणाच्या घरी जाऊन खात नाही, तर एक इंडिपेंडंट राहावं, कोणासमोर हात न जोडून हे करावं आणि स्वतःच्या एक काय म्हणतो ना आपण बाईची एक डिग्निटी म्हणून हे करावं. जसं आपण खूप वेळेला असं पण होतं की म्हटलं जातं की लेडीजनी असे कपडे घातले म्हणून त्यांच्यावर अत्याचार झाला, पण हे पण एक सत्य आहे. आपण कुठे चाललो आहे, कोणत्या पर्टिक्युलर याच्यामध्ये चाललो आहे, तुम्ही पॅरेंट्स बरोबर असाल, तुम्ही तुमच्या स्पाऊस बरोबर असाल, तुम्ही तुमच्या पद्धतीने घाला, बट तुम्ही जर सोशल कुठे चालले असेल तर थोडंसं ड्रेसिंग सेन्स जरी आपण बघितला तरी थोडंफार हे होतं. आणि घरच्यांनी पण मुलांना हे शिकवलं पाहिजे की ती जी परस्त्री आहे ती काही कोणाची पब्लिक प्रॉपर्टी नाही आहे, ती कोणाच्या घरची लक्ष्मी आहे, ती कोणाची आई आहे, ती कोणाची बहीण आहे, कोणाची बायको आहे, त्यामुळे तिच्याकडे बघताना थोडस नजर आपली सांभाळून हे करायला पाहिजे.
1: नक्कीच, क्या बात आहे, खूपच छान, एक वेगळा विषय आणि एक वेगळी माहिती आणि आत्ता सध्या ज्याची खूप गरज आहे, जो अवेअरनेस पसरवण्याची, तर त्या सगळ्याच संदर्भात तुम्ही खूप सविस्तर आज माहिती दिली. आज आपण इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा.
0: थँक्यू. तुम्हाला पण, तुम्हाला पण खूप शुभेच्छा. धन्यवाद.
1: नक्कीच. तर मंडळी, आज आपण माहिती जाणून घेतली पॉश म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट अर्थातच लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा या विषयाबद्दल, आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन लाभलं प्रोफेसर डॉक्टर लीना गोरे यांचं, ज्या अशोका बिझनेस स्कूल या ठिकाणी कार्यरत आहेत. तर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
4: पार्क. या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी.

Ezilir.

0: चाहे घसीट शहजादा कह के तू मुझ गरीब को
1: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक कायदा कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
2: जरूर आहे का तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत तैवान देशातील तैपई या शहराला. मंडळी, तैपई तैवान येथे असलेला चांग कायशेक मेमोरियल हॉल हा तैवानमधील सर्वात प्रसिद्ध राष्ट्रीय स्मारकांपैकी एक आहे, ज्याबद्दल आपण जाणून घेत प्रथम भ्रमंती करणार आहोत. हा मेमोरियल हॉल माजी राष्ट्राध्यक्ष चांग कायशेक यांच्या स्मरणार्थ बांधला असून पर्यटन, संस्कृती आणि राजकीय इतिहासाचे महत्त्वाचे केंद्र आहे. आपल्या लक्षात असेल की मागील भागात आपण चांग यांच्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेतल्या. आता आपण त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या भव्य वास्तूमध्ये प्रवेश करूया. या वास्तूची वैशिष्ट्ये काय आहेत? तर ह्याची उंची 76 मीटर आहे. आर्किटेक्ट यांग चो चेंग यांनी ही वास्तू बांधली आहे आणि हे बांधण्यासाठी पांढरं काँक्रीट आणि संगमरवर यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आलेला आहे. याची या डिझाईनची वैशिष्ट्य काय आहेत? तर डोळ्यात भरणारा निळा अष्टकोनी घुमट आणि चिनी संस्कृतीतील शुभ अंक 8 याचं प्रतीक मानला जातो. याला चढायला दोन बाजूला 2 जिने आहेत. प्रचंड मोठे असे जिने आहेत. ते संगमरवरी आहेत आणि त्याला 89 पायऱ्या आहेत. 89 हा आकडा का आहे? तर चांग यांच्या मृत्यूसमयीचे वय 89 असे होते. हा हॉल 1980 पूर्ण बांधून झाला होता. आता याची रचना कशी आहे? तर याला 2 मजले आहेत. खालच्या मजल्यावर संग्रहालय आहे, अतिशय सुंदर असं वस्तू संग्रहालय आहे आणि लायब्ररी ग्रंथालय सुद्धा आहे. दुसऱ्या मजल्यावर चांग कायशेक यांचा मोठा बसलेला पुतळा आहे. आता ह्याविषयी आणखी मोठी माहिती आपण जाणून घेताना एक लक्षात येतं की 1975 चांग यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर या स्मारकाची योजना आखली गेली. ह्या वास्तूचे भूमिपूजन कधी झाले? तर 31 ऑक्टोबर 1976 जेव्हा चांग यांचा 90वा वाढदिवस होता. 5 एप्रिल 1980 या वास्तूचे उद्घाटन झाले आणि ते भव्य प्रमाणात झाले. आता मंडळी, आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिला लक्षात येतो तो या वास्तूचा भल्ला मोठा परिसर. तर या परिसराचे क्षेत्रफळ किती आहे? तर 2,40,000 स्क्वेअर मीटर. आणि या पूर्ण वास्तूला आतमध्ये जायला 3 मोठी प्रवेशद्वारे आहेत, एखाद्या प्रवेशद्वारातून आपण आत शिरू शकतो. आता ही वास्तू जेव्हा तयार होत होती तेव्हा 3 महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या. त्यामध्ये एक असं की वाईल्ड लिली विद्यार्थी आंदोलन झाले. म्हणजे हेही लक्षात येतं की तैवानमध्येही काही आंदोलनं सतत चालू होती. आणि कशासाठी? तर तैवानला लोकशाही हवी होती, त्यामुळे लोकशाहीकडे नेणारे अनेक टप्प्यात एक विद्यार्थी आंदोलन झाले होते. त्याला वाईल्ड लिली विद्यार्थी आंदोलन असे म्हणतात. तसेच 1996 तैवानची पहिली थेट राष्ट्रपती निवडणूक झाली होती आणि 2007 या चौकाचे नाव बदलून लिबर्टी स्क्वेअर करण्यात आले. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की इथेही नावावरनं काही ना काही वादावादी होत असतात किंवा आंदोलनं घडत असतात. असो, तर स्मारकाचे नाव आणि त्याचा अर्थ आजही तैवानमध्ये राजकीय चर्चेचा विषय आहे हे आपल्याला सांगण्याचा उद्देश आहे. आता इथे अलीकडे काय घडामोडी झालेल्या आहेत? तर
2017-18 या 2 वर्षात स्मारकाला मानवाधिकार शिक्षण केंद्रात रूपांतर करण्याबद्दल चर्चा झालेली आहे. तरी काही विरोधकांनी 2018 पुतळ्यांवर रंग फेकून आपला निषेध नोंदवला आहे. त्याच्यानंतर हुकुमशाही विरुद्ध पुन्हा एकदा प्रदर्शनांचे आयोजन झाले. ते झाले 2019 आणि एक गोष्ट माझ्या वाचनात आली किंवा मला गाईडनेही सांगितली की इथे सैनिकी गार्ड बदलण्याचा मोठ्या प्रमाणावर समारंभ होत असे. तर यामधून काही विरोधकांना वाटलं की हे व्यक्तिपूजा करण्यासारखं आहे, म्हणून व्यक्तिपूजेला आळा घालण्यासाठी 2024 हे जे सैनिक गार्ड बदलण्याचा मोठा कार्यक्रम किंवा समारंभ होत असे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. तर या वास्तूमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे काही विरोधक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत असतात किंवा छोट्या मोठ्या घडामोडी घडत असतात हे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. असो, आता ह्या वास्तूमध्ये आपल्याला कसं जाता येतं? तर डायरेक्ट टॅक्सी करूनही जाता येतं किंवा MRT स्टेशनने आपल्याला सहज पोचता येतं. आता इथेही MRT स्टेशन म्हणतात हे वाचून किंवा ऐकूनही मला थोडीशी गंमत वाटली, कारण सिंगापूरला MRT स्टेशन आहे, त्याच्यानंतर म्हणजे रेल्वे स्टेशनला MRT स्टेशन असं म्हटलं जातं, तसंच तैवानमध्येही हे म्हटलं जातं. तर आम्ही इथे पोचलो ते डायरेक्ट टॅक्सी करून, तेव्हा टॅक्सीचे तैवानमधले टॅक्सीचे रेट ते फार नाही आहेत, किमती वाजवी आहेत. तर आम्ही टॅक्सी केली आणि सरळ तिथे पोचलो, कारण तैवान छोटंसं आहे. तेव्हा भर दुपार होती, सूर्य तळपत होता आणि ही प्रचंड वास्तू आणि आजूबाजूची हिरवीगार वनराई बघून खरंच चकित होण्याची वेळ आली. इतका प्रचंड परिसर पण अतिशय सुंदर व्यवस्था ठेवण्यात आली आहे आणि मला असं वाटलं की अशी वेगळ्या प्रकारची वास्तू मी पहिल्यांदाच बघत आहे. पण गंमत अशी झाली की भर उन्हाचा तडाखा इतका होता की तो वाचवण्यासाठी मी समोर दिसणाऱ्या 89 भरभर चढून गेले एका दमात. हे आठवून आताही असू येतं. बघा, तुम्ही कधी प्रत्यक्ष गेलात तर हीच युक्ती आजमावून पाहू शकता. आतमध्ये मधोमध असलेला चांग यांचा आसनस्थ भव्य पुतळा खरोखर लक्षणीय होता आणि पार्श्वभूमीवर तैवानची राजचिन्ह आहेत. इथे उभे राहून आम्ही अनेक फोटो काढले. एका मोठ्या राजकीय नेत्यासमवेत आपण असल्याची भावना जागृत झाली. त्यांना मनोमन वंदन करून आपण हॉलच्या दुसऱ्या दरवाज्याने बाहेर आलो येतो, जिथून आपल्याला दुसऱ्या ऐतिहासिक वास्तूंकडेही जाता येते. तर मंडळी, या मेमोरियल हॉलला भेट दिल्यानंतर आजच्या भागात आपला निरोप घ्यायची वेळ आली आहे. आता भेटूया याच वारी याच वेळी पुढील भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना.
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: स्मार्ट प्लान
1: स्मार्ट है कल्पतरु प्लान अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

खास नाशिककरांसाठी बहावा आणि मधुमती फ्लॉवर फेब्रिक पेंटिंग कार्यशाळा 2 आणि 3 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संपर्क साधा 98-230-45-627 किंवा 98-232-23-367. श्रोत्या नमस्कार. आपण ऐकतो रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडई सावित्री अबेकसच्या कार्यक्रमात सध्या आपण टेलिफोनच्या माध्यमातून अनेक शिक्षकांची मुलाखत घेत आहोत आणि त्याच अनुषंगानं आज आपल्या इथे पुन्हा एकदा टेलिफोनच्याच माध्यमात

0: आपण ही मुलाखत घेतोय. आज आपण बोलतो आहोत श्वेता अकोले मॅडम यांच्याशी, ज्या आपल्याशी बोलत आहेत नाशिक आडगाव इथनच. तर त्यांचा अभ्यास बरोबरचा प्रवास जाणून घेऊया. त्याच्याही व्यतिरिक्त ते आणखीन काही करतायत का हे सुद्धा त्यांना आपण विचारूया. एकंदरच त्यांची ही जर्नी सगळी कशी सुरू आहे हे त्यांच्याच कडनं जाणून घेऊया. श्वेता ताई, खूप खूप स्वागत आहे त्याच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार ताई. नमस्कार. मी ऍक्च्युली 3 वर्षापासून अबॅकस घेते आहे.
0: बर.
1: आणि माझा अबॅकसचा आणि माझा खूपच सुंदर प्रवास चालू आहे.
0: बर.
1: लग्ना अगोदर मी क्लासेस घेत होती मुलांचे, जसं बीसीएस बीसीएच्या मुलांचे क्लासेस वगैरे मी घ्यायची. मॅथ हा सब्जेक्ट मी त्यांना शिकवायची. पण लग्नानंतर मुलं झाल्यानंतर मी ते कंटिन्यू नाही करू शकले, कारण त्यांचा पोर्शन खूप असतो, त्यांना वेळ खूप द्यायला लागतो. त्यामुळे मग मी एक सर्च करत होते की मी मुलांच्या टचमध्ये कशी राहू शकते, स्टुडंटशी मी कशी कनेक्ट होऊ शकते. मी थोडा सर्च केला आणि मला अबॅकसची माहिती मिळाली.
0: बर.
1: अबॅकस या कोर्सची माहिती मिळाली आणि मी त्याचं सर्च करत असताना मला ब्रेन ट्रेन एज्युकेशन बद्दल कळलं. मग मी थोडा अभ्यास केला की ब्रेन ट्रेन हे कसं काम करतं आहे. मग मला त्यांचं काम फार आवडलं. मग मी ट्रेनिंग घेतलं आणि मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झाले. आणि एक खूप सांगायचं इतकं एक मला खूप छान वाटतं की मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. अप्रतिम खूपच सुंदर काम करतं ब्रेन ट्रेन. त्यांचं पूर्ण लक्ष हे मुलांच्या भविष्याकडे असतं. मुलांनी कसं शिकलं पाहिजे पूर्ण लक्ष ते मुलांकडे देतात. मुलांना आपण जास्तीत जास्त आपण कसं देऊ शकतो, मुलांसाठी आपण अजून काय करू शकतो. म्हणजे अबॅकस व्यतिरिक्तच ब्रेन ट्रेन मध्ये आम्ही मुलांना वेदिक मॅथ शिकवतो. अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आम्ही त्यांच्याकडून करून घेतो.
0: बरोबर. अच्छा. मुळात आत्ता आपण सांगितलं श्वेताताई की तुम्ही बीसीएस वगैरे ज्या मुलांचे क्लासेस घेतलेत, तर मला हेच तुम्हाला सुरुवातीला विचारायचं आणखी नाही की मूळच्या तुम्ही कुठल्या आहात, म्हणजे लग्नाच्या आधी आपण दुसरी कुठे राहत होतात आणि आपलं शिक्षण काय.
1: काही मी नाशिकचंच आहे. माझं सासर आणि माही माझं दोघं पण नाशिकच आहे.
0: बर.
1: मी 10वी पर्यंतच शिक्षण नवरचना विद्यालय इथून घेतलंय. त्यानंतर 12वी पर्यंत आणि त्याच्या पुढचं शिक्षण मी हे KTHM कॉलेज इथून घेतलेलं आहे. घेतलं आहे. आणि त्यानंतर विशेष म्हणजे काही एक असं सांगायचं आहे मला की आपला हा जो मुलांना शिकवण्याचा जो प्रवास आहे, तर ह्या संदर्भात सांगण्याचं झालं असं तर माझे वडील आणि माझे सासरे, वडिलांना मी बाबा आणि सासऱ्यांना पप्पा आम्ही म्हणतो. तर माझे बाबा आणि माझे सासरे यांचं एक असं आहे की कुठल्याही मुलांचं पैशांसाठी शिक्षण राहायला नको. पैशांमुळे शिक्षण त्यांचं थांबू नये.
0: बरोबर.
1: यासाठी त्यांनी नेहमी सगळ्यांना मदत केली. म्हणजे मी शाळेत असताना पण मी बघायची, मी मराठी मिडियम स्कूलमध्ये होती, बरेच स्टुडंट असे असायचे की ते नाही म्हणजे ती फी सुद्धा ते नाही पे करू शकत. तर त्यामुळे मग माझे बाबा बरेच मदत करायचे आणि माझे सासऱ्यांनी सुद्धा तशा प्रकारची मदत नेहमी सगळ्यांना केलेली आहे. तर त्यांची ही जी मदत करण्याचे जे नेचर आहे ते मला फार आवडतं आणि त्या मार्गाने जाण्याचा मार्ग मला ब्रेन ट्रेन एज्युकेशनमुळे मिळाला. म्हणजे मी तुम्हाला पहिले जसं सांगितलं की त्यांचं जे ऑर्गनाइज केलंय, त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या ऑर्गनाइज केल्या आहेत हा पूर्णपणे सगळ्यांच्या हितासाठी आहे. त्याच्यामध्ये ब्रेन ट्रेनचं पूर्ण लक्ष मुलांकडे असतं. तर त्यामुळे मला ब्रेन ट्रेनमुळे त्यांच्या आदर्शावरती चालण्याचा मार्ग मला मिळाला. आणि मी सुद्धा काही तुम्हाला सांगते म्हणजे मला अगदी खूप आनंद होतो की मी कमीत कमी फीमध्ये जास्तीत जास्त मुलांपर्यंत अबॅकस पोहोचवलेलं आहे. माझ्याकडे सगळ्या स्तराचे मुलं आहेत. जो कोणी माझ्याकडे येतो मी त्यांना फीच मी खूप शेवटी सांगते की तुम्ही पहिले या माझ्याकडे क्लासला थांबा, तुम्हाला आवडतंय का ते बघा. मग तसा एक प्रवास होतो आणि माझं आणि माझ्या स्टुडंटचं एक खूप असं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय. माझ्या स्टुडंट पर्यंतच नाही तर माझ्या पॅरेंट्सशी सुद्धा, स्टुडंटचे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याशी सुद्धा माझं खूप जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे.
0: बर बर. खूपच छान.
1: थोडं सांगायचं झालं ना काही मला तर अबॅकस हा एक काही पॅरेंट्सला अजूनही म्हणजे या माध्यमातून मी माझ्या बऱ्याच पॅरेंट्सला जे आपले आहेत श्रोते आहेत त्यांच्यापर्यंत एक थोडी माहिती मी देऊ इच्छिते की अबॅकस हा जगातला एक कॅल्क्युलेटर मानला जातो, जगातील पहिला कॅल्क्युलेटर मानला जातो आणि याचा इतिहास हा 2000 वर्षापूर्वीचा आहे.
0: बर बर.
1: तर त्याच्यामुळे हे इतका जुना आपल्याकडे इतिहास असलेली गोष्ट आपण नक्की मुलांना द्यायला हवी. आणि विशेष म्हणजे काय की मुलांना हे अभ्यास शिकवायला हवे. तर ह्याचे मी कारण आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छिते की मुलांचा मॅथ्सची त्यांच्यामध्ये आवड निर्माण होते, त्यांचा स्क्रीन टाइम कमी होतो, त्यांचं कॅल्क्युलेशन हे फास्ट होतं, त्यांची निरीक्षण स्मरण शक्ती सुद्धा वाढते. आणि एका मॅथ्सची आवड जर त्यांची निर्माण झालेली आहे तर त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. मी ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण बघितले आणि अभ्यासाचा तणावही कमी होतो.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामध्ये ना एक व्हिज्युअल अरिथमॅटिक आहे त्यांच्या अभ्यासमध्ये, तर त्याच्यामुळे ना मुलांची कल्पना शक्ती वाढते, खूप छान त्यांना त्याचा फायदा होतो. तर मला सगळ्या पालकांना सांगायचं आहे की त्यांनी नक्की अभ्यास मुलांना शिकवावं, नक्की त्यांना हा कोर्स करू द्यावा.
0: बरोबर.
1: आणि एक विशेष म्हणजे मी अजून एक ह्याच्यामध्ये ऍड केलं काही की आपले जे आजी आजोबा आहेत ना, आजी आजोबा ओके, की ज्यांना विरंगुळा म्हणून काही हवं आहे तर त्यांनी सुद्धा अभ्यास शिकावं.
0: बर, अरे वा.
1: मी हा तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की अभ्यासमुळे मी तुम्हाला म्हणते की स्मरण शक्ती खूप छान असते, कल्पना शक्ती वाढते. तर जे आपण म्हणतो ना की आजी आजोबांना ना विसरणे किंवा ह्या गोष्टींचा त्रास होतो,
0: बरोबर,
1: त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास एक वेगळा आपण त्यांना त्याची मदत होऊ शकतो. आणि एक विरंगुळा म्हणून नवीन काहीतरी शिकतो आहे याचा आनंद त्यांना मिळू शकतो.
0: अगदीच.
1: तर नक्की आपण हे सांगू शकतो सगळ्यांना की तुम्ही हे शिका म्हणून.
0: बरोबर बरोबर. खरंच खूप वेगवेगळे पैलू प्रत्येक शिक्षिकेने या अभ्यासाच्या संदर्भात या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांना सांगितलेले आहे. हा आणखीन वेगळाच पैलू आणि नवीन सुरुवातीला तुम्ही मांडलात की अभ्यास फक्त मुलांपुरतं किंवा शिक्षकांपुरतं तरुणांपुरतं मर्यादित नाहीये, तर वृद्धांना सुद्धा स्मरणशक्तीचं संवर्धन त्यांचं चांगलं व्हावं त्याच्यासाठी सुद्धा एक खूप छान मेंदूचा असलेला व्यायाम आहे. आणि खूप छान पद्धतीने त्यांचा वेळही त्याच्यात जाऊ शकतो, त्यांना ते आवडूही शकतं आणि स्मरणशक्तीचा होणारा फायदा तो आणखीन वेगळा आहेच आहे. नक्कीच
1: नक्कीच नक्कीच.
0: श्वेताताई, मला पुढे असं विचारायचं की अॅबॅकस हे फक्त तुम्ही ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून फक्त तुम्ही अॅबॅकस नाही शिकवत आहे, रोबोटिक्स वगैरे पण शिकवत आहात, शिवाय तो रुबिक क्यूब शिकवत आहात. जेव्हा तुम्ही स्वतः अशा गोष्टी नवीन शिकायला सुरुवात केली, शिक्षिकांनी म्हणा तुम्ही म्हणा, तुमचा अनुभव कसा होता? कारण आपण पूर्वी फक्त तो रुबिक क्यूब एक खेळण्याचं माध्यम म्हणून वापरत होतो, पण त्याचं इतकं काही वेगळं असू शकतं हे आपल्याला फार नंतर कळतं. तर तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी शिकायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला तुम्हाला काही ते अवघड वाटलं का?
1: नाही ताई, ऍक्च्युली मी तुम्हाला म्हटलं ना की माझं कसं होतं की नाही मला आता काहीतरी स्टुडंटच्या मला शिकायचं, म्हणजे मुलांबरोबर मला राहायचं आहे, मला त्यांच्या सान्निध्यात जायचं आहे, पण कमीत कमी वेळामध्ये, म्हणजे कमी टाइम मी माझ्या मुलांना देऊन मी जे माझ्याकडे स्टुडंट असतील त्यांना मी तो टाइम देऊ शकतो. मला एक अभ्यास हे मला खूप छान वाटला हा कोर्स, तर मी तो केला आणि मला माझ्यामध्ये इतका बदल झाला आहे की मला घरा व्यतिरिक्त मी अजून काहीतरी करते आहे.
0: बरोबर.
1: मी घर सांभाळून मी अजून काहीतरी करते आहे हा मला खूप वेगळा आनंद मिळतो. रोज माझ्याकडे मुलं येतात, त्यांचे काही अनुभव मी ऐकते, मी माझ्या काही गोष्टी त्यांना सांगते, म्हणजे अभ्यासापलीकडे जाऊन आम्ही अजून काहीतरी रोज शिकण्याचा प्रयत्न करतो.
0: बरोबर.
1: अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो हे मला त्यांना मी नेहमी रोज सांगत असते की आपण आज असं काहीतरी वेगळं बघूया किंवा असं आपण काहीतरी वेगळं करू शकतो. आपण रुबिक क्यूब सुद्धा एक खूप छान कोर्स आहे ताई, ह्याच्यामध्ये मुलांची कसं आहे एक गोष्ट आहे की आता सध्याचं काय आहे की मुलांना वेळ मिळाला ना की मुलं टीव्ही बघणार नाहीतर मोबाईल हातात घेणार.
0: बरोबर.
1: टीव्ही किंवा मोबाईल, तर ह्याच्या व्यतिरिक्त मुलांना अभ्यासा व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता? अभ्यास करू शकता, तुम्ही रुबिक क्यूब सॉल्व करू शकता. म्हणजे हे मल्टिपल चॉईसेस आपण त्यांच्या पुढे ठेवतोय त्याच्यामुळे, आणि माझ्या मुलांमध्ये तर मला नक्की तो फरक मिळतोय ताई की अभ्यासमुळे माझ्या स्टुडंटचा स्क्रीन टाइम फार कमी झालेला आहे. पॅरेंट्स स्वतः मला सांगतात मी अभ्यास त्यांच्याकडे त्या पद्धतीने पोहोचवते की तुम्ही हे करायचं आहे, तुम्ही हे असं करायचं आहे, त्यांच्यात आवड निर्माण केली ना ताई की मुलं नक्की

0: हे त्यांच्याकडून मला पहिल्यांदा कळलं.
1: अच्छा.
0: प्रचंड सपोर्टिव्ह नेचर आहे, प्रचंड सपोर्टिव्ह नेचर. आणि अजून एक विशेष म्हणजे काय की प्रत्येक स्त्रीच्या मागे जर तिचा नवरा खंबीरपणे उभा राहिला ना, तर त्या स्त्रीमध्ये आयुष्यात जे काही बदल होतात खरंच बघण्यासारखे असतात. हे मी माझ्यावरून सांगते.
1: नक्की नक्की.
0: आणि स्त्रियांनी त्यांच्या पायावरती उभं राहावं ही तितकीच काळाची गरज आहे.
1: अगदी.
0: म्हणजे ही खरोखर मुला स्त्रीने त्यांच्या पायावरती उभं राहिलंच पाहिजे. आणि घरातल्या मुलींबरोबर घरातल्या मुलांना सुद्धा जर घरकामी शिकवली आतापासून, आतापासून जर तुम्ही या गोष्टीला सुरुवात केली तर येणाऱ्या काळाला याची फार मदत होईल.
1: बरोबर आहे.
0: आणि स्त्री पुरुष समानता आपल्या घरातून सुरू होते, आपल्या मुलापासून आणि आपल्या मुलीपासून. इथून आपण स्त्री पुरुष समानतेची सुरुवात करायची, म्हणजे मग पुढे भविष्यात जे काही गोष्टी त्यांना हँडल करायच्या ते त्यांना ते फार सोपं जातं.
1: अगदीच अगदीच. खूप छान पद्धतीने तुमचे विचार तुम्ही सगळ्याच बाबतीत मांडले श्वेताताई, आणि खरोखर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही मुळातच तुमचे विचार खूप क्लिअर आणि काय म्हणूया स्पष्ट विचार आहेत. आणि अगदी खरे, जेव्हा आपण स्वतःच्या विचारांवरती ठाम राहून जेव्हा काही नवीन काही करायला जातो तेव्हा त्याचे रिझल्ट अर्थातच उत्तमच मिळत असतात. शिवाय कुटुंबाची साथ सुद्धा महत्वाची असते, त्याचाही सुद्धा तुम्ही महत्व.
0: कुटुंब माझ्या सासूबाई आणि माझी आई ह्या ज्या दोन व्यक्ती आहेत त्यांनी इतकं छान मला सगळ्या गोष्टींसाठी पॉझिटिव्ह विचार दिला. कारण माझी मुलगी खूप छोटी होती जेव्हा मी अभ्यासाची क्लासेस सुरू केली, तर तेव्हा आई तिला क्लासमध्ये घेऊन बसणार माझ्याजवळ, ते तिला शिकवणार, ते तिला सांभाळणार, फिरायला घेऊन जाणार. म्हणजे फॅमिली सपोर्ट, मी तुम्हाला म्हटलं ना ताई, म्हणजे फॅमिली सपोर्ट हा स्त्रीसाठी खूप महत्वाचा आहे. मी अगदी ठामपणे ही गोष्ट सांगते की स्त्रियांच्या मागे कुटुंबाने ठामपणे उभं राहिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: अगदी. त्याच्याशिवाय म्हणजे आपण म्हणतो ती गरजच आहे ताई. कुटुंब उभं राहिलं ना की एक स्त्री वेगळ्या प्रकारे उभरून येते बाहेर.
1: अगदी.
0: आणि एक ताई नेहमी आपण ऐकतो की एक मुलगा शिकला ना तर एक व्यक्ती शिकते, पण जर एक घरातली स्त्री शिकली, एक मुलगी शिकली, तर ती अख्ख्या कुटुंबाला शिकवते.
1: बरोबर.
0: तर मी नेहमी सगळ्यांना सांगते की मी यात एक नवीन एक ऍड केलंय ताई, की एका एका मुलीने जर प्रगतीशील विचार केला तर ती स्वतः एक उत्तम व्यक्ती होते.
1: बरोबर.
0: पण जर एका मुलाने, घरातल्या एका मुलाने, एखाद्या पुरुषाने जर एखादा प्रगतीशील विचार केला तर तो संपूर्ण कुटुंबाला त्या मार्गाने नेतो. पूर्ण कुटुंबाला, घरातल्या सगळ्या स्त्रिया, घरातलं अख्खं कुटुंब हे पूर्ण त्या प्रगतीशील मार्गाने जातं. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देते ताई, की आमचे ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे जे नरेंद्र सर आहेत ना, तर हे उत्तम उदाहरण आहे की आमचे सर नेहमी प्रगतीशील विचाराने पुढे जात असतात. त्यामुळे ते आम्ही आमच्या पूर्ण कुटुंबाला, म्हणजे आम्ही जितक्या पण टीचर आहोत ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या, सगळ्यांना त्या विचारांनी ते पुढे घेऊन जातात. आणि आम्ही पुढे जात असताना अजून आमच्या चार ताईंना सुद्धा आम्ही पुढे नेतो.
1: बरोबर.
0: आम्ही त्याच्या, आमचा हा प्रवास उत्तम आणि उत्तम सुरू आहे आणि तो सुरू राहणार.
1: अगदी.
0: आमचं एक ध्येय ताई की शिका, शिकवा, शिकत राहा, हा ध्यास सगळ्यांनी पाळला पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही हा संवाद साधत आहात श्वेताताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच तुमच्याकडचे विद्यार्थी सुद्धा तितकंच उत्तम रिझल्ट देत असतील, स्वतः त्याचा अनुभव घेत असतील. आता किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे?
0: काही माझ्याकडे, आता मी 3 वर्षापासून अभ्यासाची क्लासेस घेते. आता माझे जे स्टुडंट्स आहेत, एक 40 स्टुडंट्स मी सध्या शिकवते आहे आणि टोटल स्टुडंट माझे 60 आहेत. माझ्या म्हणजे 60 स्टुडंट आणि मी, असा आमचा प्रवास चालू आहे.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या संपूर्ण प्रवासामध्ये. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण समजावून सांगितल्यात, मांडून दाखवलात, आणि त्याच्यामुळे खरंच खूप छान पद्धतीनं हा संवाद रंगत गेला. आणि खरोखरच तुम्हाला खूप खूप मी शुभेच्छा देते. ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी सांभाळून घेत आहात, तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी आहे, प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी, प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी तिचं कुटुंब जर ठामपणे उभं राहिलं तर कुठलेही जे होणारे परिणाम असतात ते चांगलेच असतात असं आपण म्हणूया. आणि त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबाला एक नवीन दिशा मिळत असते. मुळात एकमेकांबरोबर राहिल्यामुळेच काही गोष्टी समान पद्धतीने समजून जातात, समजतात, आणि त्याच्यामुळेच कुटुंब खऱ्या अर्थानं, जसं तुम्ही म्हणालात की ते उभारी घेतं, स्वतःची एक वेगळी ओळख सिद्ध करत असतं. आणि जेव्हा असं कुटुंब समाजात असतं तेव्हा नक्कीच अशा कुटुंबांची साखळी तयार व्हायला मदत होते आणि ही साखळीच एक उत्तम समाज निर्माण करू शकतो असं आपण इथं म्हणूया. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुम्ही खूप छान विचार तुमचे मांडले.
0: मला पण तुम्ही हा इतका

0: प्लॅटफॉर्म मिळालाय की माझी विचार तुम्हा सगळ्यांपर्यंत सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, आमच्या ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे धन्यवाद करते आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचे धन्यवाद की ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवण्याचा माझ्या प्रवासामध्ये मला अगदी सपोर्ट केला आहे. आणि ताई एक मी नेहमी सांगते बोलत असते आणि माझा फार एक आवडता चार लाईन्स आहेत मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते.
1: नक्की
0: की शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, शिक्षण म्हणजे फक्त केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जगण्याचे खरे तंत्र आहे.
1: बरोबर.
0: अज्ञानाच्या अंधाराला दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे हे एक शस्त्र आहे. पुस्तकातील ज्ञानाच्या पलीकडे माणूस की शिकवणारे हे एक माध्यम आहे. संस्काराच्या शिजोरीला सोबत घेऊन उज्ज्वल भविष्याकडे नेणारा हा एक मार्ग आहे. त्यामुळे सगळ्यांनी मी सांगते की शिका, शिकवा, शिकत राहा आणि सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचार करा.
1: अगदीच खरोखर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमच्या हसण्यातनं एक नवीन उमेद, नवीन उत्साह आणि एक वेगळं चैतन्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळीकडे पसरणार आहे. जितक्याही श्रोत्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे त्या सगळ्याच्या श्रोत्यांना एक नवीन काहीतरी ऐकल्याचं समाधान या मुलाखतीतनं मिळणार आहे मी नक्कीच सांगू शकते. आणि मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. तुम्ही आज वेळ काढलात, इतकी छान ही मुलाखत आपली झाली त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते.
0: थँक्यू सो मच. थँक्यू.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत। रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या

सुंदर शुभेच्छा. रसिक हो, या कार्यक्रमात मी तुम्हाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एका रागाची ओळख करून देत असते. अर्थातच त्यात थोडं शास्त्रीय आणि थोडं फिल्मी गायन असणार आहे. श्रोते हो, पुणे भारत गायन समाज ही संस्था पंडित भास्कर बुवा बखले यांनी सुरू केली. हिंदुस्थानी संगीताचा प्रसार करणे आणि संगीताला प्रतिष्ठा मिळवून देणे असं मोठं कार्य पंडित भास्कर बुवा बखले यांनी केलं आहे. स्वतःची तर प्रगती त्यांनी केलीच, पण त्याचबरोबर श्रोत्यांचा आणि आपल्या शिष्यांचाही आत्मा त्यांनी जागृत केला. गोविंदराव टेंबे, गंधर्व युग निर्माण करणारे नटसम्राट बालगंधर्व आणि संगीतकार संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव यांसारखे दिग्गज शिष्य पंडित भास्कर बुवा बखले यांनी निर्माण केले आहेत. यावरूनच त्यांची महती किती मोठी आहे ते कळते. श्रोते हो, मी आज तुम्हाला पंडित भास्कर बुवा बखले यांचा अल्प परिचय करून देणार आहे. पंडित भास्कर बुवा बखले यांना फक्त 52 वर्षांचं आयुष्य लाभलं होतं. त्यातही त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीन घराण्यांची तालीम घेतली. आपल्या तीनही गुरूंची सेवा करून मोठ्या कष्टाने त्यांनी विद्या संपादन केली होती. तिन्ही गायकींचा मेळ त्यांनी आपल्या गायकीत घडवून आणला. अगदी साधे साधे राग सुद्धा किती श्रवणीय आणि रंजक करून गाता येतात हे त्यांनी आपल्या गाण्यात दाखवून दिले. टाप टीप वेशभूषा, कपाळावर उभे गंध, डोक्यावर चापून चोपून घातलेला फेटा, चेहऱ्यावर प्रसन्न सात्विक भाव आणि प्रचंड आत्मविश्वास असं भास्कर बुवा बखलेंचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या मैफिलीत गायनामुळे श्रोते भारावून जात असत. वयाच्या 35व्या वर्षीच जालंधर येथे त्यांना सर्वश्रेष्ठ गायनाचा सन्मान मिळाला होता. तसंच 1916 मध्ये त्यांना जालंधर इथेच देवगंधर्व ही पदवी प्रेमपूर्वक बहाल केली होती. तर असे होते पुणे भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक देवगंधर्व पंडित भास्कर बुवा बखले. असो, श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आज आपण राग दरबारी कानडा या रागाची ओळख करून घेणार आहोत. सर्वप्रथम ऐकूया या रागाचा स्वर विस्तार. सा

श्रोते हो, दरबारी कानडा हा सुरांच्या खोलीचा अनुभव देणारा रागांचा सम्राट म्हणावा असा हा राग आहे. दरबारी या रागाला एक प्रकारची भव्यता आहे, डौलदारपणा आहे आणि दरबारी कानडा पेश करताना सुद्धा तो दिमाखातच पेश करावा लागतो. बर का, आवाजात मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकापर्यंत जाणारी फिरत असावी लागते. श्रोते हो, उस्ताद सलामत अली खा आणि नजाकत अली खा यांनी दरबारी कानडा अतिशय सुंदर रंगवलेला आहे. तेव्हा आता ऐकूयात राग दरबारी कानडा उस्ताद सलामत अली खा आणि नजाकत अली खा यांच्या आवाजात.

सलामत अली नजाकत अली खान हे गायक बंधू पंजाब मधील होशियारपूर येथे उदयास आले. जुगलबंदी अर्थातच ड्युएल परफॉर्मन्स हे त्यांच्या घराण्याचं वैशिष्ट्य होतं. फाळणीनंतर मात्र हे दोन्ही ग्रेट गायक पाकिस्तानातील लाहोर येथे स्थायिक झाले. त्यांच्या आवाजातील फिरत चतुरस्त्र ताना घेण्याची पद्धत मध्येच लय बदलून समेवर येण्याची स्टाईल आणि दरबारीसाठी घेतलेली आवाजाची आंदोलने सगळंच अचंबित करून जातं. श्रोते हो, आता ऐकूया दरबारी कानडा राजन साजन मिश्रा यांच्या आवाजात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर संध्या. मी आहे राधिका जोशी आणि आज आपण ऐकत आहोत राग दरबारी कानडा. श्रोते हो, आसावरी या थाटातून आलेला हा दरबारी कानडा राग असून संपूर्ण शाडव अशी या रागाची जाती आहे. ग, ध आणि नी हे स्वर या रागात कोमल असतात. कोमल गंधार वर असलेले आंदोलन आणि नी प ही स्वर संघ

प्रवृत्ती यांवरून हा राग ओळखला जातो. गंभीर प्रकृतीच्या या रागाची वेळ मध्यरात्रीची आहे बरं का. श्रोते हो, जाता जाता ऐकूया राग दरबारी कानड्याचे दिमागदार गंभीर स्वरूप पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवरती.

श्रोते हो, रात्रीची निशब्द शांतता, आकाश पांघरून सगळं जग झोपलेलं आहे आणि आपण मात्र कुठेतरी एकटेच आहोत. दरबारी कानडा ऐकताना असंच वाटतं, पण हे एकटेपण हवं हवंच वाटतं. दरबारी कानड्याच्या सुरवलयांमध्ये आपण अगदी रंगून जातो. श्रोते हो, याच रागाचा फिल्मी आविष्कार तर विलक्षण आहे, पण त्यासाठी पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. हो श्रोते हो, आता निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक
1: अलीबाबा 40 चोर या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मणी यांचं

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
4: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं KC वर्मा यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार बप्पी लहरी।

0: हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
3: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍडमुळे शक्य झालं.
2: हो पण फार खर्च आला असेल ना?
3: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
2: काय सांगतो?
3: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी. आणि हे गीत ऐकूयात दिलवाले या चित्रपटामधलं.

0: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर.
0: अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: हे गीत आपण ऐकलं अशांती या चित्रपटामधलं.
1: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आख मिचवली या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पूजा।
1: अगये बग अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा।
2: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
2: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना.
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5326-2426।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही। GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादरकर्त्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: नाशिककरांसाठी बहावा आणि मधुमती फ्लॉवर फेब्रिक पेंटिंग कार्यशाळा 2 आणि 3 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संपर्क साधा 98-203-45-627 किंवा 98-232-23-367.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: टाइम चेक, टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
1: श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। म्हणजे आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। संध्याकाळचे 7 वाजलेत, रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर ओतेणी स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा। रात्री 8 ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। संवादक विकास भावे। 9 गुंजन मनातले या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। रात्री 11 चिरंतन गाणी या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण। रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत 4:15 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत। 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार। सादर करते दत्ता सरदेशमुख। 6:10 भक्तिसंगीत। 6:30 दासबोधाचं निरूपण। निरूपणकार आहेत पद्माकर देशपांडे। 6:35 प्रभात विश्व। सादर करते ऋषिकेश आयाजित। सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्लोक क्रमांक 53। जय जय रघुवीर समर्थ सदा।

0: श्रोते हो, मागील श्लोकात आपण उत्तम भक्त आपला वेळ तत्वचिंतनात कसा घालवतो ते पाहिले. आपल्या समविचारी लोकांसोबत ब्रह्मतत्वांचा संवाद कसा करतो हे पण आपण पाहिले. श्रोते हो, आता या श्लोकात समर्थ उत्तम भक्ताची अजून काही लक्षणे सांगत आहेत. असा हा उत्तम भक्त जेव्हा लोकांमध्ये समाजात मिसळताना त्याचा व्यवहार कसा असतो हे सांगतात. हा उत्तम भक्त सदा म्हणजे नेहमी आर्जवी म्हणजे नम्रतेने प्रेमाने गोड बोलतो. त्याचे मन नेहमी सरळ आणि निष्कपट असते. सूर्य जसा सर्वांना सारखाच प्रकाश आणि सारखीच उष्णता देतो, तद्वतच हा भक्त सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेनेच बोलतो. त्यामुळे तो सर्व लोकांमध्ये प्रिय असतो आणि शिवाय तो सत्य तेच बोलतो. समर्थ सांगतात, गोड तर बोलाच पण सत्यही बोला. श्रोते हो, गोड बोलणे आणि सत्य बोलणे ही खरोखरीच तारेवरची कसरत आहे, नाही का? गोड बोलण्यावर समर्थांचा विलक्षण भर आहे बर का. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, हे समर्थांचे वचन आपल्यासारख्या सामान्य माणसांना फारच मौलिक आहे, नाही का? श्रोते हो, समर्थ म्हणतात, बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त, कोण कोण राजी राखले, कोण कोण मनी भंगले, क्षणाक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. सत्य बोला आणि गोड बोला अवघडच असते. म्हणून समर्थ सांगतात, जवळच्या प्रेमातील लोकांशी परखड सत्य बोलणे शक्य असतेही, पण त्याने संबंध दूषित होणार असतील तर मौन राखणे उत्तम. न कदा म्हणजे कधीही नको. खोटे एकदाही बोलू नये, कधीच बोलू नये. ज्यावेळी खोटे बोलावे लागेल अशा ठिकाणी साधकाने फार व्यवहारच ठेवू नये. व्यवहारात यश कीर्ती धनसंपदा मिळवण्यासाठी असत्य बोलून माणसाचे अधपतन होते आणि लौकिकही जातो. त्यामुळे सत्यवचनाचीच कास धरावी. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, या चरणात त्रिवाचा या शब्दाचा एक अर्थ आहे त्रिवार उच्चारलेले वचन, हे कधीच असत्य नसावे. दुसऱ्या अर्थाने वाणीचे चार प्रकार आहेत, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. जे पहिल्या तीन वाणीतून प्रकट होते ते वैखरीने उच्चारले जाते, म्हणजेच परावाणीतूनही असत्याचे स्मरण होऊ नये असे समर्थांना अपेक्षित आहे. तीन वाणीतून असत्य जर आलेच नाही तर वैखरीतून ते बाहेर कसे येईल, येणारच नाही. लोकात प्रिय होण्यासाठी सदा आर्जवी असे शब्द आले आहेत आणि मिथ्य टाळण्यासाठी न कदा असा शब्द प्रयोग आला आहे. अशा प्रकारे लोकप्रिय सत्यवादी विवेकी आणि कदापि असत्य न बोलणारा उत्तम भक्त श्रीराम प्रभूंचा दास जगात धन्यता मिळवतोच. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन विभावरीताई कुलकर्णी यांनी केले होते.
0: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. मनाचे अनोखे गहिरे रंग, वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278. सूरविश्वास. विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा, अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन, शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा, शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटील. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब, विश्वास गार्डन समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर।
2: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
2: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. पत्ते हा खेळ जसा पैसे लावून खेळला जातो तसाच तो केवळ करमणूक, मनोरंजन किंवा टाईमपास म्हणूनही बरेचदा खेळला जातो. काही जणांना रमी खेळायला आवडतं तर कोणाला तीन पत्ती या खेळात जास्त स्वारस्य असतं. पण हे सगळं आपण मोठं झाल्यावर. लहानपणी मात्र मे महिन्याच्या सुट्टीत बदाम सात, चॅलेंज, नॉट ॲट होम, लॅडीज हे पत्त्यांमधले खेळ आपले आवडते खेळ होते. काही खेळ तरी एक कॅट म्हणजे 52 पत्ते हे समीकरण सर्वांनाच पाठ होतं. तुम्हाला वाटत असेल की आज गाण्याबद्दल बोलायचं सोडून मी या विषयावर काय बोलतो आहे. हो ना, नाही नाही, मी गाण्याकडे येतोच आहे. मित्र हो, आमचा राजू कारुसला या गाण्यात 52 पत्ते बांधू माड्या अशी एक ओळ आहे ज्यात पत्त्यांचा उल्लेख आहे. बदाम, किलवर, इस्पिक आणि चौकट या पत्त्यांमधील चार राजांपैकी चौकट राजाविषयीच्या एका गाण्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. बघा, ओळखलत ना? बरोबर. ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत, पत्त्यामधले राजे आम्ही केवळ मी निराळा, पत्त्यामधले राजे आम्ही केवळ मी निराळा, मी असा कसा वेगळा वेगळा. मित्र हो, खरं तर राजा या शब्दातच एक मान आहे, प्रतिष्ठा आहे, आदब आहे. त्यामुळे राजा, मग तो एखाद्या संस्थानाचा राजा असू दे नाहीतर पत्त्यांमधला राजा असू दे, लहान मुलगा जर आपल्या आईवडिलांचं म्हणणं ऐकत नसेल तर ते दोघंही जरा ऐकणं राजा आमचं असं म्हणतात. आणि राजा शब्द ऐकल्यानंतर तो मुलगाही लगेचच त्यांचं म्हणणं ऐकतो. पत्त्यांमधले चारही राजे सारखे असं जरी आपण म्हटलं तरी हा चौकट राजा म्हणतो आहे की चुकताय तुम्ही, बाकीच्या तीन राजांकडे पहा आणि मग माझ्याकडे बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की मी खरोखरच इतर तीन राजांपेक्षा वेगळा आहे, निराळा दिसतो. इस्पिक राजा दिमाखदार, किलवर नाजूक नक्षीदार, इस्पिक राजा दिमाखदार, किलवर नाजूक नक्षीदार, बदाम गोंडस अन दिलदार, नजर जगाची चुकवीत फिरतो, मीच एक बावळा, मी असा कसा वेगळा वेगळा. आम्ही जर या पत्त्यांमधून बाहेर आलो तर इस्पिकच्या राजाची चालण्यातली ऐट, त्याच्या वागण्यातला दिमाग आणि ऐटीत बोलण्यातला तोरा तुमच्या लगेचच लक्षात येईल. किलवरचा राजा आपल्या नक्षीदार जॅकेटावरची काळी किनार सांभाळत एखाद्या नाजूक तरुणीप्रमाणे चालत जाईल. बदाम राजाची तर गोष्टच न्यारी, त्याच्या गोंडस चेहऱ्यामुळे तो सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतोच, पण त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्या दिलदार स्वभावाची ओळख देखील पटत जाते. या तीन राजांमध्ये मीच फक्त या जगाची नजर चुकवत राहतो, कारण दोन्ही डोळ्यांनी जगाकडे पाहण्याची मला सवयच नाही. मला ठाऊक आहे तुम्ही नक्की मला एकाक्ष वगैरे असं काहीतरी चिडवत असणार, पण मी तरी काय करू, मनात निर्माण झालेल्या न्यूनगंडामुळे आणि भयगंडामुळे दोन डोळे असून देखील मी मात्र बावळटासारखा एका डोळ्याने या जगाकडे पाहत राहतो. चौकटीत घुसमटलेला तुमच्याहूनही जरी निराळा, चौकटीत घुसमटलेला तुमच्याहूनही जरी निराळा, तरीही तुमचा तुमच्यामधला माझ्या वाचून हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा, मी असा कसा वेगळा वेगळा. तुम्हाला जरी आम्ही चारही राजे सारखे दिसत असलो तरी आमच्यातही धुसफूस सुरू असते बरं का. पण बरेच वेळा होतं काय की हे तीनही राजे एकत्र येऊन माझ्याविरुद्ध काहीतरी कटकारस्थान करतात आणि मी एकटा पडतो. पण मी त्यांना ठणकावून सांगतो की जरी मी चौकटच्या चौकटीत घुसमटलेला असलो, तुमच्यापेक्षा निराळा दिसत असलो, तरी आपल्याला घेऊन पत्ते खेळणारी ही माणसं मात्र आपल्या चौघांनाही सारखाच मान देतात.
त्यामुळे मीही तुमच्यातलाच एक आहे हे लक्षात ठेवा. शिवाय हेही ध्यानात राहू दे की उद्या जर मी या पत्त्यांच्या डावात नसलो तर तुम्हालाही काही किंमत राहणार नाही. कारण मी जर नसेल तर पत्त्यांचा हा डावच पांगळा होऊन जाईल. असं जरी मी ठणकावून सांगितलं तरी त्या तिघांपेक्षा मी वेगळा दिसतो याबद्दलची खंत काही माझ्या मनातून जाता जात नाही. चौकट राजा या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अशोक सराफ यांच्या आवाजात ऐकताना चित्रपटातलं दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि अशोक सराफ यांच्या गाण्याला तसंच दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाला सहजपणे दाद दिली जाते. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नाशिककरांसाठी बहावा आणि मधुमती फ्लॉवर फॅब्रिक पेंटिंग कार्यशाळा 2 आणि 3 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संपर्क साधा 98-230-45-627 किंवा 98-232-23-367.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: होशियार।
1: लड़की नहीं है तू, लकड़ी का खंबा है, बक बक मत कर, नाक तेरा लंबा है। घर तू आ आ,
0: जा जा घर तू जा जा,
1: अरे आ आ इधर तू आ आ,
0: जा जा घर तू जा जा।
2: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
2: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू? अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर. काय सांगतेस काय? आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
1: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
0: अगदी सोपे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

0: संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
3: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनातल्या या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते. उंजळ. उंजळ हा शब्द ऐकताच नजरेपुढे फुलांनी भरलेली सुवासिक अशी ती करतलेते, जी देवाच्या चरणावर वाहिली जाते. अशी उंजळते जी सप्तपदी राजा उंजळे लाह्यांनी भरलेली असते. अशी उंजळते जी कुणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रीती होते, पुन्हा पुन्हा भरण्यासाठी. तर मंडळी, दोन हातांना एकत्रितरित्या गुंफून त्याची केलेली उंजळ चैतन्याच्या

स्वप्न अशी बघावी जी सोनेरी पहाट उजाडण्यासाठी असावी. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत कोणीही आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नाही. म्हणून सदैव सकारात्मकतेची उंजळ घेऊनच असावं.

या उंजळीतल्या फुलावरनं आठवलं, बहुतेक पांढऱ्या रंगाची फुलंच अधिक सुगंधी असतात. रातराणी, मोगरा, पारिजातक, रजनीगंधा, कुंदा, चमेली, जुई, आणखीनही यादी बरीच आहे. या फुलांना रंगाचं देणं लाभलं नसलं तरी सुगंधाचं वैभव मात्र भरभरून यांच्या उंजळीनं

हे सप्तरंगांच्या भावनांचं तोरण आहे, जे आपल्या देहावर चढवले. यात माणसाच्या भावनांचं मूल्य अधोरेखित होतं. जर भावना मधुर असल्या तर मायेचा गुलकंद होतो, नाहीतर कटू भावनांचा परिपाक असला तर मनाच्या उंबरठ्या बाहेरच पानवळ होऊन जाते. नात्यांची पालवी फुलतच नाही. ही भावनांनी

करतच अर्थात दोन हातांची उंजळ हा शब्द श्रीपाद वल्लभ चरितामृतात आपण वाचलाय. या उंजळभर फुलांच्या सुगंधानं आपलं मन व्याप्त, तसंच प्रियजनांचे हात हातात घेतले तर एक अनुभूती येते. हे दोन्ही करतल एकत्र केले की होतो नमस्कार. तर मंडळी, वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 2626।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉर्नर, नाशिक।

आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक. सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा, अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन, शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचा समूह तबला वादन सुद्धा, शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: संपर्क करा 8300016512 आणि 02531 2746 2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत आईचा पदर। आई, ए आई, असं नाही ना ग, असं धर, मग मी क्लिक करते, नीट पकड ना यार। आई किती कमाल करते ग, इतकं साधं तुला पकडता येत नाही आहे का? कशा करता एवढे फोटो वगैरे काढायचे, हं कशा करता? अरे यार, मला ना ते स्टेटसला ठेवायचे आहेत, स्टोरी ठेवायची आहे यार, अपलोड करायचे आहेत, मदर्स डे ना त्यामुळे। ओ अगं, मग नीट सांग ना बेटा। थांब थांब बरं, मी नीट व्यवस्थित तयार होते, जरा ड्रेस बदलवते, म्हणजे तुला जास्त लाईक आणि शेअर करता येईल। ओके ओके, कर पटकन। अगं बिट्टू, ओढणी ना काय पुसते माझ्या? मला काही सापडत नाही ना यार पटकन पुसायला, म्हणून पुसलं। पूस पूस बाई पूस, आम्ही आमच्या आईच्या पदराला हात पुसतो, तुम्ही आमच्या ओढण्यांना पुसा। आईचा गेटअप बदलला, ड्रेस कोड बदलला, आईच्या पदराचे स्वरूप बदलले, पण आतली आई आहे तशीच आहे, अगदी फणसासारखी, आतून गोड आणि वरून कडक शिस्तीची। आता करणार काय, सगळी मुलं बाबांचे राजकुमार आणि राजकुमारी, मग आईलाच कडक रिंगमास्टर होणे गरजेचे ठरते, कारण परंपरागत आईने शिकवले नाही का, समजत नाही का? हे पालूपत जग एवढं पुढे गेलंय, पण हे वाक्य ते मात्र बदलवू शकलेलं नाही। आईचं हळव्या मनाची आपल्या बाळाला कुणी नावं ठेवू नये ही हळवी भावना जग नाही बदलवू शकलं। अजूनही हसरं बाळ सगळ्यांचं असते आणि रडकं बाळ आईचंच असते। आई होण्याच्या चाहुलीपासून आईपणाचा गोड त्रास प्रत्येक स्त्री अगदी आनंदाने उत्साहाने सहन करत असते। तिच्या येणाऱ्या बाळाची ती अगदी आतुरतेने वाट बघते आणि सोसलेल्या 9 महिन्याचा शारीरिक मानसिक बदल एका क्षणात विसरून जाते बाळाच्या स्पर्शाने। हीच तर किमया असते निसर्गाची, आईपणाची। हा सुरू झालेला आईचा प्रवास तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पोटच्या गोळ्याकरता कायमच दुवा देणारा, काळजी करणारा असतो, न थकता न थांबता। आपल्या बाळाच्या सुखातच आपले सुख मानणारी आई मग कधी कधी मुलाच्या संसारात लुडबुड नको म्हणून घराचा एक कोपरा पकडते किंवा आपली मतं न मांडता शांत राहते। तर कधी कधी लेकीला काही कमी नको पडायला माहेरपणाला आलेली 4 दिवसांची पाहुणी म्हणून शारीरिक वेदना बाजूला ठेवून आनंदाने काम करते. आई कधीच सेवानिवृत्त होत नसते की ती कधी थकतही नसते. ती कायमच मुलांच्या दृष्टीने आहे तशीच असते. मग तिचे वय हे सुद्धा वाढत नसते, कारण ती आई असते. आई या शब्दातच सगळे जग सामावलेले असते. आईचे आणि तिच्या पिलांचे मिठासारख्या नितांत खारट शब्दालाही आईरूपी शब्दाने जवळ केलं की त्याचे बदलून मिठाईत रूपांतर होते. हीच तर महिमा आहे आईची, आणखीन काय. पृथ्वीवरचा देव म्हणजे आई, निस्वार्थ प्रेमाचा अखंड सागर म्हणजे आई. आई म्हणजे आई, आणखीन काहीच नाही. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेसवरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: मैं हर दम किसी को ढूंढता हूँ, मुझे

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आता ऐकूया संत परमानंद दास यांनी लिहिलेलं आणि राग बैरागी भैरव या रागामध्ये बसवलेलं बालकृष्णाला सकाळी उठवताना गायलेलं गीत ललितलाल श्रीगोपाल. हे गीत मी गायलेलं आहे. मला खात्री आहे की बैरागी भैरव ऐकल्यानंतर दैनंदिन काळजा आणि ताणतणाव कमी होतील, त्याचप्रमाणे मनाची प्रसन्नता वाढेल, आनंद उत्साह आणि सक्रियता वाढेल, सकारात्मक वृत्ती आणि एकाग्रता यांचाही अनुभव घेऊ शकाल. ऐकूया.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वर संजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 34। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील एक मस्त गीत। मधुचंद्र या चित्रपटाचे एक दिग्दर्शक होते राज दत्त। प्रमुख भूमिकेत होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, उमा भेंडे, श्रीकांत मोघे, राजा परांजपे, मास्टर सचिन। मधुचंद्र या चित्रपटाची दोन वैशिष्ट्ये सांगता येतील। एक, दिग्दर्शक राजदत्त यांचा तो पहिलाच चित्रपट होता आणि दुसरं, आधी केवळ नाट्यकलावंत असलेले काशीनाथ घाणेकर या सिनेमामुळे नायक म्हणून चमकले आणि मोठे चित्रपट अभिनेते म्हणून उदयाला आले। ग. दि. माडगुळकर यांनी मधुचंद्र या चित्रपटासाठी एकापेक्षा एक सुंदर गाणी लिहिली। हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी, हे गाणं गदिमांच्या कल्पनाशक्तीचा, उपमा अलंकावरील त्यांच्या हुकुमतीचा अवघ्या थोडक्या शब्दात श्रोत्यांना रोमॅन्टिक मूडमध्ये नेणाऱ्या जादुई लेखणीचा पुरावाच आहे। महेंद्र कपूर, मातृभाषा मराठी नसूनही अनेक मराठी गाणी स्वतःच्या आवाजाने मेहनतीने अजरामर करणारा हा कलावंत। या गाण्यातील चिंचेचे झाड या शब्दांच्या उच्चारावर खूप मेहनत घेऊन त्यांनी हे गाणं किती सहजतेनं गायलं आहे बघा। मधुचंद्रासाठी एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळी जायला न मिळाल्याबद्दल चित्रपटाची नायिका उमा नायकाकडे म्हणजे काशीनाथ घाणेकर यांच्याकडे तक्रार करत असते। हे गाणं आहे त्यावर तिची समजूत काढतानाचे। या गाण्यात गदिमांनी दिलेल्या उपमा फारच सुंदर होत्या। ते समोरच्या चिंचेच्या झाडाला काश्मीरमधील चिनार वृक्षासम भासवतात आणि नायिकेला जणू काश्मीरी नवतरुणी असल्याचे सांगतात। समोरच्या ओढ्याला पाहून ते म्हणतात, बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे, अहो इतकंच नाही तर वाळलेल्या गवताचाही उद्धार करून ते म्हणतात, हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे। रसिक हो, गदिमांच्या या शब्दांनी सह्याद्रीच्या डोंगरावरील वाळलेलं गवत सुद्धा मनस्वी खुश झालं असेल। ऐकूया मधुचंद्र या चित्रपटातील हे गीत। गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, आवाज महेंद्र कपूर यांचा आणि संगीत एन दत्ता यांचे।

संगीतकार एन दत्ता, दत्ता बाबूराव नाईक हे त्यांचं खरं नाव. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1927 रोजी गोव्याच्या आरोबा या गावी झाला. ते खरं तर मराठीपेक्षा हिंदीमध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात खूप छान छान गाणी दिली आहेत. ते बी आर चोप्रांच्या चित्रपटांचे संगीतकार होते. बी आर चोप्रांकडचा एन दत्ता यांचा उल्लेखनीय चित्रपट म्हणजे धूल का फूल. त्या काळी पहिल्या 10 संगीतकारांमध्ये एन दत्ता यांचं नाव घेतलं जायचं. दत्ता नाईक हे वयाच्या 12व्या वर्षी संगीत शिकण्यासाठी आणि संगीतात कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईला आले. देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रितसर शिक्षण त्यांनी घेतलं. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर आणि संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. रस्त्यावरच्या ऑर्केस्ट्रामध्ये ते भाग घेत असत. एकदा प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांनी त्यांना तिथे परफॉर्म करताना पाहिलं आणि बर्मन दादांनी प्रभावित होऊन एन दत्ता यांना आपला सहाय्यक संगीत दिग्दर्शक केलं. त्यांनी सचिन देव बर्मन यांचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून समर्थपणे काम केलं. एन दत्ता यांनी त्या काळी मराठीत देखील काही थोड्याच चित्रपटांना संगीत दिले, पण त्यांनी जी गाणी दिली ती खूप चांगली होती आणि खूप लोकप्रिय देखील झाली. श्रोते हो, आता ऐकूया 1979 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मामा भाच्चे या चित्रपटातील विक्रम गोखले आणि कानन कौशल उर्फ इंदुमती पैंगणकर यांच्यावर चित्रित झालेलं, संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक हळुवार प्रेमगीत.

मंडळी आता ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक सुंदर द्वंद्वगीत. बाळा गाऊ कशी अंगाई हा 1977 या वर्षी प्रदर्शित झालेला एक सामाजिक चित्रपट. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद होते मधुसूदन कालेलकर यांचे, तर दिग्दर्शक होते कमलाकर तोरणे. प्रमुख भूमिकेत होते आशा काळे, नयनतारा आणि विक्रम गोखले. या चित्रपटातील सगळी गाणी खूप छान होती आणि ती सर्व लोकप्रिय देखील झाली. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटाच्या संगीतासाठी 1977 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते. श्रोते हो, हे गाणं भारताचं भूनंदनवन काश्मीरच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालं आहे नायक विक्रम गोखले आणि नयनतारा यांच्यावर. आवाज आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा. गीत जगदीश खेबुडकर यांचं. संगीत अर्थात एन दत्ता यांचं. मंडळी, या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी. अशी हिरवळीची शाल पांघरावी, लाली फळांची गाली चढावी, हळूहळू वारा झंकारी तारा, आळवीत प्रीतीचे संगीत साजणा, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, छेडीत जाऊ आज प्रीत साजणा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, यानंतर ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं परिस्थितीने गांजलेल्या दुबळं झालेल्या मनाला प्रेरणा देणारं एक दिलखुलास गीत. कवी गीतकार ग दी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेलं हे गीत आहे 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील. माणसाचं मन कधीकधी एखाद्या छोट्या तात्कालिक अडचणींनी सुद्धा उदास होऊन जातं. मनाला नैराश्य येतं. जगण्याचा सगळा व्यवहार व्यर्थ वाटू लागतो. जगात सगळीकडे अर्थशून्यताच दिसू लागते. अशा वेळी एखाद्या कलंदर मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास हळूहळू पुन्हा परतू लागावा तसं काहीसं हे गाणं ऐकल्यावर वाटतं. गीतकाराचे जीवनाकडे बघण्याचे सकारात्मक आशावादी उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे पहिल्याच ओळीतील आवाहन श्रोत्यांच्या मनाला थेट भिडतं. सर्व संकटांना आव्हानांना सामोरं जात जीवन समरसून जगावं हा संदेश आहे या गीतात. गदिमा या गीतात सांगतात, फूल हे उन्हाने सुकून जाणार असतं, त्याचं आयुष्य फक्त एक दिवसाचंच असतं, तरीही ते ऊन पावसाचं भय न बाळगता जगावर सुगंधाचा वर्षाव हसत हसत करतं. तसं चिंता सोडून देऊन येणाऱ्या प्रत्येक क्षणात नवनवे सुख शोधून आनंदाने त्याचा स्वीकार करून निराशेमुळे वाटणारा मनाचा दुबळेपणा झटकून टाकावा. कालचा दिवस वाईट गेला म्हणून उद्याचा वाईटच जाईल असं का समजावं? उगाच मनात निराशेला थारा न देता जीवनाचा आनंद घ्यावा. इतरांसाठी जीवाला जीव द्यायला शिकावं. या गाण्यात ग दी माडगुळकर यांच्या लेखणीतून शब्द नाही तर अवघ्या जीवनातला आशावाद उतरला आहे आणि एन दत्ता यांनी तो तितक्याच उत्कटतेने स्वरबद्ध करून महेंद्र कपूर यांच्या गळ्यातून सर्व दूर रसिकांपर्यंत पोहोचवला आहे. दमदार, कसदार आणि आश्वासक सूर म्हणजे महेंद्र कपूर. या गाण्यासाठी महेंद्र कपूर यांची निवड किती सार्थ आहे बघा. ज्याच्या मनात जगण्याविषयीची आशा संपत चालली आहे, जगण्यातला आनंद मावळत चालला आहे, अशा सर्वांच्या मनाला आशेचा किरण दाखवणारं गदिमांनी लिहिलेलं आहे हे गीत. सुमधूर स्वरांचं तोरण बांधणाऱ्या, जगण्याची आनंदवाट दाखवणाऱ्या या गीताच्या सूर तालावर डोलूया आणि ऐकूया मनात उत्साहाच्या कलंदरपणाच्या लहरी उमटवणारं चेतनामय असं हे सुंदर गीत. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा.

मित्रांनो, आता यानंतर ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक क्लासिक गीत. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अभिनेत्री आशा काळे यांच्यावर. या गाण्यामध्ये संगीतकार एन दत्ता यांनी सतार या वाद्याचा इतका सुंदर आणि परिणामकारक वापर केला आहे की हे गाणं आशा भोसले आणि सतार यांचं द्वंद्वगीत असल्यासारखं वाटतं. ऐकूया जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आशा भोसले यांच्या आवाजानं आणि सतारीच्या अप्रतिम साथीनं सजलेलं हे गीत. माझ्या मनी प्रियाची मी तार छेडीते संसार मांडते.

1969 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट अपराध। रसिक हो, या चित्रपटाची कथा आणि निर्मिती होती शरद पिळगावकर यांची। दिग्दर्शक होते राजदत्त आणि पटकथा संवाद गीते होती मधुसूदन कालेलकर यांची। हे आहे त्या काळातील प्रेमात वेडे झालेल्या प्रियकर प्रेयसीचं संयत प्रेम व्यक्त करणारं गीत। पहिल्या नजरेतलं प्रेम ज्याला म्हणतात ते या गाण्यात दाखवलं आहे। अपराध या चित्रपटाच्या संगीतासाठी 1969 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे गीत आहे भैरवी या

रागावर आधारित असलेलं एक सुंदर प्रेमगीत. आवाज आहे संगीतकार एन दत्ता यांचे आवडते गायक. हळूवार आणि बुलंद अशी सर्व प्रकारची गाणी तितक्याच ताकदीनं सहजपणे गाणारे गायक महेंद्र कपूर आणि गोड गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर यांचा. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे रमेश देव आणि सीमा यांच्यावर. मंडळी, या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी. जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली. जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली. खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता। आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
4: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍड मुळे शक्य झालं.
3: हो, पण फार खर्च आला असेल ना?
4: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
3: काय सांगतो?
4: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: खुश खबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

0: काय ग देविका, श्रीमईला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता.

आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 47 26 26।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

நிமிடம்.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726।
2: And wife.

देखो ना जाओ ए जाने मन।

0: जाने मन, दिल ना दुखाओ है जाने मन।
1: राज, अपन लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली।

0: अगं देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक

प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800 10 876 आणि कल्पेश आचट 8800 16 406 या क्रमांकांवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 2026।

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: मुकद्दर में

了。

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: रहती है ये आंखें मुझ में राख.

0: वो खरीदार।
1: आपकी फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तुमचा रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुरा.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5322-4726-26।

मनशांतीच्या या आनंद वनभवनात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामींच्या अलौकिक जीवन यात्रेचं, त्यांच्या आकाशव्यापी कार्याचं वर्णन तरी कसं करायचं. चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच रामनवमीला हा राम अवतार प्रगटला. मराठवाड्याच्या जामगावी राम जन्मोत्सव सुरू असतानाच ठोसरांचा नारायण जन्माला आला. बालपणाच्या निरागस दिवसामध्येच चिंता करतो विश्वाची हा ध्यास ज्यांना लागला, त्या संत श्रेष्ठ रामदासांचं अवघं आयुष्यच एक करुणाष्टक होतं. निरीक्षण, चिंतन, व्यासंग, सुखदुःखांचे पहाड पचवून रामदासांचा प्रत्येक श्वासच दासबोध झाला. जय जय रघुवीर समर्थ ही त्यांची अनुभूती होती. जीवनाच्या पूर्वार्धात सर्व शास्त्रांचा व्यासंग केल्यानंतर भोवतीच्या धर्म मार्तंड आणि विद्वज्जनांची असंख्य मतमतांतर ऐकल्यानंतर रामदास एकाच निष्कर्षाप्रत आले, भक्ती विण सर्व क्षीण. प्रत्येक क्षणाच्या मंथनातून नवनीताप्रमाणे व्यक्त झालेला सत्य कोणते मानावे या ध्यासाचा हा प्रवास, त्या अंतरीच्या प्रवासाची ही एक तगमग.